103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर 5 ज्येष्ठ 1948 अर्थातच 26 मे 2026 सकाळचे 6 वाजत आहेत. आमच्या प्रसारणाला मंगल उद्यानं सुरुवात करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. मंगल प्रभात या कार्यक्रमात आपलं स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसाद सावकर यांच्या हस्तातील ग. दि. माडगुळकर यांची रचना ऐकवित संगीतबद्ध केली सुधीर यांनी.

मंगल प्रभात या भक्ती संगीत या कार्यक्रमात आता ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत केलेले शांता शेळके यांचं हे गीत. गायलं आहे आशा भोसले यांनी.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील रचना आत्ताच ऐकलेत. संत तुकाराम यांच्या अंगाला संगीतबद्ध केलं होतं श्रीवास खळे यांनी. कार्यक्रम ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वरांची रचना, संगीतबद्ध केली आहे मधुकर गोळवरकर यांनी.

0: मंगल प्रभात. हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळी 6:30 होत आहेत. प्रसारित करीत चिंतन. आजच्या कार्यक्रमात वासुदेव चोरडे यांचं अभ्यास याविषयीचं चिंतन आपण ऐकूया.
1: अभ्यासो नाम चित्त भूवो कस्यचित समान प्रत्ययावृत्ती. एखाद्या गोष्टीचं की विषयाचं आवृत्तपूर्वक अध्ययन म्हणजे अभ्यास. त्या विद्येचं पुनःपुन्हा अनुसरण करून तिची ठसवणं म्हणजे अभ्यास. ध्येय वस्तू चित्ता स्थिर होईल असा प्रयत्न करणं म्हणजे अभ्यास. अभ्यास कोणत्याही

0: विषयाचा किंवा विद्येचा असो प्रयत्नपूर्वक करणं, यासाठी आवश्यक ती पथ्ये सांभाळून करणं, ती चित्ता स्थिर करणं, याचं नाव आहे अभ्यास. विचारपोथीमध्ये विनोबाचं एक वचन आलं आहे, ते म्हणतात अभ्यास वैराग्य ही एकाच वस्तूची विधायक आणि निषेधक आहे. हे दोन्ही शब्द घेत आलेले आहेत. योगविद्येच्या संदर्भात अर्जुनाने भगवंता प्रश्न विचारला, चंचले मन कृष्ण प्रवाथी बलभद्रुढम तस्याहम निग्रहम मने वायोरिव सुदुष्करम. तो म्हणतो देवा, या अभ्यासात महत्त्वाचा अडथळा मनाच्या चंचलतेचा आहे. मला एकाग्र करणं महा कठीण काम आहे. या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत सांगतात, अरे चंचलता हा मनाचा गुणविशेषच आहे, तो त्याचा धर्म आहे. ते विवेकाते लवी संतोषाते चाळ लावी बैसीजे तरी हिंडी दाही द्या. तू म्हणतोस त्याप्रमाणे मनाला आवडणं दुसरं आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी आपलं मन रमतं किंवा जातं, त्या त्या विषयातील दोथ दर्शन करून मनाचा निर्णय करावा लागतो. याचंच नाव वैराग्य. शिवाय मनाचा एक महत्वाचा गुणविषय आहे, का जे मनाचे एक निके जे खिली गोडीची ठाया सोके म्हणून अनुभव सुखाची कौके होत जायचे. या मनाला ज्या गोडी लागली त्याची आवड निर्माण होईल असे कोण कौतुकानं करावं, त्याला आत्मसुखाची गोडी लागेल असा प्रयत्न करावा. हे जसे जमेल तसतशी एकाग्रता आढळेल, त्याला आत्मसुखाची गोडी निर्माण होईल, त्यालाच स्वस्वरूपचा अभ्यास म्हणतात. अभ्यासाचा हा अंतिम टप्पा आहे. या अध्यात्मविद्येचा आहे उपयुक्त विद्येच्या संदर्भात हा क्रम ठेवायचा असतो. अध्यात्मविद्येचा अभ्यास करणं ही तर जीवनाची इतिकर्तव्यता आहे. ही भगवंतची विभूती आहे. याच्या अभ्यासात प्रमाद होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. अभ्यासविद्या विद्यानं सर्व विद्येत श्रेष्ठ अशी विद्या आहे. त्याच्या अभ्यासात प्रमाद घडणार नाही याचे सत्याने भान ठेवायचे आहे. त्यासाठी काही व्रतही सांगितली आहे. सदाचरण, सत्यनिष्ठा, संयमित जीवन यासह हा स्वाध्याय करायचा असतो. आवृत्तीपूर्व वेदाध्ययन अपेक्षित आहे. मोक्ष साधन शास्त्राध्ययन स्वाध्याय हा ज्ञानेश्वर माऊलीच्या शब्दात सांगायचं झाल्यास, त्या प्रतिपाद्य ईश्वरू तो व्हावया लागे गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यास करणे. अंधार ठेवलेली वस्तू शोधण्यासाठी जसा दिव्या वापर घ्यावा लागतो करावा लागतो, तसा श्रुतीने संतांनी विचारवंतांनी प्रतिपादन केलेला ईश्वर आत्मरूपानं सर्वत्र प्रतिष्ठित आहे याचं सातत्याने चिंतन म्हणजे स्वस्वरूपाचा अभ्यास होय. बाह्य विषयाच्या संदर्भात अनासक्ती निर्माण झाल्याशिवाय हे होणार नाही, याच वैराग्य असं म्हणतो. आपण म्हणतो नेहमी माझं शरीर थकलं, मन उदास झालं, अशी वाक्य उच्चारणारा हा शरीरापासून मनापासून भिन्न असला पाहिजे हे सहज कळतं. हा देह पंचप्राण पंचकर्मेंद्रिय हे जीवनाचं खरं स्वरूप असून त्यापासून भिन्न आहे. आद्य शंकराचार्यांनी एका सूत्रात या रूपदर्शाचा विचार दिलेला आहे, शिवोहम चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मन बुद्धी अहंकार देह पंचभूतात्मक ही देहेंद्रिय स्वरूप नसून त्यापासून भिन्न आहे, ते आनंद पाय असे सगळे संत सत्पुरुष सांगतात. या स्वस्वरूपाच्या प्रीतीसाठी अत्यंत हा अभ्यासाचा अंतिम टप्पा आहे.
1: अभ्यास याविषयी वासुदेव चोरघडे यांचं चिंतन आपण ऐकलं. चिंतनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. सकाळची 10:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आमच्या प्रसारित आणि संक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर आजचे काही दिनविशेष आपण ऐकू शकाल. 6:40 प्रसारित करू कृषी वाणी. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रहून संक्षेपित करू. 6:55 प्रसारित करू आमचा कार्यक्रम सुप्रभात. 6:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रहून सहक्षेपित होईल. 7:40 सुगम संगीत आपण ऐकू शकाल. 8:15 हिंदी चित्रपट संगीत. 8:40 प्रसारित करू सुगम संगीत. 9:30 विविध प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 10:00 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 10:30 गीत सदा

0: श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता विविध यामध्ये नाट्यकलांत गौरव पराते यांची शीतल धानुटे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करू. सकाळी 11:30 प्रसार करू कार्यक्रम माझी आवड. आजच्या कार्यक्रमात देवानंद साखरकर यांचे विचार आणि त्यांची आवडीची गाणी आपण ऐकूया. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रातून प्रक्षेपित होईल. संध्याकाळी 5:30 श्रोत्यांचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राहून प्रक्षेपित करू. संध्याकाळी 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून प्रक्षेपित करण्यात येईल. संध्याकाळी 7:30 किसान वाणी कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्यानं हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. आजच्या कार्यक्रमात शेतीसोबत दुग्ध व्यवसाय करणारे युवा शेतकरी संत निखाडे मुक्काम पोस्ट कचराळा तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर यांची सविता ढोमणे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल. तर श्रोते हो, हे होते आमचे आजचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया 26 मे काही ते विशेष. श्रेष्ठ मराठी नाटककार विनोदकर आणि कवी राम गणेश गडकरी यांचा जन्मदिवस 26 मे 1885 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी कविता लेखन गोविंदाग्रज नावाने आणि विनोदी लेखन बालकराम या नावाने केलं. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना ते आपले गुरु मानित. असाधारण कल्पनाशक्ती आणि तितकीच असाधारण राष्ट्रभक्ती हे गडकरी वाङ्मयाचे विशेष आहेत. उत्कटता हा त्यांच्या वृत्तीचा सहज धर्म आहे. त्यांच्या सर्वच लेखनात वाचक प्रेक्षकांच्या मनाची पकड घेण्याचं विलक्षण सामर्थ्य होत. फ्रेंच संशोधक हेनरी कार्मन यांचा 26 मे 1874 हा जन्मदिवस. 1909 मध्ये त्यांनी जोड विमान बनवलं होतं. स्वतः उत्तम वैमानिक होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 1945 झाला. दक्षिण आफ्रिकेची प्रसिद्ध धावपटू पुढे ब्रिटिश झाली त्या झोल्या बर्टचा जन्मदिवस. मेरी डेकरच्या 5000 मीटर धावण्याचा क्रम मोडताना जगभर प्रसिद्धी मिळवली. तर श्रोते हो, हे होते 26 मे काही दिने विशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. सकाळचे 6:40 झाले. आता प्रसारित करीत आहोत कृषी वाणी.
1: शेतकरी बंधू नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आपलं स्वागत. कृषीवाणी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण याविषयी. मंडळी, उन्हाळ्याच्या दिवसात कोंबड्यांमध्ये उष्माघाताचा त्रास दिसतो. तापमानामुळं कोंबड्यांच्या शारीरिक क्रियांवर परिणाम होतो आणि त्यांच्या वाढ उत्पादन तसेच आरोग्यावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. घामग्रंथी नसल्यामुळं त्यांना घाम येत नाही. चा विपरीत परिणाम म्हणून कोंबडी उन्हाळ्यात स्वतःच्या शरीराचं तापमान स्थिर ठेवू शकत नाही. ब्रॉयलर लेयर कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी आणि उत्पादनासाठी वातावरणातील तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस असणं अपेक्षित आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये तापमानात या दुपटीनं वाढ होते. उन्हाळ्यामध्ये कोंबड्या धापा टाकत असताना शरीरातील उष्णता तोंडामध्ये बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात आणि जर वातावरणातील सापेक्ष आर्द्रता अधिक असेल तर तोंडावाटे निघणारी उष्णता वातावरणातील हवेत मिसळण्यास अडचण निर्माण होते. धापाटाकची वारंवारता वाढल्यास शरीरातील पाण्याचं नुकसान होऊन निर्जलीकरण होण्याची शक्यता वाढते. वातावरणातील तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस असल्यास ते कोंबड्यांच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी सोयीस्कर असते. 22 ते 25 अंश सेल्सिअस तापमान

0: कोंबड्यांना त्रासदायक नसतं, परंतु त्याचे खाद्य सेवन घटतं. वातावरणातील तापमान 26° ते 30° सेल्सिअस गेल्यास खाद्य सेवन घटून उष्णतेचा त्रास होण्यास सुरुवात होते. 31° ते 35° सेल्सिअस तापमानाच्या दरम्यान उष्माघाताचा त्रास वाढतो. या तापमानादरम्यान व्यवस्थापनात अपेक्षित बदल करणं गरजेचं असतं. व्यवस्थापनात योग्य ते बदल केल्यास आणि वातावरणातील तापमान 35° सेल्सिअसपेक्षा जास्त गेल्यास उष्माघात तीव्र होतो. त्यामुळं कोंबड्या मृत्यूमुखीही पडतात आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सामोरं जावं लागतं. तर श्रोतेहो, या उष्माघाताची लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊया. उष्णतेच्या तणावामुळं धापा टाकण्याचं प्रमाण वाढतं आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण कमतं. अवयवामधून रक्त त्वचेकडे सरतं, ज्यामुळं स्नायूंचा रंग अस्पष्ट होतो. मंदपणा आणि सुस्ती येते. कोंबड्या पडून राहत. पाणी पिण्याचं प्रमाण 3 ते 4 पट वाढतं आणि खाद्य सेवनाचे प्रमाण वेगाने घटू लागतं. पिण्याच्या पाण्याचं तापमान जास्त असल्यास कोंबड्या पाणी कमी पितात आणि त्यामुळं उष्माघाताचा त्रास अधिक जाणवतो. काही कोंबड्यांचे पाय लटपटतात आणि चक्कर येऊन खाली पडतात. कोंबड्यांना मृत्यूपूर्वी झटके येतात आणि मृत्यूदरात वाढ होते. शेतातील अतिउष्णता बाहेर टाकण्यासाठी कोंबड्या पंख पसरवतात किंवा पाय लांब करून शरीराचा जास्तीत जास्त भाग गादीच्या किंवा हवेच्या संपर्कात आणण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाईल. कोंबड्यांच्या अष्टेमध्ये पाण्याचे प्रमाण वाढल्यानं गादी ओली होते आणि गादीमध्ये घातक अमोनियाचे प्रमाण वाढतं. अतिउष्ण तापमानामुळं रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन रोगास बळी पडण्याची शक्यता असते. कोंबड्यांचे खाद्याचे मांस अंड्यात रूपांतर करण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळं परिणामी उत्पादन कमी मिळतं. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकवता उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण याविषयी माहिती. या विषया संदर्भात आपण पुन्हा जाणून घेणार आहोत पुढील कृषीवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: कृषीवाणी आपण ऐकत वाचन केलं बंडू लेनगुरे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून आपण ऐकलात. श्रोते हो, सकाळी 6:45 होतात. आरोग्य संपदा 8:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्ष पेटीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री वणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
2: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची याच्यासाठीच मी सांगेन. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, ते एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव अधिक कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हा म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणासाठी जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं, तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब आहेत, नंतर ओव्हरीज आहेत म्हणजे जे अंडाशय आहे रियांमधलं, तर तेही इन्फेक्शन संसर्ग आहे पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हा जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंज केले नाही, इथली स्वच्छता घेतली नाही, तर सगळ्यात महत्वाचं बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पाळस्त्राव वगैरे जाणे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक

0: करायच्या वेळी आपण काळजी घेतली नाही त्याचे इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसं आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेऱ्या वासाचा स्त्राव येणं आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ॲटोमॅटिकली त्या सगळ्याच परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग पुढे जाऊन ज्या बीजवाहक नल आहेत फॅलोपियन ट्यूब तर तो इन्फेक्शन आहे संसर्ग तिथेच राहतो आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात, आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता आहे.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे ते कशा प्रकारचं वापरावं?
0: सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप आहेत, आणि जे पारंपरिक पद्धतीने चाललेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्याच्या घड्या त्याही वापरल्या जातात. सॅनिटरी पॅडचा वन यूज आहे त्याला आपण डिस्पोजेबल म्हणतो जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणं ही सोपं आहे आणि त्यामुळे ते कसं होतं ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेस घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. तर मेन्स्ट्रुअल कप म्हणून सध्या ऍडव्हान्स मध्ये आहेत, मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरताना त्याचा अभ्यास न माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण फोल्ड करून जनन मार्गामध्ये ठेवावे लागतं. मात्र त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित स्वच्छता करणं किंवा पुढच्या मासिक पाळी ते व्यवस्थित उकळवणं नंतर ते वापरणं हे करणं गरजेचं आहे. मात्र याच्यासाठी व्यवस्थित माहिती असणं त्याला थोडंसं ट्रेनिंगची गरज आहे. तर तिसरं आहे ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणारा कॉटन पॅड्स म्हणजे त्याला आपण कपड्याच्या घड्या. मात्र ह्यामध्ये एक प्रेक्षण काय आहे घेणं गरजेचं आहे, कपड्या घड्या चांगलं स्वच्छ पद्धतीने धुणं गरजेचं आहे त्याच्याही पुढे आहे. ते धुण्यानंतर आपण म्हणतो सनलाईट की जिथे जास्त तीव्र सूर्यप्रकाश आहे त्यामध्ये वाळवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि कॉटनचे कपडेही वापरू शकतो.
1: अच्छा, श्रोते हो उद्या कार्यक्रमात याविषयी अधिक माहिती घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीत स्वच्छता आणि काळी यावेळी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या आचार्या श्रुती आंबेकर यांची गायत्री भरणकर यांनी केली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वाखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ याच्यामध्ये आपण त्याची मुख्य कारणे काय आहे ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. ही इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारणपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन निर्माण

0: होतो जो कार्बन डायऑक्साइड पेक्षा अधिक घातक आहे. त्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गाई म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमान वाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे. त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढत आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई पाण्याचे स्रोत आज चाललेत. त्यामुळे शेतीवर पण ह्याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नाशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद.
1: जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितली माहिती ऐकलीत. निवेद केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम प्रभात. श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या सुप्रभात या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, मराठी रंगभूमी, काव्य आणि विनोदी साहित्य या तिन्ही क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा अमिट ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजे राम गणेश गडकरी. 1885 मध्ये गुजरात मधील नवसारी येथे त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना साहित्याची आवड होती. आर्थिक परिस्थिती साधी असली तरी बुद्धिमत्ता, निरीक्षण शक्ती आणि भाषेवर प्रभुत्व यामुळे त्यांनी साहित्य विश्वात वेगळी ओळख निर्माण केली. गडकरी यांनी गोविंदाग्रज या टोपण नावानं कविता लिहिल्या. बाळकराम या टोपण नावाने विनोदी लेखनही केलं. त्यांच्या लेखणीतून आलेले साहित्य आजही तितकेच ताजे आणि प्रभावी आहे. मराठी रंगभूमीवर त्यांनी दिलेली नाटके म्हणजे खऱ्या अर्थाने मूल्य ठेवाच आहे. एकच प्याला, पुण्यप्रभाव, प्रेमसन्यास, भावबंधन यासारख्या नाटकांनी समाज मनाला विचार करायला भाग पाडलं. विशेषतः एकच प्याला हे नाटक आजही अत्यंत लोकप्रिय मानलं जातं. मद्यपानामुळे एकाच कुटुंबाचे होणारे नुकसान आणि त्यातून निर्माण होणारे शोकांता त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले. समाज प्रबोधन आणि कलात्मकता यांचा सुंदर संगम त्यांच्या लेखणीत दिसून येतो. गडकरींच्या कवितांमध्ये भावनांची खोली, शब्दांची माधुरी आणि विचारांची ताकद दिसते. त्यांच्या काव्यात प्रेम, निसर्ग, जीवन आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर चित्र आढळत. गडकरी यांचं विनोद लेखनही तितकंच लोकप्रिय ठरलं आहे. हलक्या फुलक्या शैलीत समाजातील विसंगती दाखवण्याचं कौशल्य त्यांच्याकडे होत. त्यामुळे त्यांच्या साहित्यामध्ये मनोरंजनासोबतच चिंताची जोडही दिसून येते. अत्यंत कमी आयुष्यात त्यांनी मोठं साहित्यिक कार्य केलं. वयाच्या केवळ

चौथाव्या वर्षी त्यांचं दुःख निधन झालं. मात्र अल्प आयुष्यातही त्यांनी मराठी साहित्याला दिलेली देणगी अतुलनीयच आहे. आधी मराठी नाट्यरसिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या आदराने त्यांचं स्मरण करतात. त्यांच्या साहित्यामुळे मराठी भाषेची श्रीमंती अधिकच वाढली आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळाली. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना ते आपले गुरु मानेत. असाधारण कल्पनाशक्ती आणि इतकीच असाधारण राष्ट्रभक्ती हे गडकरी वाङ्मयाचे विशेष आहे. उत्कटता त्यांच्या वृत्तीचा सहज धर्म आहे. त्यांच्या सर्वच लेखनात वाचक प्रेक्षकांच्या मनाची पकड घेण्याचा विलक्षण सामर्थ्य होत. राम गणेश गडकरी या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना त्यांच्या साहित्याचा आदर्श आपल्या जीवनात जपण्याचा संकल्प आपण नक्कीच करू शकतो. आपण ऐकलात कार्यक्रम सुप्रभात. लेखन आणि निवेदन स्मिता घुमडे यांचं होतं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रहून.

0: FM ध्वनी लहरीवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात ज्युअल करिअर साठी आज प्रवेश. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्या बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक आणि लॅब क्लिनिकल ट्रेनिंग. शिष्यवृत्ती करिअर मार्गदर्शन. संपर्क 9041114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

0: स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि काय साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक कृतीसाठी टेली लॉच्या 4454 या टोल फ्री नंबर तसेच www.tele-in वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्य प्रयत्न.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्येक चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठेही आमचे कार्यक्रम का
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
1: आकाशवाणी चंद्रपूर, भगीत, गजल, उपशास्त्रीय संगीत, शास्त्रीय संगीत आणि चित्रपटांची सुरेल गाणी श्रोत्याच्या सदैव सेवेत चंद्रपूर आकाशवाणी. जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
3: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
3: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
3: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 0717254634 या नंबरवर.
3: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
3: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.
2: श्रोतो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया
4: आणि याच येतो एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
2: चालता बोलता.
4: रस्त्यावर चालताना,
2: कॉलेजच्या परिसरात,
4: बाजारात किंवा चौकात
2: आम्ही भेटणार आहोत थेट तुम्हाला. काही हलक्या फुलक्या गप्पा,
4: काही रंजकक्षण
2: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
4: तुमची गोष्ट,
2: तुमचा आवाज
4: आणि तुमचंच गाणं.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मीना मंगेशकर यांचं आणि चित्रपटा शब्बास सोनबाई. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. यानंतर 7:10 पुणे केंद्राहून प्रादेशिक मराठी बातम्या सहक्ष भेट करीत आहोत.

0: सभागृह आहोत. सकाळचे 7:07 आणि 10 सेकंद झाले आहेत. आता थोडंच म्हणजे 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या.
1: ऋतूने चक्र निरंतर चालते आहे, नव्यान पुन्हा ते भावते आहे. माहीत जैतो होता येऊ न गेला, बुगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतईच्या सुरेल सुंदर चरात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधलेली.

0: अवते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, बुगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतईच्या सुरे सुंदर चरात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधलेली आहे. याच विषयाभोवती गुंतलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा.

0: आपल्या मातृभूमी दासून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं साधारण निक्षून सांगणार वीर अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर नायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अशा एका अर्चना साने लिखित विशेष पक्ष साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनित मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सविश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून

0: महसूल विभागा मुख्यमंत्री बळीराज पानंद ते योजनेची काल शेतकरी राहता कायम खुशहाल.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे गावस्कर प्रादेशिक बातम्या आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान. राज्याला 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अरेको इंडिया या उर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,580 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्मसन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. या 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. राज्यातील 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यात मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषीसेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोथे गुरुजींनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया.

0: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे, पोस्टला ऍड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकाचा हा त्यांच्या विचाराचा सारा लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं काम करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळी आहे, या पिढीला त्यांनी मोठं काम आजच्या सुरू ठेवलं आहे. हा सर्व त्याच्यासाठी ह्या भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो, आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्ज केला असं मी समजतो.
1: पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग एथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 101 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिड अर्थात भारतीय लघुउद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारात दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. अशा परिस्थितीत खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटसर करावी, परदेश प्रवास आणि सोनं शक्यतो कधी करू नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे, मात्र याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांच्या हस्ते अर्थसहाय्यही वितरित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल राज्य शासन आणि अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुढील 10 वर्षात पुण्यात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 1,000+ थेट रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपयोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. काल झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं अत्याधुनिक जागत अभियांत्रिकी उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे, त्याचं काम या वर्षी सुरू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1,580 रुपये प्रतिक्विंटल असा किमान आश्वासक खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल. गेल्या 1.5 महिन्यापासून कांदा क्विंटल मागे केवळ 1,000 ते 1,200 रुपयांचा भाव मिळत होता. कांद्याचे भाव कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन होत होती. रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव 1,300 ते 1,350 पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक जारी करत 26 मे पासून नाशिक जिल्ह्यात कांद्याला 1,580 रुपयांचा दर देण्याचं जाहीर केलं. पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या अध्यापक मनीष हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. मनीष हवालदार यांना 22 मे रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या

स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहनही भुजबळ यांनी केलं आहे. राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा समजावी बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातील विविध रिक्षा टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबे नळी घाटात पहाटे एक वाहन 8 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोकणात फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण परतत असताना वाहन चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातला लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकण्यानं ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जण जागी ठार झाले. या अपघातात मदत कार्य करणारा एक टोल कामगार मरण पावला. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले. तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात डिंगरे इथं रविवारी रात्री एसटी बस आणि दुचाकी धडक झाली. यात दुचाकीवर 4 तरुणांचा मृत्यू झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळी मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिक कांद्याला केंद्र सरकारकडून 1,500 रुपयांचा भाव निश्चित. राज्यात गेल्या 2 दिवसात झाल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला लक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोरशा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्र करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभ लहान नटवी करी नटुनी थटुनी आना नखरे वरचे
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावर जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विषयरूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जय लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणेंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रावरून आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच

अस्मिता वाहिनी बरोबरच आपण ऐकत आहोत सिंधुदुर्ग नगरी केंद्र. 7:23 झाली आहेत. दिनविशेष दिनांक 20 मे 1989. मुंबई जवळच्या न्हावाशिया बंदराचं उद्घाटन झालं. दिनांक 26 मे 1999 सौरभ गांगुलीने श्रीलंकेविरुद्ध 183 धावा करून विश्वकरंडक स्पर्धेत नवीन विक्रम नोंदवला. कपिलदेव यांनी झिम्बाब्वे विरुद्ध केल्या 175 धावांचा विक्रम गांगुली यांनी या दिवशी मोडला. 26 मे 1999 या दिवशी ग्रामीण कवी बहुरंगी कलालेखक चतुर कादंबरीकार गजनन लक्ष्मण ठोकळ यांचा जन्म 26 मे 1909 या दिवशी झाला. सदाशिव अनंत शुक्ल तथा कुमद बांधव नाटककार साहित्यिक यांचा जन्म 26 मे 1902. 26 मे 1885 ज्येष्ठ नाटककार कवी विनोदी लेखक आणि गोविंदाग्रज या टोपण नावानं कविता करणारे राम गणेश गडकरी यांचा जन्म 26 मे 1885. आपण ऐकतो दिनशेष.

या नंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहित जनसंपर्क महासंचालनालय रेणवीत दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्र भौगोलिक दृष्ट्या संपन्न आहे, पण नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर थोडा संवेदनशील आहे. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, गंप, उष्णतेच्या लाटा अशा एना अनेक प्रकारच्या आपत्ती या येत असतात. त्या कधी मानवनिर्मित असतात तर नैसर्गिक. आपत्ती सांगून येत नाही, त्यासाठी आपणास भक्कम अशी तयारी करावी लागते. तीन स्तरावर ही तयारी असते: आपत्ती पूर्वतयारी, आपत्ती आल्यानंतर त्वरित प्रसाद आणि आपत्ती नंतरचं पुनर्वसन. यासाठी सक्षम सुसूत्र अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणं महत्वाचं आहे. ती यंत्रणा आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप प्रभावीपणे काम करते आहे. नियोजन, अंमलबजावणी, समन्वय, जनजागृती याद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत. या सर्व समावेशक आपत्ती व्यवस्थापना विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण यांना. नमस्कार. अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपत्ती हे खरं तर सांगून येत नाही, ती अचानक येत. त्यावेळेस आपली जी काही व्यवस्था आहे आपत्तीच्या विरुद्ध लढण्याची, ती भक्कम असणं गरजेचं आहे.

0: तर त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत. पण सुरुवातीला आपत्ती म्हणजे नेमकं काय, काय सांग?
1: आपत्ती ही अचानक घडणारी घटना आहे की नैसर्गिक किंवा मानवी असू शकते. यात मोठ्या प्रमाणात जीवित्व हानी होते, याशिवाय समाजाचं सर्वसाधारण जे असतं ते बाधित होतं. याशिवाय या दरम्यान संपर्क यंत्रणा, दळवण यंत्रणा तीन पडते आणि एकूणच स्थानिक प्रशासन असतं किंवा जनता असते या सामना करण्यास असमर्थ ठरतं. अशी जेव्हा स्थिती उद्भवते सर्वसाधारण याला आपत्ती असे संबोधतो. नक्कीच, मी अगोदर म्हटल्याप्रमाणे याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मिती असे दोन मुख्य प्रकार आहेत. उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, दरड कोसळणे, आवर्षण यासारखे नैसर्गिक प्रकार आहेत. शिवाय आग लागणे, रस्ते अपघात, मोठमोठ्या उद्योगात होणारे अपघात, असे मानवी पण अपघात आपत्ती समावेश होतो यात.
0: या आपत्तीमध्ये टप्पे कोण कोण आहे आणि आपलं राज्य शासन या वेगवेगळ्या ज्या टप्पे येतात आपत्तीचे त्यामध्ये ते कशा प्रकारे कार्य करते, तर महत्वाचे टप्पे आणि यंत्रणा कशी कार्यान्वित होते?
1: आता आपत्ती येते, आपत्तीला परिणाम करण्यासाठी जे जे आपण काम करतो ते आपत्ती व्यवस्थापन संबोधतो. आणि आपत्ती व्यवस्थापनचे टप्पे मुख्यतः तीन भागात विभागलेत. एक आपत्ती पूर्व काळ, आपत्ती दरम्यानचा काळ आणि आपत्ती नंतरचा काळ, असा मुख्य टप्पे पडतो. तर आपत्ती पूर्वीचा काळ, यात सर्वसाधारणपणे आपत्ती येण्यापूर्वी ज्या उपाययोजना करतो त्याचा, उदाहरणार्थ वेगळ्या मिटिगेशन मेजर, शमन सौम्यीकरण उपाययोजना असतात, आपत्तीची पूर्व सूचना देणाऱ्या यंत्रणा असतात, किंवा आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी व क्षमता बांधणी, मुख्यतः तीन उपायांचा यात समावेश होतो आपत्ती काळात. यानंतर आपत्ती आल्यानंतर मुख्यतः काळ असतो रिस्पॉन्स, रेस्क्यू अँड रिलीफ, म्हणजे आपत्तीला योग्य प्रतिसाद देणं, सकारात्मकतेने प्रतिसाद देणं, जेणेकरून जास्तीत जास्त जीवित वित्तहानी कमी कमी करता येईल. याशिवाय आपत्ती येण्यापूर्वी जर वेळीच आपत्तीची पूर्वसूचना मिळाली तर त्याचा प्रभाव कमी करू शकतो, त्याच्यामुळे होणार नुकसान कमी करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या आपत्तीचे वेळी सूचना देण्यासाठी जी कार्यपद्धती त्याचा समावेश होतो. याशिवाय आपत्ती आल्यानंतर जी नुकसान कमी करण्यासाठीची क्षमता बांधणी आणि वेगवेगळे प्रशिक्षण असतात, मॉक ड्रिल असतात, यांचा समावेश या आपत्तीच्या काळात केला जातो आणि त्यामुळे होणारं नुकसान आपत्ती दरम्यान कमी होत.
0: म्हणजे तिन्ही टप्पे महत्वाचे आहे आणि तिन्ही टप्प्यात केले जाणारे कार्य ही तितकेच महत्वाचे आहे, तरच ते प्रभावी ठरून आपत्तीही कमी नुकसानकारक होऊ शकते. बरं, आता आपण बघतो की आपत्ती आली समजा एखाद, तर त्यांना भौतिक नुकसान हे होत होतं, ते अटळ आहे. पण कसं आहे, आपत्तीमध्ये माणूस असतो, मानवी संवेदना असतात, स्वप्न असतात, आशा असतात, या सगळ्यांवर त्याचा प्रभाव होतो. मग त्यामध्ये संवेदनशीलता असणं फार महत्वाचं आहे. तर मग शासन याकडे कसं बघतं, दृष्टिकोन काय असतो आपला?
1: शासनाचा निश्चितच संवेदनशील दृष्टिकोन आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनाचा प्रथमतः दृष्टिकोन असतो की जीव वित्त कमी करणं, त्यानंतर आपण मतांचा विचार करतो. शासन यापूर्वी रिएक्टिव्ह स्वरूपात काम करत होतं, म्हणजे आपत्ती आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करणं, परंतु आता याच्यात सकारात्मक दृष्टिकोन अधिक आणत प्रतिसात्मक म्हणजे प्रोएक्टिव्ह रोल शासनाने स्वीकारलाय. त्या अनुषंगाने आपत्ती येऊ नये किंवा आपत्ती याच्या अगोदर ज्या उपाययोजना त्यावर शासन आता अधिक भर देत आहे, त्या अनुषंगाने शासन अधिक सकारात्मक आहे निश्चित आहे.
0: नक्कीच, आणि संवेदनशील असणं ही तितकंच महत्वाचं आहे. आता आपत्तीपूर्व सूचना ही किती महत्वाची वाटते, काय सांगण्याविषयी?
1: कुठल्याही आपत्तीची जर पूर्वसूचना आपल्याला योग्य वेळेत आणि ती आपण योग्य व्यक्तींपर्यंत म्हणजे मोस्ट व्हल्नरेबल जो ग्रुप असतो त्यापर्यंत जर पोहोचवलं तर निश्चितच आपण याच्यामुळे होणारे दुर्घटना कमी करू शकतो. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्टी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारलंय आणि आता आपल्याला वेगवेगळ्या एजन्सीज देशभर काम करणार, भारतीय हवामान संस्था आहे, इन्क्वायर्स आहे, NRC आहे, NSC आहे, या वेगवेगळ्या संस्थांची आपण कोऑर्डिनेशन केलं आहे आणि त्यांच्या जी वेगळी माहिती असते ते ज्या आपल्याला वेगळी माहिती त्याच्याशी आपण त्याचं पूर्ण आपण जनतेपर्यंत वेळीच अलर्ट इश्यू करतो. मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या 2025 आलेपुरा काळात जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक आपण SMS अलर्ट्स इश्यू केलेत. या पुरामुळे असतील, काही चक्रीवादळाचे असतील, काही विजामुळे होणारे नुकसान याचेही अलर्ट्स आपण केले. त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे मोठं काम आपण करतो. याशिवाय वेगळ्या प्रतिसाद एजन्सी सोबत सुद्धा कोऑर्डिनेट करतोय आपण आणि या प्रकारे वेगळ्या प्रतिसाद एजन्सी याशिवाय शासनाचे वेगळे विभाग म्हणजे जिल्हा सराव करण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून आपण ते काम करतोय.
0: नक्कीच, म्हणजे पूर्व सूचना अत्यंत महत्वाची, त्यामुळे जीव वाचले जातात आणि जोखीमही

0: कमी होते आणि ती आपण देत आहात. ज्या आपत्ती येतात त्याची जोखीम खऱ्या अर्थाने कमी होऊ शकते, कारण की आधुनिक तंत्रज्ञान हे खूप प्रभावी आहे आणि त्याचा वापर हा सगळीकडेच केला जातो आहे. तर आपणही तो करतात का आणि करत असा कशा पद्धतीने?
1: नक्कीच, महाराष्ट्र शासन या दृष्टीने जे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न करत, आपल्या स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. यात मुक्त आपण जर बघितलं तर राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र कालन केंद्र, यात आपण संचार माध्यमाचं अत्याधुनिक साधन वापरतो. मोबाईल फोन असेल, सॅटेलाईट फोन असेल, इंटरनेट फोन असतील, हॅम रेडिओ असतील, व्हीएचएफ, अशा वेगळ्या आधुनिक संप्रेषण साधनांचा वापर करतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सर्वसाधारण जी संप्रेषण साधनं आहे ती बंद पडतात, त्यावेळेस सर्व संपर्कांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी पण ही अनेक साधनं वापरतोय. याशिवाय आपण मागील 30 वर्षाचा गावनिहाय जो डाटा आहे तो डाटा जिओ DSS सेंटरमध्ये आणला आहे. आपण गाव पातळीपर्यंत मागच्या 30 वर्षाची आपत्ती प्रवणता आपण मॅपवर घेतली आणि त्या अनुषंगाने आपण गावाची आपत्ती प्रवण क्षमता, कोणतं गाव किती ठिकाणी किती आपत्तींना प्रभाव होऊ शकतं याचा अंदाज आपण केला आहे. याशिवाय आपण सॅटेलाईट इमेजरी आणि वेगवेगळ्या एजन्सीचा पण वापर करतो. उपग्रह जी आपल्याला माहितीचाही उपयोग करतो. विशेषतः मागील 2025 मध्ये जो पूर आला त्यात सोलापूर शहराचे सिन्हा नदी वसले, त्याच्या तिथं पूर येण्याचे आपण 48 तास अगोदर सूचना दिली आणि त्या अनुषंगाने त्यांचं तिथल्या अफेक्टेड लोकांचं आपण प्रोसन तात्पुरत्या स्वरूपात रूपांतर केलं, त्यामुळे की शून्य आपत्ती मृत्यू आपण साध्य केलं. या अनुषंगानेच आपण उपलब्ध प्रगत साधनांचा वापर करून आपण आपत्ती व्यवस्थापन करतोय.
0: नक्कीच, म्हणजे तंत्रज्ञानामुळे जी हानी ही टळते आहे फार महत्वाचं आणि मोलाचं आहे. आता आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद खूप महत्वाचा असतो, तो नेमका कसा कार्यान्वित होतो आणि NDRF असेल किंवा SDRF असेल याच्यामध्ये समन्वय कसा होतो, या संपूर्ण बाबीविषयी काय सांगाल?
1: आता आपल्याला अलर्ट वेळेवर आले हे ठीक आहे, अलर्ट दे, परंतु बऱ्याचदा स्थानिक प्रशासन याला असं म्हणतो, त्यामुळे आपण शासनामार्फत अधिक कुंभक देत होते. त्यात मग आपण महत्वाचे लीड एजन्सी आपल्या NDRF नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, याशिवाय राज्याची स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, तर या सर्व यंत्रणांच्या आपल्याकडे महाराष्ट्रात 18 टीम NDRFच्या आहे आणि 6 टीम SDRFच्या आहेत. यांचं आपत्ती काळात आपण प्री पोझिशनिंग करतो, म्हणजे जेणेकरून आपत्तीमध्ये प्रतिसाद देण्याला जो कालावधी तो मिनिमम राहावा, शून्य मृत्यूचं उच्च साध्य राहावं हे आपण करतो. याशिवाय जेव्हा NDRF आणि SDRF कडून ही आपत्ती नियंत्रित करणं अवघड होतं, त्यास आपण भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांची मदत घेतो. विशेषतः मागील पुरातही मोठ्या प्रमाणात आर्मी वेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केली गेली होती. याशिवाय पुरात अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना एअरलिफ्टसाठी आपल्या नेव्ही आणि एअरफोर्सची मदत झालेली आणि मागच्या पुरातही आपण मोठ्या प्रमाणात एअरलिफ्ट केले होतो.
0: म्हणजे सगळ्या संस्था त्यावेळी कार्यान्वित होतात, एकत्र येतात आणि आपत्तीला
1: तोंड, कारण आपत्ती व्यवस्थापन हे काही एका संस्थेचं काय, त्यात वेगळ्या संस्था जर एकत्र काम केलं, समन्वय काम केलं तर अधिक प्रभावी आपण आपत्ती व्यवस्थापन करू शकतो.
0: यात समन्वय सगळ्यात महत्वाचा.
1: नक्कीच,
0: आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय, त्यातलं एक सर्वात उष्ण वाढणारं राज्य म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णते प्रभावित होणारं राज्य आहे, कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक महाराष्ट्र राज्याला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2021 ला उष्माघात प्रतिबंध आराखडा मान केला आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासकीय जे वेगवेगळे विभाग आहेत त्यांना सूचना केल्या की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्य जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी याचे प्रमुख आहेत आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्यात आणि सूचनांची अंमलबजावणी होते की नाही काम या करतोय. वी आर मॉनिटरिंग द सिच्युएशन.
0: कार्यान्वित व्यवस्थित झाले आहे, जरी तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आता पण आपत्ती कोणती असो त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारी, योग्य नियोजन आणि वेळेवर केलेली अंमलबजावणी किती महत्वाची ठरते याविषयी जाणून घेतलं. आज आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापक विभागाचे संचालक

डॉक्टर भालचंद्र चव्हाण होते. सर, आज आपण या ठिकाणी आहात आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातनं मी उती जगदाळ या विषयाच्या अनुषंगानं माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटणार आहे पुढच्या कार्यक्रमात. कारण या विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढच्या कार्यक्रमात असा सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी उन्नती जगदाळ आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: सकाळचे 7:40 होत आहेत.
1: 103 MHz FM ध्वनीला रिनवार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. श्रोते सकाळची 7:40 झालीत. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया काही संदेश.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग फार्मसी पेठ चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश. बीएससी नर्सिंग, जीएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, ई फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9041144. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
3: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
4: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून पण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
3: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
4: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
3: आकाशवाणी चंद्रपूर.
1: कार्यक्रमात ऐकूया श्रीधर फडके आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलं शिरीष गोपाल देशमुख यांचं गीत, संगीत श्रीधर फडके यांचं.

0: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट से यशोदा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 year डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोदा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
1: पुढच्या इतिहासात तमच एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
2: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीटेक इन एरोनॉटिक इंजिनिअरिंग,
1: कॉम्प्युटर सायन्स,
2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
1: मायनिंग इंजिनिअरिंग,
2: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
1: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
2: मुलींसाठी मोफत शिक्षण,
1: बस आणि वसती गृहाची सुविधा उपलब्ध.
2: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर.
1: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9800004715 9021986400.
3: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे
4: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स नाही तर

0: तू तुझा पाए कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन
1: है सॉल्यूशन कुछ पता नहीं। बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरन किंवा माझे मी काय म्हणून करिअर करतात आणि मग रिग्रेट फील करतात।
2: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं।
1: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची।
2: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
3: करिअर नव दिशा।
4: सुगम संगीताचा कार्यक्रम ऐकत आहात। कार्यक्रम एक निवेदन ऐकूया। श्रोतो, आजच्या या धावपळीच्या युगात स्वतःला फिट ठेवणं हे एक मोठं आव्हान झालं आहे। खेळताना होणाऱ्या दुखापती किंवा वाढत्या वयासोबत ठरणारे सांधेदुखीचे त्रास यामुळं अनेकांचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत होतं। पण आता काळजी करायची गरज नाही, कारण आपल्या हेल्थ डॉक्टर कार्यक्रमात याच विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी यावेळी येत आहेत चंद्रपूर मधील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील मल्लोजवार। विषय आहे स्पोर्ट्स इंजुरी आणि जॉईंट पेन। या कार्यक्रमाचं ध्वनी मुद्रण होईल बुधवारी 27 मे 2026 रोजी। वेळ आहे सकाळी 10:30 ते 11 या वेळात। आणि फोन करण्यासाठी तुमचा फोन नंबर आहे 0772254634। तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या सांधेदुखीच्या आणि दुखापतींच्या शंकांचं निरसन करून घ्या फक्त चंद्रपूर आकाशवाणी केंद्रावरून। या कार्यक्रमाचं प्रसारण आपल्याला ऐकता येईल शनिवारी दिनांक 30 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता। निवेदन संपलं। सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया श्री फडके यांनी गायलेलं रोहिणी निनावे यांचं गीत।

0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
0: WCL CGHS रेल्वे PMGY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
1: आजच भेटा मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचं ठिकाण
1: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
0: MBA एग्रीगेटेड
1: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
0: तस मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स 80 वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
1: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक बालाजी वॉर्ड चंद्रपूर संपर्क
0: 9209441985
2: श्रोते हो रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण करूया
3: आणि यासाठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
2: चालता बोलता
3: रस्त्यावर जाताना
2: कॉलेजच्या परिसरात
3: बाजारात किंवा चौकात
2: आम्ही बनणार आहोत
3: थेट तुम्हाला
2: काही हलक्या फुलक्या गप्पा
3: काही रंजक प्रश्न
2: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं ना
3: तुमची गोष्ट
2: तुमचा आवाज
3: आणि तुमचंच गाणं
2: ऐकत राहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केहून
3: दर सोमवारी 10:30 वाजून कार्यक्रम
2: चालता बोलता

साधना सर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. यासोबत सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. दिल्ली केंद्राहून समाचार प्रभात सहक्षेप करीत आहोत.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाही तर तू तुझं पाय.
2: प्रत्येक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यांना वा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स, प्रॉपर प्लॅनिंग.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअर नव्या दिशा.
5: हॅलो
1: हॅलो, फरमाईश.
5: हॅलो
1: हॅलो, आपली आवाज.
5: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
1: कुठे?
5: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
1: वा छान.
5: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
1: 0717225434 या फोन नंबरवर.
5: आता वेळही सांगून दे.
1: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
5: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांग.
1: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत.
5: हॅलो

0: টাইল এবং
1: হ্যাপি বার্থডে টু ইউ।
0: দেখো হ্যাঁ, মজা ফেভারিট কালার
1: নেহমি শপিং।
0: আই নো আই, খরচ খরচ হেচ ওয়ে আর রাইট,
2: সেভিংস হি হেচ আহে।
3: আই নো বাবা, সেভ করা, যোগ্য ঠিকানি গুণতাওণুক করা, রকমে ব্যাজ বেল, পুনহা গুণতাওলা ব্যাজ মিলত রাহিল।
1: আই নো না,
3: আরবিআই সঙ্গে
1: করা ইকে শুরুয়াত বনা ফাইনান্সিয়ালি স্মার্ট।
4: श्रोत हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया
5: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्वच्छ करणारा कार्यक्रम
4: चालता बोलता।
5: रस्त्यावर चालताना,
4: कॉलेजच्या परिसरात,
5: बाजारात, चौकात
4: आम्ही भेटणार आहोत थेट तुम्हाला काही हलक्या गप्पा,
5: काही रंजक प्रश्न
4: आणि तुमच्या मनात अडलेलं आवडतं गाणं,
5: तुमची गोष्ट,
4: तुमचा आवाज
5: आणि तुमचंच गाणं
4: ऐकत राहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून।
5: तर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
4: चालता बोलता।
6: हेलो
7: हेलो, फरमाइश।
6: हेलो
7: हेलो प्लीज,
6: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे।
7: कुठे?
6: हेलो फरमाइश, हेलो आपली आवड कार्यक्रमात।
7: वा छान,
6: अरे कुठे आणि फोन नंबर?
7: 0772254334 या फोन नंबरवर।
6: आता वेळही सांगून दे,
7: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा, महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवार हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आवाज म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण करू शकतो।
6: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे।
7: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत।
6: हॅलो
8: काशवाणी चंद्र।

0: नागपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: जे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबत फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर फॉलो करा.
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. श्रोते हो, सकाळी 8:20 आहेत. केंद्राहून राष्ट्रीय मराठी बातम्या क्षणातच संक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी योगेश रायकर आपल्याला पुन्हा देत आहे ठळक बातम्या. पाच देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी पद्मन प्रदान. राष्ट्रातल्या 8 मान्यवंता सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सी भागांचा दौरा करणार. आणि IPL स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. समूह देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीचं यजमान पुरुषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र इतर आली आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं यजमान भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंग देओल यांना त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी सन्मान स्वीकारला. महाराष्ट्र माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. पण इथले कृषी सेवक श्रीरंग देव उर्फ दादा, अमरावती इथल्या श्री गुरुदेव मंडळाचे चिटणीस जनार्दन पंत बोधुरजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर कार्यांमध्ये राजचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग अॅथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नंग्याल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि आर्केडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या

नाथुला इथं भेट देऊन तिथं तयार असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्या दिवशी गंगटोक इथं सिक्कीम भेटाच्या दीक्षांत समारंभालाही प्रमुख पाहुणे उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पुजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मानचिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या काही दिवसात भारताच्या सीमा भागांचा दौरा करत असून सुरक्षेशी संबंधित बैठकाही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमध्ये बिकानेर इथं पोहोचले. त्या सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांजू सीमा चौकीला भेट देत सुरक्षा दला जवानांशी संवाद साधतील. तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शाह बिकानेरमधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, राजस्थान सरकार, आरएसएफचे अधिकारी तसंच 5 सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शाह येत्या 29 मे रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या बीएफच्या एका चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शाह त्रिपुरा सीमावर भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमा भागांचा दौरा करतील. देशी अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघुउद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सीतारामनच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रातून देण्यात येत आहे. अमेरिका लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणास्त्रांना आणि बोटांना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाची वाटाघाटी सुरू केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर झाले, असं सेंटकॉम प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं. दरम्यान इराण सोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबिया अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट समाविष्ट असावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हटलं आहे. इराण सोबतच्या वाटणी चांगल्या प्रकारे सुरू आहेत, परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरू होऊ शकतो आणि पूर्वीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक तीव्र असेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेले करार आहेत. त्या उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशातील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे, परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही, असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहर हजत्री एकत्र आले. आज पूर्ण हजयात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील. त्यानंतर उद्या मिना इथं प्रतिकात्मक पद्धतीने कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. सीएनजीच्या दर प्रति किलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत सीएनजी दर प्रति किलो 83 रुपये झाला आहे. सरकार योग आणि सर्वोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करत आहे, असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची 4थी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतात योग निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याण प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय राज्य आपत्ती निवारण दलात एकत्रितपणे एकाने बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून या संदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे.

0: आयपीएल स्पर्धेत गतिजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आत्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना आहे. या सामन्यात विजेता संघ आयपीएल 2026 च्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. पराभूत संघाला दुसऱ्या पात्रतेत आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा बातम्या. क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान दान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमाबांधचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्र फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केलं आहे. सकाळची 8:04 झालीत. आता ऐकूया सुगम संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुरेश भटचं गीत. संगीत रवी दास यांचं आहे.

0: 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात आलेली
1: एनबीए एग्रीगेटेड
0: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स 3 वर्षे इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
0: यामधील अनुभव प्राध्यापक तसंच कॅश प्लेसमेंट द्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करणारी संस्था बजाज टेक्निक बालाजी वॉर्ड चपूर संपर्क 9209441980

0: उपाय सरळ प्रक्रिया निवांत आता घरी जाऊया. न्याय मिळण्यात नाही बा, 5100 वर संपर्क साधा. लोकअदालत त्वरित निष्पक्ष आणि सुलभ न्याय.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल समाधान?
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हा डॉक्टर या कार्यक्रमातून.
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 0717-254-634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.

0: आशावादींनी गायलेलं गीत आपण ऐकलं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत होतं सुरेश भट यांचं. श्रोते पण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
1: मानवटकर कॉलेज नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि कर मार्गदर्शन. संपर्क 9049444444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानकर कॉलेजकडे.
2: चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
3: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
2: कॉम्प्युटर सायन्स,
3: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
2: माइन इंजिनिअरिंग,
3: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
2: 10 वर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
3: मुलींसाठी मोफत शिक्षण,
2: बस आणि प्रति गृहाची सुविधा उपलब्ध.
3: आजच प्रवेश घ्या सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर.
2: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9000400715 9021986640.
4: कहाणी एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
0: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
4: आलं सगळं. झालं बजेट?
0: हो,
4: 5000 वाले. मग साडी घेऊया?
0: नको,
4: मागच्या महिन्यातच तर घेतली होती. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँक जमा करा आणि पैसे फडताना पहा.
0: आली आहे मोठी.
4: जाग बाई.
5: आरबीआय सांगते,
4: आर्थिक समजूतदारपणा महिला समृद्धपणा.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, यशोदर बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, 23 वर्षापूर्वी उत्कृष्ट निकाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेशण्याकरता संपर्क करा यशोदरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
6: आरोग्य हीच खरी संपत्ती. या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
7: मानवटकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,
6: 100 बेडेड अत्याधुनिक सुविधा,
7: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
6: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
7: आजच भेट द्या मानवटकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल.
6: विश्वासाचे ठिकाण,
7: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
8: हॅलो
9: हॅलो फरमेश.
8: हॅलो,
9: आपली आवाज.
8: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
9: कुठे?
8: हॅलो फरमेश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
9: वा छान.
8: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
9: 0772-5463 या फोन नंबर वर.
8: आता वेळही सांगून दे.
9: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपटांची आवड आपण घेऊ शकतो.
8: अरे मग ते गाणं ऐकायचं की ते सांगून दे.
9: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 वेळेत.
8: हॅलो
0: सुग संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात एक निवेदन ऐकूया. श्रोते, आजच्या या धावपळीच्या युगात स्वतःला फिट ठेवणं हे एक मोठं आव्हान झालं आहे. खेळताना होणाऱ्या दुखापती किंवा वाढत्या वयासोबत छळणारे सांधेदुखीचे त्रास यामुळे अनेकांचं दैनंदिन आयुष्य विस्कळीत होतं. पण आता काळजी करायची गरज नाही, कारण आपल्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात याच विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी यावेळी येणार आहेत चंद्रपूरमधील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील मल्लोजवार. विषय आहे स्पोर्ट्स इंजुरी आणि जॉईंट पेन. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी 27 मे 2026 रोजी. वेळ आहे सकाळी 10:30 ते 11 आणि फोन करण्यासाठी फोन नंबर आहे 0712-254-634. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या सांधेदुखीच्या दुखापतींच्या शंकांचं निरसन करून घ्या फक्त आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून. श्रोते, या कार्यक्रमाचं प्रसारण आपल्याला ऐकता येईल शनिवारी दिनांक 30 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता. निवेदन संपलं. आता ऐकूया साधना सरगम यांच्या स्वरातील हे गीत.

साधना सरगम यांनी गायलेलं प्रवीण दवे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सलील चौधरी यांचं होतं. आणि या गीतासोबत सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. यानंतर ठीक 9 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेप करीत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून बोलत आहोत. सकाळचे ठीक दहा वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया येस बॉस या चित्रपटातील गीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण यस बॉस या चित्रपटातील गीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कौसर मुनीर यांचं जीत गांगुली यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. अरिजित सिंग यांनी हे गीत गायलं यंगिस्तान या चित्रपटासाठी. तत्पूर्वी ऐकूया हे निवेदन. श्रोते हो, आजच्या या धावपळीच्या युगात स्वतःला फिट ठेवणं हे एक मोठं आव्हान झालं आहे. खेळताना होणाऱ्या दुखापती किंवा वाढत्या वयासोबत ठरणारे सांधे दुखीचे आज यामुळं अनेकांचं दैनंदिन आयुष्य विस्कळीत होतं. पण आता काय करण्याची गरज नाही, कारण आपल्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात याच विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी यावेळी येणार आहेत चंद्रपूरमधील सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर सुनील मल्लोजवार. विषय आहे स्पोर्ट्स इंजुरी आणि जॉईंट पेन. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी. वेळ आहे सकाळी ठीक 10:30 ते 11 या दरम्यान. आणि त्यासाठी आमचा फोन नंबर 0717225464. तेव्हा श्रोते हो, अवश्य फोन करा आणि आपल्या सांधेदुखीच्या आणि दुखापतींच्या शंकांचं निरसन करून घ्या फक्त आकाशवाणी चंद्रपूर केंद्राहून. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपल्याला ऐकता येईल शनिवार दिनांक 30 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता. निवेदन संपलं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया यंगिस्तान या चित्रपटातील हे गीत.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात ऐकूया आर डी बर्मन यांनी सिद्धबद्ध केलेलं 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील जावेद अख्तर यांचं गीत. गायिका आहेत कविता कृष्णमूर्ती.

हिंदी चित्रपट संहिता पढ़ने के साथ आकाशवाणी चंद्रपुर केंद्राहून कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं मैंने प्यार किया या चित्रपटात गीत असद भोपाली यांनी संगीत राम लक्ष्मण यांचं आहे.

मैंने प्यार किया याचे बड़ा दिल गीत पण ऐकलं आपण आहात हिंदी चित्र संगीता कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्राहून कार्यक्रमाचे ऐकूया जुर्म या चित्रातील गीत

जुर्म या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि यासोबत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम पण ऐकत होतात आकाशवाणीच्या चपूर केंद्राहून.

103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरीवर आपण एक आहात. आकाशवाणीच्या चरपूर केंद्राचं प्रसारण श्रोते हो सकाळची 10:23 झालीत. आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रावर आधारित मराठी चित्रपटांचा कार्यक्रम गीत सरिता.

श्रोतो नमस्कार, गीता सताया कार्यक्रमात मी स्मिता स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण एक बनापू या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत संगीत ऋषिराज यांचं, आणि हे गीत ऐकायचं आमच्या या श्रोत्यांना. मुक्काम पोस्ट बोरी खुर्द, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना इथून सुधाक राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, जगुताई साळूताई, संचित वायाळ, प्रथमेश देशमुख, स्वती देशमुख, प्रणाली देशमुख आणि सानवी देशमुख. ऐकूया या श्रोत्यांच्या आवडीचं बन्या बापू या चित्रपटातील हे गीत.

गीतरी तहा कार्यक्रमापण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर जगदैक येत आहोत. सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं भाग्य या चित्रपटातील गीत, विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आहे पी सावळाराम यांचं. आणि हे गीत ऐकायचं तुमच्या याशांना वरुण जवळ इथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखेडे यांना.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: हॅलो
3: हॅलो फरमाईश.
2: हॅलो
3: हॅलो आपली आवाज.
2: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
3: कुठे?
2: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रम.
3: वा छान.
2: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
3: 07172254634 या फोन नंबरवर.
2: आता वेळही सांगते.
3: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीतं आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
2: अरे बा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
3: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
2: हॅलो
4: श्रोते, आपण ऐकत आहात गीत सरिता. हा, श्रोत्यांच्या पत्रावर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतरच गीत आहे बाई भारी देवा या चित्रपटातलं आणि हे गीत ऐकायचंय आमच्या या श्रोत्यांना. मुख्य पोस्ट गोवर्धन जिल्हा वाशिम येथून रवींद्र पवार, मीना पवार आणि श्रीकांत यांना. तसंच या गीताची आवड करणारे हे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट चांद तालुका कंगडे जिल्हा कोल्हापूरहून प्रेक्षक प्रशित मेघना, तुषार एकता आणि उत्कर्षा कांबळे. तसंच अरुण येळगुळकर आणि अतुल गौतमा धम्मदिना अरुण काळे या सगळ्या श्रोत्यांना

श्रोते हो गीत सरिता हा कार्यक्रम आपण एक कार्यक्रमात एक निवेदन ऐकूया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2025 अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याचं आवाहन याबाबतचं हे निवेदन आहे. सन 2025 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता अर्ज करण्यात आलेल्या ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आहे असे अर्ज दिनांक 30 मे 2026 रोजी अपात्र करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यात आलेली नाही अशा विद्यार्थ्यांनी तत्काळ अर्जातील त्रुटींची पूर्तता करून अर्जाची प्रत ऑनलाईन किंवा ऑफलाईनरित्या कागदपत्रासह 30 मे 2026 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जलनगर वार्ड चपूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. जे विद्यार्थी 30 मे 2026 पर्यंत अर्ज ऑनलाईन ऑफलाईन रित्या कार्यालयामध्ये सादर करणार नाही असे विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्यास सदर विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. निवेदन संपलं. गीतरिता या कार्यक्रमात आता ऐकूया हापूस या चित्रपटातील गीत. या गीताची आवड करणारे श्रोते कंपोज बोरा धरण दुका मालेगाव इथून दत्ता घायाळ सुनीताबाई घायाळ सका घायाळ आणि गानन घायाळ. तसंच हे गीत ऐकायचं आमच्या या श्रोत्यांना औरंगाबाद इथून राजेश साबळे पाटील राजेश राशी राजेश शीतल राजेश निलाम शेख नुपूर वरुण साबळे आणि उद्धव साबळे. तर ऐकूया या श्रोत्यांच्या आवडीचं हाऊस या चित्रपटातील गीत.

गीत सरिता हा कार्यक्रम आता शेवटी ऐकूया. गलगले निघाले या चित्रपटातील गीत आणि हे गीत ऐकायचं आमच्या या श्रोत्यांना. गवई घाटंजी इथून सर्वेश शर्वरी शौर्या स्मी सपना लीना भारती आरती बंटी आणि समस्त गवई परिवार तसंच मुक्कम पोस्ट वारणागर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर इथून अमित नारायण लोंबे अर्चना लोंढे मीनाक्षी लोंढे विजय लोंढे स्वाती लोंढे आणि चारवी विजय लोंढे आणि त्यांची मित्रमंडळी ऐकूया गलगले निघाले या चित्रपटातील गीत.

गलगले निघाले या चित्रपटातील आपण ऐकलं आणि यासोबतच आजचा गीतसरिता हा कार्यक्रम इथे समाप्त करून मी स्मिता निरोप घे. नमस्कार.

0: सरिता कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसार करण्यात आला. श्रोते हो, सगळ्याचे ठीक 11 वाजलेत. आता ऐकूया कार्यक्रम विविधा, पण तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती, आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी काच छताखाली.
1: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS लग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध. इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्र तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373

0: अशा स्किन च्या टेली अन्याय बंद आणि कायदा साक्षरता तसेच जागता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 444 या 23 नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवता.
1: चंद्रच्या इतिहासात प्रथम एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
2: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
1: कॉम्प्युटर सायन्स,
2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
1: मायनिंग इंजिनिअरिंग,
2: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
1: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
2: मुलींसाठी मोफत शिक्षण,
1: बस आणि वसतिगृहाची सुविधा उपलब्ध.
2: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर.
1: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9000004715902198640. 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेले
3: एनबी एज्युकेटेड
1: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल,
3: मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
1: यामधील अनुभवी प्राध्यापक तसेच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
3: 9209441985.
4: श्रोते हो, विविधा या कार्यक्रमांतर्गत नाट्य कलावंत गौरव परळ यांची शीतल धानकुटे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
5: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, अभिनय हा सर्वांचाच आवडीचा विषय. कित्येकांना अभिनय बघायला आवडतो तर कित्येकांना करायला. अभिनयातून उत्तमोत्तम पात्र रंगवणं यासाठी कलावंताचं कसब पणाला लागतं आणि त्याही रंगमंचावर अभिनय सादर करायचा म्हणजे मोठं जिकरीचं काम.

0: कारण त्यात रिटेक नसतो किंवा काही चुकलं की थांबा म्हणायलाही जागा नसते. आज आपण आपल्या विविध कार्यक्रमात अशाच एका नाट्य कलावंताच्या त्यांचा हा प्रवास जाणून घेणार आहोत. हे नाट्यकलावंत आहे गौरव पराते सर. गेल्या 7-8 वर्षापासून रंगमंचाशी ते जुळलेले आहेत आणि रंगमंच गाजवत आहेत. त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारही आलेत. तसंच शुभपद चिन्हन हा अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. तेव्हा त्यांच्याविषयी एकूणच त्यांच्या नाट्य प्रवासाविषयी जाणून घेऊया. आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावर आपलं स्वागत.
1: नमस्कार.
0: या नाट्य क्षेत्राकडे आपण कसे वळलात, छंद म्हणून की करिअर निवडायचं म्हणून?
1: मी नाट्य क्षेत्राला छंद म्हणूनच निवडलं होतं. यापूर्वी जेव्हा मी 5व्या वर्गात होतो तेव्हापासून हा माझा प्रवास सुरू झाला. मी शाळेत असताना अनेक म्हणजे भूमिका सादर करायचो आणि त्याच्यातनंच मग एकदा आबा वारले नावाची एकांका केली होती. तेव्हापासून मग ते मला आवड निर्माण झाली. सिनेमा बघायचो खूप जास्त, तर त्याच्यामुळे असं वाटायचं की आपणही कदाचित तिथे असलं पाहिजे. तर सगळ्या गोष्टीमुळे मग आवड निर्माण केली आणि मग समोर तसं माझा प्रवास सुरू झाला. आणि जेव्हा महाविद्यालयात आलो तेव्हा प्रवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही.
0: म्हणजे तिथंच तुम्हाला एक टर्निंग पॉइंट?
1: यस राईट. माझी टीम होती, जेव्हा मी सरदार पटेल महाविद्यालयात फर्स्ट इयरला होतो तेव्हा ती पत्रकार करायची जे मित्र होते, तर मी त्यांच्यासोबत एक छोटे मोठे रोल करायचो. त्यातनंच मग माझ्या ज्या प्रथम गुरु होत्या रमा गोलकर, त्यांनी मला सांगितलं की तू एकांकिका कर. मी म्हणून मी चालेल मी एकांकिका करतो. मग त्यांच्यासोबत मग मी एकांकिका केली होती. एकांकिकेचं नाव होतं अश्वत्थामा. तर ती आम्ही सकाळ करंडक महापौर करंडक तेव्हा इथे केंद्र नव्हते, तेव्हा सगळं नागपूरला व्हायचं. तर त्या काळात आम्ही नागपूर केलं. तर तेव्हा मला तेव्हापासून पारितोषिक वगैरे मिळाले, तर ते असं मनात लागली बा आता याच्यामध्ये आपण पुढे परत वाटचाल केली पाहिजे
0: म्हणून करिअर म्हणून याची निवड करायला काही हरकत
1: नव्हती. पण नंतर असं घडलं की जेव्हा अष्टामाचा एक शो आम्ही महाविद्यालय लावला होता तेव्हा माझे गुरु सुनीलजी देशपांडे हे आले होते बघायला. तेव्हा त्यांची माझी ओळख नव्हती. नाटक झालं आणि ते ग्रीन रूम मध्ये भेटायला आले होते. ते बोलले की मी राज्य नाट्य स्पर्धा करतोय, तर तू राज्य नाट्य स्पर्धेत काम करशील का माझ्या? मी म्हटलं सर हो करेल. मला राज्य नाट्य स्पर्धेचा काहीही अनुभव नव्हता, काही शून्यात होतो तेव्हा. मला फक्त कसं की बा भूमिका मिळते तेवढं करायचं, एक 5 मिनिटं 10 मिनिटं. तेव्हा मग त्यांनी जेव्हा मला ऑफर केला तर मी पुढे त्यांना भेटा गेलो. दुसऱ्या दिवशी मी त्यांना प्रेरणी हॉलला भेटलो. त्यांनी सांगितले की बघ हे वाचन कर. मग मी ती स्क्रिप्ट वाचली आणि श्रीपाद जोशी यांनी लिखित होतं ते घर देता का घर ना, आणि ते माझा पहिलाच वेळ होता. आणि मी वाचन केल्यावर म्हटलं की ठीक मी करतो आहे. मी ते बोला नावाचं कॅरेक्टर पूर्ण वाचलं. माझ्यासोबत मोठी टीम होती कारण की बरेच मोठे नावं त्याच्यामध्ये काम करत होती.
0: सुनील देशपांडे सर म्हटलं
1: तर ऑब्व्हियसली. सो ती मग आम सगळ्यांचा पात्र परिचय झाल्यानंतर सांगितली हा करणार आहे. प्रॅक्टिस सुरू झाली, तालीम सुरू झाली. तालीम वेळेवर व्हाय, कधी कधी मीट व्हायचो तर मला तेव्हा म्हणजे रागवायचे सर की तुझ्यासाठी सगळे बघत असतात का लेट येतो. मग सगळं मला जाणवायला लागलं नाही आपण कुठे लेट झालो पाहिजे.
0: शिक्षण घेता घेता
1: सगळं घडत होतं ते. आणि मग तेव्हा ते भोला नावाचं कॅरेक्टर मी स्वतःमध्ये इतकं उतरवून घेतलं, इतकं ऑब्झर्व केलं. मग त्याच्यावरती अभ्यास करणं सुरू केलं की म्हणजे प्लॅटफॉर्मवरचे भिकारी जे रेल्वे स्टेशनचं प्लॅटफॉर्म आहे तिथले भिकारी कसे वावरतात, किंवा मग आपले गावातले भिकारी कसे राहतात, किंवा मग मंदिरातले भिकारी कसे राहतात, याचा सगळ्याचा पॉईंट वेळ असतो की त्यांना. मग ते मी ऑब्झर्व करत गेलो आणि त्यानंतर जेव्हा तालीम झाली आणि मग मला कळलं की नाटक हे नागपूरला होणार आहे. इथे केंद्र नव्हतं तेव्हा, चंद्रपूर केंद्र नव्हतं तेव्हा, नागपूरला होतं. तर मी म्हटलं ठीक आहे आता इथे ना तिथे करायचं आहेच. आमचा प्रयोग झाला, प्रयोग झाला फार उत्तम प्रयोग झाला. आणि मला म्हणजे परीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी येऊन विचारलं होतं, दाद दिली आणि विचारलं की तू व्यावसायिक करतोस का नाटक. म्हटलं मला आता पहिल्यांदा मी व्यावसायिक हेच नाही माहिती बा, नाही तर खरं सांग तू व्यवसाय करतोस का? म्हणजे नाही सर, मी जे साहेबांनी सांगितलं देशपांडे साहेबांनी तेच केलं. म्हणे तुझी भूमिका आणि तुझा जो आवाज आहे त्या आवाजाला एकदम साहेब हे सगळं तर ते करतात व्यावसायिक वाले. आणि नंतर मग निकाल लागला नागपूर केंद्रावरचा आणि पहिलंच नाटक माझं आणि मला अभिनय प्रमाणपत्र होतं.
0: अरे वा,
1: तो असा प्रवास तो सुरू झाला.
0: तुम्ही आधी बोलले की 5वीत असताना मी अभिनय केला, तर हे बाळकडू काय घरातनं मिळालं की कसं?

0: काय होतं?
1: नाही नाही असं काही नाही, बाबा तर माझ्या सिव्हिलला होते आणि आईला फारशी अशी काही आवड नव्हती. मी जेव्हा मुलला होतो तेव्हा मी साधारण म्हणजे मी म्हटलं तुम्हाला की पाचव्या वर्गात घरून असं काही बाळ कडू वगैरे नव्हता, म्हणजे मी फक्त सिनेमा बघायचो. सिनेमा बघितल्यावर मला असं वाटायचं की बा साधारण व्यक्ती समजा तिथे जाऊन परफॉर्मन्स करू शकतात, मग आपण काय करू शकत. तर या सगळ्या गोष्टी मी माझ्या मनाशी लावून घेतल्या होत्या. आता मी मित्रांसमोर मग आपला अभिनय करून दाखवायचा किंवा एखाद्या आर्टिस्टची मिमिक्री करून दाखवायची, तर ती माझ्या मित्रांना खूप आवडायची. मग तेव्हा असं झालं होतं की क्लास टीचर ते आठवत नाही पाचव्या वर्गातले, त्यांनीच मला म्हटलं होतं की मी असं असं लिहिलं आहे, तुम्ही चार लोक उभे वाणी करा.
0: हा
1: मग ते गॅदरिंग होती आणि ते केलं. तर ते गाववाल्यांनाच म्हणजे तेव्हा कसं बघायचं की स्टेज अशा टाइम लागायचं की अख्खं गाव व्हायचं बघायला. तर तेव्हा ते झाल्यावर खूप काही अरे खूप चांगलं करतो तू.

0: तर या सगळ्या गोष्टी मी माझ्या मनाशी लावून घेतल्या होत्या. आता मी मित्रांसमोर मग आपला अभिनय करून दाखवायचा किंवा एखाद्या आर्टिस्टची मिमिक्री करून दाखवायची तर ती माझ्या मित्रांना खूप आवडायची. मग तेव्हा असं झालं होतं की क्लास टीचर ते आठवत पाचव्या वर्गातले त्यांनीच मला म्हटलं होतं की मी असं असं लिहिलं आहे तुम्ही चार लोक उभे वाणी करा. हा मग ते गॅदरिंग होती आणि ते केलं तर ते गाववाल्यांनाच म्हणजे तेव्हा कसं बघायचं की स्टेज अशा ठिकाणी लागायचं अख्खं गाव व्हायचं बघायला. तर तेव्हा ते झाल्यावर खूप काही अरे खूप चांगलं करतो तू. मग ते नाट्य क्षेत्रामध्ये माझी प्रेरणास्थान म्हणजे माझे गुरु श्री सुनीलजी देशपांडे त्यांच्यामुळेच मी आज इथे म्हणजे मीडिया फील्ड असो वा नाट्यक्षेत्र त्यांच्यामुळेच आज घडलो आहे. त्यांचं आत्ताच जुळता ऋणानुबंध हे नावाचं एक पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं. त्याचं प्रकाशन आपल्या प्रेस क्लब झालं चंद्रश्रमिक पत्रकार संघाला. म्हणजे मला असं आयुष्यात जाणवलंच नाही मी कुठेतरी कमी पडतोय म्हणून देशपांडे साहेबांकडनं आजही इतकं शिकलो आहे मी म्हणूनच आम्ही आहो असं मनाला काही हरकत नाही.
1: आतापर्यंत रंगभूमीवर मी किती पत्र रंगवली आहेत
0: साधारण बघा असं जर पूर्ण ओव्हरऑल बघितलं तर मी 25 ते 26 नाटकं केली आहेत. म्हणजे एकांकी प्लस दोन अंकी म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा बघितलं तर ते 25 याच्यामधनं 12-13 कॅरेक्टर असे असतील जे मला आठवतात की त्यांना चांगलं वाव मिळालं होतं. आणि अंधाधुन नावाचं एक नाटक होतं अध्यापक साहेबांनी लिहिलेलं ते मी दिग्दर्शक दिलाय राज्य नाट्य स्पर्धेला. साधारण कॅरेक्टर असे जे फेमस झाले म्हणजे लोकांना माहिती आहे की यांनी हे केलेलं आहे बाबा म्हणून ओळखतात ते.
1: मला कोणतं पात्र आलं त्यापैकी
0: मला सर्वात आवडतं पात्र तर तसं पाहिलं तर आता प्रकाशनी नावाचं एक नाटक होतं त्याच्यामध्ये जगन ते स्वतः माझं फेवरेट कॅरेक्टर होतं. जगन हे कॅरेक्टर याच्यासाठी फेवरेट झालं कारण प्रकाश सांनी करताना अडचणी खूप आल्या आम्हाला. म्हणजे एकतर 17-18 कॅरेक्टर घेऊन ते करायचं आणि जगन हा एक सेंटर कॅरेक्टर होता जसं भोलाची भूमिका होती माझी प्रथम सेंटर कॅरेक्टर सेम सेंटर कॅरेक्टर हा जगन होता. आणि तो रंगांना एखाद्या खेड्यातला व्यक्ती मुंबईला गेल्यानंतर असा स्ट्रगल करतो त्याला फुटपाथवर राहावं लागतं त्या सगळ्या गोष्टीची जाणीव आम्हाला म्हणजे करून घ्यावी लागली. मग सरांकडनं त्या सगळ्या गोष्टी म्हणजे देशपांडे साहेब सांगायचे की तू त्या ते कॅरेक्टर बघ हे हा सिनेमा बघ त्या सिनेमा बघ तिथल्या सगळ्या गोष्टी. तर जगन जगताना ना मी रिअलाइज केलं मी स्वतःमध्ये तसं तर आपल्याला रिअलाइज करूनच ते करावं लागतं पण जगन हे कॅरेक्टर असं होतं की मी स्वतःला विसरून गेलो होतो. म्हणजे जेव्हा ते झालं कम्प्लिटली म्हणजे गौरव पराते नाच आहे मला असं ते फारशा वेळेस जाणवत होतं. म्हणजे त्याचे 4 शो काढले आम्ही 2 चंद्रपूर 1 नागपूरला आणि 1 खेड्यामध्ये शो लावला होता. तर तेव्हा ते जाणवलं की आपण गौरव पराते नाही आहोत
1: भूमिका जगावीच लागते तेव्हा ती सादर केली जाते.
0: बिलकुल बिलकुल तेव्हा आणि तो जगन कॅरेक्टर माझ्यासाठी खूप म्हणजे आजही मी बघतो कारण मला तेव्हाही मला अभिनयाचं प्रमाणपत्र मिळालं त्या याच्यावर. तेव्हा मला वाटलं की कॅरेक्टर पद्धतीने जगू तरच ते समोर म्हणजे लोकांना परिचय
1: सादर करता येईल
0: रंगमंचावर.
1: थोड्या आधी तुम्ही बोलला होता की भोळा हा पात्र रंगवताना तुम्ही पूर्ण तो अभ्यास केला होता तर साहजिकच आहे पण एखादी भूमिका जेव्हा साकार तेव्हा त्याचा पुरेपूर अभ्यास असावाच लागतो तेव्हाच आपल्याला तो अभिनय उत्तमरित सादर करता येतो. तर असा एखादा अभिनय किंवा असा एखादं पात्र रंगवताना तुम्हाला खूप अभ्यास करावा लागला असं काही कोण पात्र आहे?
0: हो ती खिडकी नावाचं एक नाटक होता साधारण आता 2 वर्ष झाले नाटकाला. तर त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर होतं समीर नावाचं तर ते करताना असं झालं की समीर करताना कसं की एक म्हणजे मॅच्युअर्ड कॅरेक्टर होतं ते आणि ते मी पहिल्यांदाच माझ्या अंगी घेतलं की मी म्हटलं नेटा मी करतो आहे. मग ते करताना मला मग म्हणजे एखादी काय म्हणते चांगली कॉलनी आहे त्याच्यातले लोक कसे राहतात मग ते ऑफिसला जायचं त्यांचा टायमिंग मग ते घरी आपल्या फॅमिली सोबत कसे टाइम स्पेंड करतात सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्या वेळेस झालं होतं ना की मी अक्षरशः मी माझ्या फ्रेंड्सच्या घरी जाऊन त्यांच्या आई वडिलांना ऑब्झर्व करायचे जे इंजिनियर आहे की बाबा कसे राहतात मग त्यांच्यासोबत बोलायचो काका मग आता काय तुम्ही आता ऑफिसला झालं हे ते म्हणजे माझ्या घरी तर सगळे रिटायर पर्सन होते आणि मग काय की यांचा अभ्यास करायसाठी मला तसं हे करावं लागेल. आणि सुरुवात माझी झाली विदर्भियन लँग्वेज पासून म्हणजे वराडी आपण जी इकडे बोलतोय चंद्रपूर नागपूरमध्ये पण जेव्हा ती खिडकी करत होतो ती भाषा एक प्रमाणापेक्षा ती मराठी जे पुण्या मुंबईतली असतं ती बोलणं मग हा ती खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जायची.

0: सीमा असं आहे की एवढे टेक घ्यावं लागत होते म्हणजे प्रॅक्टिसच्या वेळेस की एक डायलॉग होता त्याच्यामध्ये काय झालं तू परत काही विसरली नाही ना असं तो विचारतो मिसेस आणि तिकडनं तर येते की तुला वाटतं मी काही विसरली हा सोपा संवाद होता पण मला सवय कशी होती की काय झालं काही विसरली का हा इकडचा जो टोन होता हा टोन हा इकडचा तर बऱ्याच वेळा माझी जी कोस्टार होती सुमेधा ती म्हणायची की फ्लो तो छूट रहा है तू क्या कर रहा है मग ते वारंवार मग त्याला विचार अरे दादा मी जरा कन्फ्यूज झालो म्हणून समीर हा रोल करताना खूप जास्त म्हणजे मला बाकीच्या गोष्टी ऑब्झर्व करून घ्याव्या लागल्या होत्या.
1: आताच बोललेत की प्रॅक्टिस करताना खूप अडचणी येतात तर प्रॅक्टिस करताना जास्त अडचणी येतात की रंगभूमीवर सादर करत असताना अडचणी येतात जाणवतात
0: प्रॅक्टिस
1: काय कठीण
0: प्रॅक्टिस करताना अडचणी येतात त्याच्या मागे कारण असतात. एकदा नाटसेट झालं ना नाटसेट झालं तुम्ही म्हणजे वावर तुम्हाला मिळालेला पण प्रॅक्टिस करताना काय येतात की सध्या मला एखादी कॅरेक्टर मिळालाय तर माझे कोस्टारला जो कॅरेक्टर मिळाला ते कसे करतील ते स्वतः ऑब्झर्वेशन आहे का नाही ते कॅरेक्टर कसे रंगवतील मग त्यांचा आणि आता जे कोलॅबरेशन आहे संवाद कसे होतील ह्या सगळ्या गोष्टी करताना इतक्या अडचणी येतात की काय होतं ओव्हरलॅपिंग प्रकार असतो आपल्या नाटकामध्ये. जर मी समोर आहे फ्रंटवर आहे तर आणि माझ्या मध्ये जर एक कॅरेक्टर असेल तर मी डायलॉगच्या म्हणजे वेशमध्ये एकदम येऊन जोश मधून मी डायलॉग बोलतो आणि माझा कॅरेक्टर म्हणजे माझा जो कोस्टार आहे तो मला ओव्हरलॅप झाला तर त्यांनी जे काही म्हणजे घेतली असतील भूमिका तर ती लोकांना दिसत
1: नाही
0: झालं होतं. त्याच्यामुळे काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिस मध्ये शिकायला मिळते. म्हणजे कॅरेक्टर आहे दोन असे व्यक्ती आहे ज्यांच्यासोबत मी नेहमी काम करतो संजय रामटेके आणि राजेश गडसे यांच्यासोबत काम करताना काय होतं की आम्ही समजा मी चाललो आहे गो मध्ये मी माहीत झालं संजू दादाला की गौरव मला ओव्हरलॅप करतात ते असं ढकतील मला साधा हो थोडस असं कर तर ते हे प्रकार कारण की मला मग एकदा तुम्ही स्टेजवर गेले एकदा पडदा खुलला फिर कोई गुंजाइश नाही आहे की वहा तुम्ही गलती करणार काहीच नाही करू शकत म्हणून प्रॅक्टिस करताच तुम्हाला अडचणी येतात मग एकदा तुम्ही पडदा खुलला तुम्ही सेटवर आहे म्हणजे झालं.
1: पण मग सावरूनही घेत असेल ना
0: सावरून घेतो ना
1: आता ऍक्टर जे आहे
0: बिलकुल बिलकुल ते तर आम्ही आता मला इतकी सजालेली आहे मला एक छोटासा किस्सा सांगतो की संजय रामटेके गौरव परत एक कसे हे करतात तर माझं एक रियुनियन नावाचं म्हणजे एक डायलॉग होता शिशिर ऋतूच्या पूर्ण रागमे या नाटकामध्ये की आपण दोघे जाऊया आणि रियुनियन करूया काय होतं मी नेमका तोच डायलॉग विसरलो होतो तो डायलॉग मला मी ब्लँक होऊन गेलो होतो आणि कॅरेक्टर मध्ये असताना मी फक्त विचार करत होती काहीतरी विसर मग दादा आले मागून रियुनियन असंच म्हणायचं ना तुला हा करेक्ट करायची रियुनियन मग आम्ही पटले नाटक आणि तसंच माझ्यासोबत काही कॅरेक्टरची झालं म्हणजे मी मला माहिती आहे की हा विसरला तर मग मी त्याला मग बरोबर तुला असं म्हणायचं होतं ना हा हा लोकांना सावरून ते घ्यावं लागतं ते नेहमीच होतं असं.
1: बरं आता एवढे पात्र तुम्ही रंगवलेत तर एखाद्या संवाद जो स्मरणात राहिला आणि आता आपल्या श्रोत्यांना सांगायचा वाटतोय असा
0: हा तर मग श्रोत्यांना सांगायचं आहे मला की माझं एक नाटक आताच बोललो दोन मिनिटापूर्वी शिशिर ऋतू पुनरागमे तो डॉलरला आजही आठवतो जेव्हा प्रियसी त्याला सोडून जाते आणि तो छान पाऊल रोजतो आणि खिडकीतनं तो बघतो आणि म्हणतो की या पावसाच्या धारेत तुला शोधतो आहे मी आजही या पावसाच्या धारेत तुला शोधतो आहे आजही मी पण तुला माझी आठवण येतील का तुझ्यासाठी लिहिलेल्या कविता आजही वाचतो आहे मी पण तुला माझी आठवण येत असेल का दारूचा भरला ग्लास नशा कितीही देत असेल पण तुझ्या डोळ्यात झालेली नाही कधी विसरू शकत नाही तुझ्या डोळ्यात आजही मी दिसतो का.
1: मस्त तुमचा आवडता संवाद तुम्ही सांगितला पण एखादा प्रसंग जो मनाला स्पर्श करून गेला नाटक सादर करत असताना म्हणा किंवा प्रॅक्टिस दरम्यान म्हणा
0: तसं झालेलं आहे मग प्रकाश चांदणी मध्ये आजही ते विसरू शकत नाही त्याच्या मागे थोडी स्टोरी पण आहे तेव्हा प्रकाश चांदणीच प्रॅक्टिस सुरू होती तालीम सुरू व्हायची माझी एक वर्ष मुलगी होती ग्रीषा ती खूप आजारी होती आज नाही आहे ती व असं घडलं होतं की प्रकाश चांदणी मध्ये चांदणी नावाची मुलगी होती लहान ती आम्हाला फुटवर मिळते म्हणजे कुणाच्या तरी संबंधातनं ती आली आणि त्याला ठेवून चालले गेले तेव्हा आम्ही फुटपाथवर तिला हे करतो मग नंतर

0: तर काय होतं की अचानक होतं की इला आता आला सरकार सोपवावं लागेल, कारण की आपणच फुटपाथवर राहत होता, आपण तिचं काय करणार. त्याच्यामुळे मग तो सीन होता. मग त्याच्यामध्ये अनुप्रिता झाडे मॅडम, प्रजेश घडसे सर, मी, समीर, समीप माझा एक कॅरेक्टर होता तो, आणि बाकी कॅरेक्टर होते. तर ते सीन असा होता की त्या मॅडम देत नाहीत, म्हणजे जे कॅरेक्टर होतं ते म्हणते की मी या बाळाला देणार नाही, आपण करूया, आपण
1: सांभाळायला. ऋणानुबंध जुळून जातात.
0: येस. तर ते म्हणतात की मी नाही देणार, मला समजवते नाही, जण आपण जसं वावरलो आहे, वाढलो आहे, तसं हिला ठेवूयात, हिला चांगलं शिक्षण देऊया, हिचं सगळं संगोपन बालपणापासून मोठ्यापर्यंत सगळं काही करूयात. पण असं असतं की नियम जे असतात त्या नियमाच्या विरोधात आपण शकत नाही. सो त्याच्यामुळे मग जेव्हा पोलीस आणि काही गव्हर्नमेंट माणसं येतात तर ते म्हणतात की या बाळाला तुम्हाला आता अनाथाश्रमला द्यावं लागेल. खूप खूप रडायला येत होतं तेव्हा की आता त्या मॅडमच्या हातातनं ते बाळ घेणं आणि परस्पर अधिकाऱ्यांना देणं आणि ते सगळं चित्र असताना मला माझी मुलगी आठवायची की सगळं घडलं होतं असं आणि मी तिला त्याच्यामुळे ते आजही लागू नये कुठेतरी. आणि मला जेव्हा जेव्हा मी प्रकाश चांदणीला मिळालेलं जे बक्षीस मी बघणं माझ्या डोळ्यात अचानक अश्रू येतात आणि मला आठवतं की आजही माझ्या मनात घर करून गेलेला तेवढं सीन की म्हणजे एखादा पालन पोषण करणं आणि सडली नियमानुसार आपल्याला दुसऱ्याला देणं ते
1: काही दिवस सोबत राहिल्यानंतर इथं ऋणानुबंध जुळून जातात की मग ते तुटतात तुटत नाही असं म्हणावं लागेल.
0: करेक्ट.
1: या व्यतिरिक्त आपण काय करता?
0: मी लोकतंत्र मिरर या नावाच्या वृत्तपत्राला जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करतो. चंद्रपूर जिल्हा माझ्याकडे आहे आणि नागपूरला याचा हेड ऑफिस आहे, चंद्रपूर मी बघतोय. फॅमिली
1: सांभाळून नाटक असं.
0: हा हा, बिलकुल बिलकुल, ताळमेळ जमतो. आवड आहे, आवड मी त्या म्हणजे माझं म्हणजे जे बेस आहे की जर्नालिस्ट आहे ते स्वतः करून म्हणजे ऑफिस करून ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करत आलो आहे. जर छोटीशी गोष्ट सांगतो, 2011ची गोष्ट आहे, माझं नाटक होतं 2011 आणि माझं लग्न होतं 14/11.
1: अरे बापरे.
0: तो किस्सा असा झाला होता की नाटक नाव होतं जिवंत मरण, सुनील देशपांडे सरांनी लिहिलं होतं. तर झालं असं की माझं ऑफिस तेव्हा मी हितवाद न्यूजपेपरला काम करत होतो देशपांडे साहेबांसोबत, 10 वर्ष त्यांच्यासोबत काम केली. आणि काय व्हायचं की लग्नाच्या पिका वाटायच्या,
1: ऑफिस,
0: हा ऑफिसही करायचं आहे आणि ते आम्ही नाटक तयारी सुद्धा, कारण संध्याकाळी 6 म्हणजे 6 ताली सुरू व्हायची आणि 2 तास तालीमेत राहावं लागेल. मग दिवसभराचं सगळं करून थकलो कुठे आहे हे माइंडमध्ये जाणवू द्यायचंच नव्हतं. आणि मग झालं असं होतं की सगळ्यांनी आधी, तुम्हाला माहिती आहे की त्यावेळेस ना 1 आठवड्या पहिलेच घरी पाहुणे हजर व्हायचे
1: आधी,
0: आणि मी तेव्हा मूलला राहत होतो आणि इथे चंद्रपूरला घर आहे, तेव्हा माझा लहान भाऊ इकडे राहायचा, तर मी काही दिवस याच्यासोबत राहत होतो इकडे. तर सगळेजण तिकडे घरी आणि मी घरा बाहेर, सगळे हे विचारत होते की नवर कुठे आहे, नवरदेव कुठे आहे, अरे आज 3 दिवस आहे लग्नाला आणि तो आहे नाही म्हणजे काय, आम्हाला काय बोलवलं आहे. तर मी कोणाला काही आन्सर नव्हतो करत, कारण की इतका शांत राहील तिथं व्यवस्थित. नाटक चांगलं झालं, नाटकाला अफाट गर्दी, सुंदर झालं, प्रयोग चांगला झाला आणि त्याच्यानंतर 11 नाटक झालं आणि 12 मी घरी पोहोचलो, ज्या दिवशी मला हळद लागणार होती. तर ते असा किस्सा घडला की माझे आजोबा खूप चिडून गेले होते, म्हणे आम्ही 1 आठवड्यापासून तुझ्या घरी येऊन आहे ना, तूच नाही आहे बा. मग त्यांना मी लोकमत मध्ये माझा फोटो आला छापून, तेव्हा म्हटलं बघा, तेव्हा मग जेव्हा वाचलं माझ्याबद्दल लिहिलेलं किंवा माझा फोटो बघितला ग्रुपचा फोटो, तेव्हा त्यांना जाणवलं की नाही ठीक आहे, तू थोडी चांगलं काम करायला गेला होता. सो तो किस्सा आहे, म्हणजे मी केलं मॅनेज आणि करतो आहे आजही.
1: नाही, तुम्ही बोलले जसं की दिवसभर काम, त्यानंतर मग परत तालीमीला जायचं, पण आपलं आवडतं क्षेत्र असं ना की आपला किती त्रास असला की आपण तो विसरतो.
0: बरोबर बरोबर
1: बरोबर
0: बरोबर आहे. ते आपण म्हणतोच ना ते की थकवा, मग कसा आहे ते निघूनच जातो, कारण की आवडतं छंद काय नाही, मग अरे थकव्याला थांबवा तिकडे आणि आपलं अभिनय करावं.
1: आपण आपल्या पात्रात अगदी
0: बिलकुल बिलकुल, म्हणजे असं असते की एकदा सगळे जण सेट होती आले आणि सगळ्यांनी आपापल्या स्क्रिप्ट ओपन केल्या की मग विसरून जातो की आपण काय आहोत,
1: आपण मग अशी काय झालं,
0: काय झालं,
1: विसरून जातो.
0: बॉसने राहुल असेल तरी माहित नाही, सरळ आपल्या कॅरेक्टरमध्ये जातो.
1: बरोबर आहे. आपण सध्या बघतोय की या येणाऱ्या पिढीचा रंगभूमीकडे कल

0: जरा कमी आहे. ती या काळ तरी बरंच रंगभूमी गाजते आहे, तरी अशा येणाऱ्या पिढीला काय सांगणार तुम्ही? म्हणजे रंगभूमीकडे जो कल आता कमी होताना दिसतोय, तर त्याविषयी काय सांगता येईल?
1: अखरच तुम्ही बोलला बरोबर आहे, कारण की रंगभूमीकडे कल कमी आहे. कारण त्यामागे रिझन असं आहे की प्रत्येकाला असं वाटतं की आपण थिएटर करण्यापेक्षा सिनेमा केला तर
0: बरोबर आहे.
1: येस, त्याच्यामुळे मी सुद्धा बघतो की बघा आधी काय व्हायचं ना की नागपूरला जर एखादी सिनेमा शूट होत तर आपल्याला खूप आकर्षण वाटायचं नागपूरला होऊन राहिला. पण आता असं नाही, आता अमरावती, चंद्रपूर, अकोला, काय नागपूर, सगळीकडे सिनेमे होतात. इवन इथे निर्माते असतात. पण काय होतं ना, मला आजही माझ्या साहेबांनी म्हणजे सुनील देशपांडे साहेबांनी सांगितलेली आजही आठवतं, तिथे तुम्हाला जायचं असेल ना सिनेमा करायला तर गॉड फादर हवा आहे, तर तो स्ट्रगल करू शकेल. पण त्याच्या किमतीवर, त्याच्या अभिनय
0: स्ट्रगल आहे.
1: यस, म्हणजे असं की तुम्हाला तिथे वाव नाही मिळणार तितकं. मग त्याच्यासाठी कुठेतरी जसं आता मी बोललो लिंक हवीच आहे,
0: पायरी चढत चढत
1: जावंच लागेल. पण मी त्याकडे कल न करा, थिएटर करणं हे का गरजेचं आहे हे मी बऱ्याच युथ मध्ये सांगत असतो. हे माझे कोस्टार असतात, नाही सांगतो की तुम्ही थिएटरकडे का आकर्षित हो. त्याच्या मागे रिझन असं असते की कॅमेऱ्यासमोर तुम्ही 10 डायलॉग देऊ शकता, पण प्रॅक्टिस 10-10 झाल्यानंतर ती वन टेकच असतो.
0: बरोबर आहे.
1: आणि ते चॅलेंजिंग असतं सिनेमापेक्षा,
0: रिटेक नसतो.
1: रिटेक नसतो की थिएटर करणं हे का गरजेचं असं. सिनेमा तर तुम्ही
0: मुरून जातो
1: माणूस, म्हणजे तुमची बोलाची लय, मग तुम्हाला ते कॅरेक्टर कसं रंग आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही तिथे करता. म्हणून मी युथला तेच सांगतो नेहमी, तुम्ही थिएटरकडे वळा. आज थोडासा कमी आहे, पण मला असं वाटतं की भविष्यात हळूहळू वाढेलही.
0: आपण इतके अभिनय केले आहेत, तर आपल्याला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल काही सांगा ना.
1: मला जसं राज्यनाट्य स्पर्धेचे 3 पुरस्कार आहे अभिनयाचे, आणि बाकी तर असे भरपूर मिळाले, म्हणजे काही ठिकाणी सकार झाले, सन्मान मिळाला. पण त्याच्यामध्ये मी जो बोललो शुभ चिंतन पुरस्कार, जो अखिल मराठी नाट्य परिषद शाखा नागपूरने मला दिला 2017, ते याच्यासाठी महत्वाचं वाटलं मला, अखिल भारत मराठी नाट्य परिषद. कारण की मला आजही आठवते बाबांना जी शाल श्रीफळ मिळाली ती रिटायरमेंटच्या आणि मला जी शाल श्रीफळ मिळाली माझ्या
0: सुरुवातीच्या,
1: ते थोडंसं ना तो युनिक वाटतो. आणि माझे बाबा प्राऊड करतात त्यावरतीच की ते स्वतःच बोलले होते, मी बोललो ना की मी रिटायर झालो तेव्हा शाल श्रीफळ मिळालं, पण तुला तर आता सुरुवातीलाच. आणि ती बातमी सगळीकडे दिसली, खूप आनंदित होते.
0: बरं, आपण बोललात की दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे आपण नाटकाचं, तर अभिनय जास्त सोपा वाटतो की दिग्दर्शन करणं जास्त सोपं वाटतं?
1: तसं तर दोन्ही कठीणच आहे. कारण बघा, अभिनय करणं म्हणजे एक ठीक आहे, अभिनय करता समजा एखादी कॅरेक्टर तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही फक्त तेवढा विचार करता. पण दिग्दर्शक करणं, दिग्दर्शन म्हणजे काय असतं की पूर्ण कॅरेक्टर तुम्हाला
0: सगळ्यांना घेऊन
1: मॅनेज, त्याच्यामध्ये तुमचं नेपथ्य आलं, त्याच्यामध्ये तुमचं म्युझिक आलं, त्याच्यामध्ये तुमचं लाइटिंग आलं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतं. आणि दिग्दर्शन करणं म्हणजे कसं आहे की तुम्हाला नाटकाचंच नाही, तुमच्यासोबत खेळणारे कॅरेक्टर त्यांचाही अभ्यास तुम्हाला पाहिजे. एखादी म्हणजे त्या एखाद्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज कशी आहे, मग त्या कुठलं कॅरेक्टर देता पाहिजे. काय होतं की नाट्यक्षेत्र जेव्हा आपण प्रॅक्टिस सुरू करतो, तालीम सुरू होते, तेव्हा आम्ही त्याला सांगतो की हे कॅरेक्टर तुला करायचं आहे, तर जहनमध्ये असं असतं, माइंडमध्ये असं असतं की हा हे कॅरेक्टर कर. परंतु नंतर काय होतं ना, सडनली की एखादी कॅरेक्टर याच्यापेक्षा तो चांगला बेटर करत असतो. वाचन करताना असं लक्षात येते, मग एक काम कर, मग तू हा कर, तू तो कर, असे चेंजेस होतात. याच्याकडे लक्ष द्या. मग कसं आहे की मग एखादी सीन सुरू आहे तर या सीनला म्युझिक कुठलं चांगलं दिलं गेलं पाहिजे, तर मग आपल्याला ते सगळ्यांना गोष्टी रिकॉल करा,
0: डोक्यात चालू असतात.
1: मग त्याला नेपथ्य कसं असलं पाहिजे, मग पार्ट 1, पार्ट 2, 2 असे ठेवायचे, की मग गार्डनचा सीन असेल तर गार्डन कुठे दाबलं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, तेव्हा दिग्दर्शन करता येत आला.
0: पात्र निवडण्यापासून तर त्याच्याकडनं ती प्रॅक्टिस करून घेण्यापर्यंत
1: दिग्दर्शन इज द व्हेरी हार्ड.
0: भविष्यात असं काही आहे का तुमचं की मला हे पार्ट करायचं आहे, रंगभूमीवर सादर करायचं असं काही?
1: बघा, मी पवारान बिराट नावाची कादंबरीवर आश्रुबा नावाचं नाटक केलं होतं, आणि ती होती बायोपिक. जेव्हा ती केली मी आश्रुबा खूप गाजला नाक, आणि अशोक पवार त्यांची पत्नी ह्या दोघे म्हणजे आले होते नाटक बघायला. राज्य नाट्य स्पर्धा प्रियदर्शनीला सुरू होती तेव्हा.

0: आधी त्या व्यक्तीला जेव्हा मी दिसतो तेव्हा तो बोलतो की ह्या व्यक्तीने माझा कॅरेक्टर जगला आहे. तसंच मला अजून बायोपिक करायला आवडेल. आजही तयार आहे मी बायोपिक करायला.
1: म्हणजे चला तुम्हाला लवकर ती संधी मिळो. सदिच्छा. आणि आज आपण मनमोकळा संवाद आमच्याशी केला त्यामुळे आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅम. धन्यवाद.
2: श्रोतो, विविधा या कार्यक्रमांतर्गत नाट्य कलावंत गौरव पराते यांची शीतल धानकर यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकली.

0: आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून बोलत आहोत. सकाळची प्रवाजून 30 मिनिटं झालेली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझी आवड. आजच्या कार्यक्रमात देवानंद साखरकर यांचे विचार आणि त्यांच्या आवडीची गाणी आपण ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, मी देवानंद साखरकर. मी एक निसर्ग छायाचित्रकार आहे. छायाचित्रकार सदैव निसर्ग न्याहाळत असतो, तसाच मलाही निसर्ग न्याहाळण्याचा छंद आहे. निसर्गातील प्रत्येक घटक विविध रंग रूप आकारा नटलेला आहे. निसर्गातील झाडे पाने फुलेच नाही तर प्राणी सुद्धा रंगाची उधळण करतात. प्रत्येक घटकात एक कहाणी दडलेली आहे. छायाचित्रण करताना सभोवताल पसरलेला फुलाचा नाना छटा आकर्षित करून घेतात. या उन्हाच्या दहाकतेतही फुलं फुलण्याचा आणि सुगंध पसरवण्याचा आपला गुण सोडत नाहीत. वसंत ऋतूनंतर झाडाची पानगळ सुरू होते तर ग्रीष्म ऋतूमध्ये झाडांना कोवळी पालवी फुटते. काही वेलवर्गीय झाडांना या काळात फुले फळे येऊ लागतात. हिवाळ्यानंतर बागार निसर्ग जणू आरामदायक बदलांनी खुलून जातो. एप्रिल महिन्यातील प्रखर उष्णतेतही जंगलातून जाताना विविध रंगांनी नटलेल्या झाडे वेळी फुले आणि पानांचे दर्शन मन प्रसन्न करून जाते. विशेषतः मोहाच्या फुलाचा सुगंध दरवळ संपूर्ण जंगलात पसरतो आणि कीटक पक्षी प्राणी तसेच पर्यटकांनी आकर्षित करतो. चंद्रपूर जिल्हा हा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असून या परिसरात डोंगर तलाव आणि जंगल यामुळे येथे जैवविविधता विपुल प्रमाणात आढळते. या जिल्ह्यात जगप्रसिद्ध ताळोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प देखील आहे. ताळोबाचे जंगल केवळ वाघासाठीच नव्हे तर विविध वन्यजीवांसाठी आणि समृद्ध वनसंपदेसाठीही प्रसिद्ध आहे. येथे सागवान बांबू तेंदू करंज बेल एन बिबडा मोह पळस आंबा बोर चिंच करू यासारख्या अनेक प्रजातींची झाडे आढळतात. हे उष्ण कटिबंधीय पहाडी जंगल असल्याने येथे गवत झुडपे आणि फुलझाडांची मोठी विविधता दिसून येते. श्रोते हो, आता एक माझ्या आवडीचं हे गाणं.

ताडोबामध्ये सफारी करताना फक्त वन्य प्राणीच नव्हे तर डोंगर, तलाव आणि घनदाट जंगल याचा देखील अद्भुत शांततेचा अनुभव मिळतो. तर रस्त्याच्या कडेला असणारे पळस, मोह, सागवान, टेंबुर्णी, भेडा, सोनकी, पांगरा, भावा, कुसुम, कानतुरटी, रांजाई, कडू यासारख्या झाडांची पानगळून चैत्र वैशाख महिन्यात नवीन कोळी पालवी फुटते. या काळात झाडे वेलींना भर येऊन त्यांना फुले व फळे लागतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात किंवा सायंकाळच्या प्रकाशात ही रानफुले अत्यंत मोहक दिसतात. ताडोबाचे जंगल फक्त वासाठीच प्रसिद्ध नाही तर येथील रानफुलांची विविधही पर्यटकांना आकर्षित करते. विशेषतः चैत्र वैशाख महिन्यात जंगलात रंगाची उजळण पाहायला मिळते. केशरी, लाल, पिवळा, पांढरा, नारंगी, गुलाबी आणि जांभळा अशा विविध रंगांमध्ये उमलणारी ही रानफुले तप उन्हातही निसर्गाची शोभा वाढवतात. ही रानफुले पक्षी, पाणी, कीटक, फुलपाखरे आणि मधमाशा यांना आकर्षित करतात. त्यातील अनेक फुले औषधी तसेच पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाची असतात. डोंगर, माडरान आणि जंगलात नैसर्गिकरित्या उमलणारी ही सुंदर रानफुले निसर्गातील नवचैतन्याची जाणीव करून देतात. आता ऐकू माझ्या आवडीचं हे गाणं.

आता मी तुम्हाला काही रानफुलांबद्दल सांगणार आहे. भावा या झाडा शास्त्रीय नाव कासी फिस्टुला. हा उन्हाळ्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये त्या रंगाच्या लतांनी भरणाऱ्या पांझरी वृक्ष, याला हिंदीमध्ये अमरास सुद्धा म्हणतात. वृक्षाला गोल्डन शॉवर ट्री म्हणूनही ओळखले जाते. मध्यम आकाराचे हे झाड साधारणपणे 25 ते 40 फूट उंचीचे असतात. भावा हे झाड दक्षिण आशियातील असून त्याला एप्रिल मे मध्ये येणाऱ्या पिवळ्या फुलांच्या झुक्यामुळे अत्यंत आकर्षक दिसतात. या फुलांच्या सौंदर्यामुळे याला राजवृक्ष सुद्धा म्हटले जाते. वृक्षाची पाने मध्यम आकाराची आणि हिरव्या पोपटी रंगाची असतात. कडक उन्हाळ्यामध्ये हे फुलं येण्याअगोदर बहुतांश पाने गळून पडतात, नंतर कोवळ्या पाण्याचा रंग पोपटी असतो. भावाच्या शेंगा लांब कथ्या काळ्या रंगाच्या असतात. या शेंगांना संस्कृत मध्ये आवर्त म्हणजे रोग दूर करणारा म्हणतात. या वृक्षाला मराठीमध्ये सोनभावा किंवा कर्कार अशी नावे आहेत. भावा हे आयुर्वेदामध्ये अत्यंत उपयुक्त मानले जाते. यांच्या पानांचा आणि फुलांचा विविध प्रकारच्या त्वचा रोगावर उपचार करण्यासाठी वापर जातो, तर त्याच्या शेंगाचा गर पोट साफ करण्यासाठी गुणकारी असतो. भावा या झाडाला इंडियन रेड इंडिकेटर सुद्धा म्हणतात, कारण भावा फुल्यानंतर साधारणतः 45 ते 60 दिवसात पाऊस येतो असा समज आहे. माझ्या आवडीचं हे गाणं दिल क्या करे

श्रोते हो, अजून एक रानफूल आहे तामन। एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या सुरुवाता फुलांचा बहर येतो। हा फुलांचा बहर एक मेच्या सुमारास म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या काळात येत असल्याने तामन याचे फूल हे महाराष्ट्र राज्याचे राजपुष्प आहे। तामन या झाडाला सामान्यतः जरूर तन किंवा तामन असेही म्हटले जाते। तामन या झाडाला जांभळ्या तांबड्या रंगाची अत्यंत आकर्षक अशी लता असते। निसर्गाची सुंदर कलाकृती तामन किंवा जारुलची फुले निसर्गाचे सौंदर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। शहरात रस्त्याच्या कडेला किंवा बागेत जांभळ्या रंगाची कथा गुच्छ असलेल्या तामन या झाडाच्या फुलांना आपण सर्वांनीच बघितलं असेल। मध्यम आकाराच्या या झाडाला जारुल दमन तामन असेही म्हटले जाते। या वृक्षाला लॉर स्ट्रीमी स्पेसियस असे म्हटले आहे। लिटरेरी या कुळातील असलेल्या या वृक्षाला क्वीन क्रेप मर्टल असे सुद्धा म्हणतात। तामन हे एक पानझडी झाड असून त्याची उंची जवळपास 20 ते 30 फुटापर्यंत असू शकते। आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडातील सर्व प्रकारात हे झाड आढळते। तामनच्या या झाडाला एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्यात अत्यंत आकर्षक जांभळ्या तांबड्या रंगाची फुले येतात। ते जून पर्यंत असतात। फुलांच्या पाकळ्या क्रेप पेपर सारख्या असतात, अत्यंत सुंदर आकर्षक दिसतात। या झाडांची पाने मोठी गर्द हिरवी असतात आणि हिवाळ्यात ती गळून पडतात। तामन हे झाड औषधी गुणधर्माने युक्त आहे। मधुमेह, लठ्ठपणा यावर उपयोगी असलेल्या काही आयुर्वेदिक औषधांमध्ये या झाडाचा भागांचा वापर होतो। तसेच रस्त्याच्या कडेला किंवा बागेत याला शोभेचे वृक्ष म्हणून सावलीसाठी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लावण्यात येतो। आता ऐकूया माझ्या आवडीचं एक गीत।

0: सोनकी हे भारतातील डोंगराळ आणि घाट परिसरात आढळणारे एक सुंदर पिवळे रानफूल आहे. हे फूल प्रामुख्याने महाराष्ट्र येथील सह्याच्या पश्चिम घाटात फळकाळ आणि कवताळ प्रदेशात नैसर्गिक त्या उगवतं. या फुलांचा रंग अत्यंत तेजस्वी पिवळा असतो, ज्यामुळे संपूर्ण परिस सुवर्णमय वाट. त्याची रचना सूर्यफुलासारखी असते. तसेच मोहफूल सुद्धा उन्हाळ्यात फुलणार फुल, मंद गोड सुगंध असणारे हे फुल लहान पिवळसर पांढरी असतात. तसंच पांघरा हे फुल मार्च ते मे महिन्यात फुलणार गडद लाल रंगाचं आणि गुच्छेदार फुल जी अतिशय आकर्षक दिसतात. पान गळल्यावर झाडावर फक्त लालभडक फुलांचे तुरे दिसतात, जे दूरवरून लक्ष वेधून घेत. पांघरा हा वसंत ऋतूची चाहूल देणार आणि निसर्गाचं सौंदर्य वाढवणार अतिशय सुंदर फुल. श्रोते हो, अशा विविध रानफुलांनी वन सजली आहे. उन्हाळ्याच्या दहाकतेत स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवणारी ही फुले. आता ऐकूया माझ्या आवडीचं हे गीत. पहले पहले प्यार की मुलाकातें याद है, हमको तो तुम्हारी सारी बातें याद है. धन्यवाद.
1: माझी आवड हा कार्यक्रम आपण करत होतात. आजच्या कार्यक्रमात आनंद साखरकर यांचे विचार आणि त्यांच्या आवडीची गाणी आपण ऐकत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर राहून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, दुपारी 12 वाजत आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून साक्षात करीत आहोत.

श्रोते मैत्रिणी नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या गात. लेखन केलं आहे स्मिता जोगळर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, देश अडावरकर आणि नेहारे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित, जरा बाल्कनीत जाऊन त्या चिकड्या तेवढे उलटून ये ना प्लीज.
1: काय काय उलटून येऊ?
0: हे साबणाच्या चिकवड्या केल्यात थोड्याशा, मी मगाशी एकदा उलटवून आले, आता तू जा.
1: अगं बाहेर ऊन बघ केवढं आहे, काळा वगैरे झालं तर मी.
0: तू पण ना जिथे तिथे, तुला विनोद कसले सुचतात रे. आणि आणखी काय काळा का गोरा काय व्हायचा बाकी तू?
1: हे माझ्या आई सर बोल फक्त, हे कशी रिॲक्ट करती. आणि मी विनोद वगैरे करत नाहीये, खरंच माझी त्वचा टॅन होईल.
0: अरे पण त्या चिकवडा म्हणजे साबुदाणा पापड्या खाताना मला मजा येईल. कुरुम कुरुम करत खाशील बरा कि नाही?
1: म्हणजे तुम्हाला कामाला लावायचं ठरवलंच तर बोल काय करू.
0: अरे काय करू काय करू, जा एक एक चिकोडी उचल आणि उलट करून ठेव, झालं.
1: ठीक ठीक आहे. लहान असताना आईला नेहमी मदत करायचोच हे करण्यासाठी. आणि फक्त आईलाच नाही, शेजारच्या काकूंकडे सुद्धा जायचो.
0: म्हणजे केवढा एक्सपिरियन्स आहे तुला. पण मग आज बायकोला मदत करायची आहे, तेवढी कुर कुर कुर कशाला चाललीये?
1: कुठे कुरकुर केली मी सुखदा, मी फक्त म्हटलं आळा होईन वगैरे. ठीक आहे जातो चिकवड्या उलटायला.
0: आणि मी काही इथे ती बसली नाही का, थोड्याशा चकल्या सुद्धा करणार आहे मी.
1: हे पण मी त्या चकल्या उलटवा किंवा तळ्या बसणार नाही आधीच सांगून होतोय तुला.
0: अरे अरे अरे असं काय करतोय, ह्या काही दिवाळीच्या फराळातल्या चकल्या आहेत का लगेच तळायला? वाळवणातल्या चकल्या आहेत.
1: बर बर ठीक आहे, तू मला हे सांगू नकोस. सुखदा आमच्या शेजारच्या त्या खोत्या ना चिकवड्यांना कोड्या म्हणायच्या. मग हे आणि ते वेगळंच का ग?
0: चिकवड्या चिकोड्या पापडा सगळं काही एकच आहे. आणि आजकाल ते इंस्टावर दाखवतात बरं.
1: ओके ओके. आज की नाही माझ्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. आपल्या लहानपणी आई आजी काकू आम्ही उन्हाळ्यामध्ये काय काय काय काय बनवायचे.
0: उन्हाळी वाळवणातल्या गोष्टी किती व्हरायटी असावी रे. तरीचे पापड कुरडया
1: आणि ते काय ते चमच्याने घालत
0: ते सांडगे कुणी हाताने सुद्धा घालतात. वेगवेगळ्या डाळी घालून त्याचे सांडगे करून ठेवते. मग जेव्हा भाज्या कमी मिळतात तेव्हा हे सांडगे तोंडी म्हणून वापरायचे.
1: पण मला सर्वात काय आवडायचं सांगू, बटाट्याचा केस आणि वेफर्स. म्हणजे आठवणीने सुद्धा तोंडा पाणी सुटलं बघ.
0: आणि उडदाचे पापड काय किंवा बटाट्याचा केस काय, अर्धवट ओले अर्धवट

0: सुकलेले असं तणाची मजा तर आहा बाहेर असायची. खरं तू म्हणालास तसं त्या आठवणीने सुद्धा तुम्हाला पाणी सुटलं.
1: अगं आणि आमची अम्मा त्या कोकणातून ते पोहे पापड ते पाठवायची आणि घरचे आंबे त्या आंब्याची आंबा पाठवायची ती वेगळी मजा असायची बघ.
0: पोह्याचे पाप सुद्धा साधे आणि ताकातले काय चोचते ना या पापडांची.
1: पण सुखदा जसं दिवाळी चराळाचं झालं तसंच या वाळवणातल्या पदार्थांचं सुद्धा झालंय असं तुला नाही वाटत का?
0: म्हणजे रे
1: हे बघ दिवाळी फराळाचे सगळे पदार्थ आता 12 महिने मिळतात त्यामुळे त्याची पूर्वी जशी क्रेज असायची ना तशी राहिलेली नाही.
0: आपण खरंच किती आतुरतेने पाहायचो दिवाळीची फक्त या फराळाच्या पदार्थांसाठी कारण चकली शंकरपाळे एरवी क्वचितच खायला मिळायचे.
1: तसंच झालंय या पापड कुरड्या वगैरेचं सगळ्या गोष्टी सगळीकडे 12 महिने मिळतात त्यामुळे त्याचं अप्रूप असं काही राहिलं नाही.
0: खरंय काही अंशी तू म्हणतोस ते पण अर्थात घी केलेलं वेगळंच ना. आणि मी काय म्हणते हे बघ रोहित नंतर प्लीज भांडी तेवढी लावून ठेव आणि मशीन मधले कपडे वाळ घाल.
1: का का म्हणजे आजली रेखा तुझ्या भाषेत काम नव्हे तर तुझे गृह की सुट्टीवर आहे की काय?
0: अरे हो तिचा सकाळीच फोन आला. दर महिन्याला हा थोडा त्रास असतोच.
1: अच्छा म्हणजे तो नेहमीचा त्रास बायकांचा?
0: हो रे मासिकचा. तरी हल्ली स्त्रिया सुद्धा स्वच्छतेची काळजी घेतात म्हणजे हे आपली रेखा सुद्धा सॅनिटरी पॅड्स वगैरे वापरते आली पण तरी कधी कधी व्हायचा तो त्रास होतोच.
1: यावरून मला आठवलं परवा येताना आपल्या पालिकेच्या दवाखान्याबाहेर बोर्ड लावलेला बघितला.
0: कसला रे बोर्ड?
1: 28 मे या दिवशी ते याच संदर्भात एक शिबिर आयोजित केलेलं आहे कारण 28 मे काय म्हणतात त्याला जागतिक मासिक पाळी दिवस असं काहीतरी.
0: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस किंवा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे असा तो साजरा केला जातो.
1: पण त्या त्या वयात त्यांची आई मावशी वगैरे ही माहिती देतात ना आणि ही तर नैसर्गिक गोष्ट आणि प्रत्येक स्त्रीला समजावंच लागतं त्याला.
0: पण हे सामोरं जाणं सुसह्य व्हावं याविषयीची जागृती करणं हा याचा हेतू. आणि एक गंमत आहे बरं का यासाठी 28 मे हा दिवस का निवडला असेल बरं?
1: स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरचा जन्मदिवस वगैरे एखाद्या मोठ्या डॉक्टरचा जन्मदिवस असेल.
0: अरे 28 दिवसांचं चक्र असतं आणि म्हणून तारीख 28 कारण 4 ते 5 दिवस हा राहतो आणि म्हणून मे हा 5वा महिना.
1: अच्छा म्हणून 28 मे असं आहे तर. पण जे सगळ्यांना ठाऊक आहे त्यात हे वेगळं काय शिकवण आणखी?
0: आरोग्याविषयी किंवा जंतुसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणं गैरसमज असतात बरेचसे ते दूर करणं खोट्या मान्यता आहेत सुरक्षित स्वच्छता साधनांचा वापर वाढवणं असे वेगवेगळे विषयामध्ये येतात.
1: भारी आहे सगळं. सुखदा दिवस साजरे करणं वगैरे आपण सुद्धा क्वचित उपरोधानं किंवा उपहासानं बोलतो एकदा नाही
0: कसली कसली फॅड आहेत असं म्हटलं जातं पण प्रत्येक दिवसाचं खास असं महत्व निश्चितच असतं.
1: नक्कीच म्हणजे आपण कुठे थट्टा करतो आता हेच बघ तू म्हणालीस ती स्वच्छता आणि आरोग्य तसाच महत्वाचा दुसरा आरोग्य विषय म्हणजे गुटखा तंबाखू खाणं.
0: बरे बाबा आपल्याकडे कुणाला या सवयी नाही आहेत
1: पण आपली शहरी एकदा म्हणली होती आठवते ना तुला
0: काय
1: मला सिगरेट ओढून बघायची
0: काही शर्वरी आणि अच्छे कल्पना सुद्धा करवत नाही.
1: मजा आहे ना आपले ते अनंत काका वैद्य आहेत ना ते म्हणले तिला ओव्याची सिगरेट द्या एकदा ओढायला.
0: अरे देवा मग काय खरंच की काय तुम्ही तिला ती ओव्याची सिगरेट वगैरे?
1: हो बाबा आपले आणखी रेट दिली ओव्याची बिडी बनून आणि तिने एक झुगा मारला आणि खोकता खोकता नुसती वाट झाली तिची.
0: अरे कमालच या मुलीची. पण किती गंभीर म्हणजे भयंकर आहे ना रे हे दारू सिगारेट मखू गुठा या सगळ्याचं व्यसन घरच्या घर बर्बाद होत आहे. आणि
1: तरी हल्ली पाकिटांवर स्पष्ट शब्दात आणि तेवढ्या स्पष्ट चित्रांमधून त्याचे भयंकर घातक परिणाम सुद्धा सांगितलेले असतात.
0: लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी नसता रे कुटुंब वगैरे तर आणि नंतरची बाब.
1: आणि म्हणूनच 31 मे हा तंबाखू विरोध दिवस म्हणून साजरा केला जातो आणि हा चक्क जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेला दिवस तंबाखूचे घातक परिणाम त्याच्याविषयी जनजागृती करणं किंवा या भयानक आकर्षणापासून स्वतःचा बचाव काय सांगणं असे अनेक कार्यक्रम राबवले जात आहे निमित्ताने.
0: हो ना इतर कोणाचंही नाही तर आपल्या स्वतःच्या आरोग्याची तरी लोकांनी जागरूक असायला हवं रे.
1: खरंय खरंय जागरूक असलंच पाहिजे लोकांनी पण तेवढंच जागरूक असलं पाहिजे घरातल्या स्त्रीने सुद्धा म्हणजे आपल्या नवऱ्याच्या भोकेबद्दल आणि जेवणाबाबत.

0: असं तुला वाटत नाही का सुखदा?
1: वाटत घरातली स्त्री पुरेशी जागरूक आहे, सगळी व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे.
0: अरे वा.
1: मी काय म्हणते, शेजारच्या खोलीमध्ये लॅपटॉप काम करणाऱ्या आपल्या भगिनींना आवाज द्या आणि आधी जेवून घेऊ मग पुढच्या कामांना लागू.
0: शर्वरी, ए शर्वरी, अग झाला का तुझा कॉल शर्वरी?
1: अरे ओरडून का विचारतोय, तिथे जा हळूच विचार की, हे सुद्धा वेगळं सांगायचं.
0: बर
2: आले आले. मी या हाकेची वाटच बघत होते. माझा कॉल संपला आणि आता मला किनी सपाटून भूक लागली. आज खाने क्या बनाया है?
0: अगे आदर खाऊ, खाने में क्या बनाना है असं विचारायला हवं, त्याऐवजी चक्क क्या बनाया असं विचारस तू.
2: अरे दादा, मी तिकडे घरी सगळ्यांचा स्वयंपाक करून आले, मोहितचा डबा भरून मग इथे आले, तेव्हा पुन्हा किचन

0: चक्क क्या बनाया असं विचारस तू?
1: अरे दादा, मी तिकडे घरी सगळ्यांचा स्वयंपाक करून आले, मोहितचा डबा भरून मग इथे आले, तेव्हा पुन्हा किचन मध्ये जाय सांगू नको ना प्लीज.
2: आणि रोहितने सांगितलं ना तरी मी तुला कडे अजिबात फिरकू देणार नाही, कारण सगळा स्वयंपाक तयार. बरं
1: बघ,
0: चला मी फटाफट पानं घेतो आणि मस्त सॅलड कापतो. आणि हा अगं, पेंडवर आणलेला तो पांढरा कांदा तोही घेऊया.
1: दादा, फक्त तोंडाने फटाफट असं म्हणून काम फटाफट होत नाहीत, त्यासाठी हात सुद्धा तेवढाच फटाफट चालवावा लागतो. म्हणून
0: बघ आता माझा हात कसा चालतो ते फटाफट. ते पोह्याचे पापड तळशील तोंडी लावा.
2: नो नो, अरे एवढ्या उंच तळ खाणं बरं, आपण शांत थंडा देणारा असा सात्विक आहार घेऊया.
1: ए, दुसरे कोणते असतात ग? राजसी आणि तामसी.
2: बरोबर, आपला यातला कोणताच आहार नको. म्हणजे मी छानपैकी ताक करे, त्यात सेंधव आणि जिरे पूड घालायचं.
0: हे बघ, तळायचं नसेल तर एवढ्या कुरड्या पापड्यांनी तिकल्यांचा घालतेस कशाला तू? भरून ठेवायला का रुस?
1: दादा
0: आपल्याला पटत बुवा,
1: असं रुसवाई रुसू नको रे करू तू. अरे सुखदा म्हणते ते अगदी बरोबर आहे, या ऋतूमध्ये सात्विक आणि सहज पचेल असाच आहार घ्यायला हवा.
0: कळलं, आता पुन्हा तुम्हा दोघींचं आहार आणि आरोग्य पुराण सुरू करू नका. वाढा जे आहे ते पानात वाढा एकदाच. हे पूर्णम म्हणतो आणि खातो.
2: उदरण नो हे जाणी दे यज्ञ कर्म, रोज जेवण सुद्धा एक यज्ञ कर्म असतो.
1: हे सुखदा, या यज्ञ कर्म शब्दावरून आठवलं.
2: काय ग?
1: अगं, उक्ताप कॅम्पला जाणार
2: आहे.
1: बऱ्याच प्रकारचे खेळ आणि छान छान ऍक्टिव्हिटीज आहेत.
0: तू चांगलं करतेस बाकी, म्हणजे तिला वेगवेगळ्या कॅम्प ना शिबिरांना पाठवतेस.
1: अरे दादा ऐक ना, 28 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे.
2: हो बरोबर, पण मग
1: तर कॅम्प आयोजकांनी मुलांना सांगितलं आहे की अन्य खेळांबरोबरच सगळ्या मुलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सुद्धा छोटंसं भाषण करायचंय, त्यांच्याही आठवणी सांगायच्या आहेत.
0: वा वा वा वा, किती छान उपक्रम आहे. म्हणजे अशा या उपक्रमांमुळे मुलांना आपल्या देशातल्या महान व्यक्तिमत्वांची ओळख होऊ शकते, नाही का?
1: तर मुक्ता आणि मी थोडी तयारी करत होतो, तर त्यात म्हटलं आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी स्वतःचं बलिदान देणं हेच खरं यज्ञ कर्म आहे, असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत.
2: हो ना, जगभूमीसाठी प्रत्यक्ष मरण आणि मरण यातना सोसणं हे सुद्धा यज्ञ कर्मच आहे. तुझ साठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण. किती बोलक्या ओळी येत रे.
0: पण सुखदा, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे रूढ आणि वापरल्या जाणाऱ्या यज्ञकर्मातल्या अंधश्रद्धा किंवा अनिष्ट प्रथा असतील त्यांच्या विरोधात होते.
2: माझ्या वाचनात असा रोहित की यज्ञकर्माचा अर्थ हवन या मर्यादित अर्थाच्या पलीकडे सावरकरांनी नेला. वैज्ञानिक प्रक्रिया करून पर्यावरणाचं शुद्धीकरण आणि समाजाचं हित साधण्याचं साधन म्हणजे यज्ञकर्म मानलं गेलं पाहिजे असं सावरकरांचं मत होत.
1: हो ना, देशासाठी तन मन झोकून काम करणारे असे थोर स्वातंत्र्य सेनानी लाभ हे आपलं भाग्यच ना.
0: प्रत्येक जण आपण सामान्य म्हण त्यांच्यासारखं त्या किंवा बलिदान करू शकत नाही, पण ज्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व दिलं, देशाला स्वातंत्र्य मिळवून ते स्वातंत्र्य अबाधित राहावं, अखंड राहावं, यासाठी तरी आपण सर्वोपरी प्रयत्न करू शकतो की नाही?
1: दादा तू असं काही पोट तिडकीने बोलतोस ना, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर काही आगळंच तेज येतं.
0: शर्वरी, हा काही गमतीचा विषय नाही, मी सिरियसली बोलतो.
1: अरे दादा, मी सुद्धा गंमत करत नाहीये, अगदी मनापासून सांगते.
0: काय
1: खरंच तू या सेन्सिबल विषयावर बोलतोस ना, तेव्हा वेगळाच वाटतोस ना रोहित दादा.
2: अरे शर्व म्हणते ते, पण ना माणसात असंच कॉम्बिनेशन असायला हवं.
0: असं कॉम्बिनेशन म्हणजे?
2: म्हणजे मजा वेळी मजा आणि गंभीर बोलणं सुरू असेल तेव्हा पूर्ण गांभीर्यानं वागणं बोलणं.
1: करेक्ट, माय दादा इज माय दादा, माय दादा स्ट्रॉंगेस्ट.
0: वा, थांब थांब, एक मिनिट, सुखदाच्या आधी वाक्याचा आणि या वाक्यात नेमका संबंध काय हे कोणी मला समजावून सांगेल का?
2: संबंध वर जाऊ दे रे, तिला एकूण आपला दा खूप भारी वाटतोय एवढंच म्हणायचं असेल.
1: हो अगदी बरोबर, पण हे भारीवाल्या दादा माझी मोठ्या घोषणा केल्यास हे करूया आणि ते करूया फटाफट आणि पटापट.
2: हो ना, आणि आता फक्त शब्दांची पटापट चाललीये. चला चला हात चालवा, नंतर हे चकल्यांचं काम पूर्ण करायचंय.
1: एखादा

0: मी हे तुझं साबून आणायचं भिजवलेलं मिश्रण आज खाऊ का ग थोडं?
1: लहानपण आठवलं तुला गे की मगाशी मी आणि रोहित हेच बोलत होतो की चिकवड्या सुद्धा पूर्ण वाळायच्या आधी बटाट्याचा केस सुद्धा हे वाळवणातले पदार्थ ते अर्धवट ओलसर असताना आपण कसे गट्टम करायचो.
2: त्याचे ओले पापड, बटाट्याचा मऊ मऊ ओला केस आणि साबुदाण्याच्या अर्धवट वाळलेल्या पापड्या, काय स्वर्ग ससायचं ग खरंच.
1: आता हे ताक मी घुसळू का तू घुसणार आहेस रोहित?
2: म्हणजे आता तू सांगत असशील तर
1: तू ते ताक घुसळ, मी जिरे उड घालते, मग आपण त्या पेय सुखाचा आनंद घेऊया.
0: आणि हा कांदा मी बुक्के फोडते. दादा आपले कोकणले दाजी काका फोडायचे तसा.
2: हे बाई हे असले उद्योग काही तू करू नकोस. बुक्कीने कांदा फोडताना मुलगी जखमी अशी बातमी द्यायला लागेल आम्हाला.
0: दादा मी काहीही मोठं काम उठाना हाती घेतलं तर तू नेहमी नाव उमेद करतोस. हा
1: नाव उमेद? वा वा शर्वरी क्या बात है, मुलगी शिकली, प्रगती झाली.
2: आधी बुक्की आणि मग नाव उमेद. हा आता पानं वाट प्रगती होऊ दे म्हणजे झालं. त्यातले काव काव काव करून दमले आणि गुडुप्प झोपले.
0: मला ही कविताच वाटली. बघ बघ चालेत म्हणून बघ, पोटातले कावळे काव काव कावले, खूप खूप दमले आणि जाऊन झोपले.
2: वा वा वा वा,
1: बाल कविता म्हणून छापूनच घ्या तुम्ही दोघांनी. काय चाललंय रे तुमचं, काही कळतय रोहित? मग मी तुला काही सांगितलं होतं, त्या चिकवड्या बिचाऱ्या वाट बघतायत, आता रोहित येईल आणि उलटवेल.
2: काय करत तू सांग मला, पोटातली भूक माणसाला बरी करून टाकते असं म्हणते, काय खोटं नाहीये? मेंदू चालेना असा तो जड होते, डोळ्यासमोर घेरी येते,
0: पण त्यातूनच कविता सुद्धा सुचते.
1: म्हणायला माणसं तीन आहेत पण हात मात्र एकाच माणसाचे चालू आहेत. बिचारी सुखदा.
2: चला हा हे मी बोलता बोलता छान काकडी टोमॅटो पण सुद्धा टाकलेले आहेत. हा पाणा कांदा आणि घेतलं पाणी.
0: आणि मीही बसले जेवायला. येऊ द्या येऊ द्या, गरमा गरम वाफाळता इंद्रायणी भात येऊ द्या, त्यावर गरम वरण आणि तुपाची धार आणे दो आणे दो. चला उदर भरण नाही यज्ञ कर्म करूया.
1: फार विनोदी मुलगी आहे. भाव सारखीच आपल्या पात्र ना करत असते.
0: छोटेसे बहीण भाऊ उद्याला उठाले हो,
2: उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ.
1: जगाला आकार विकार नंतर द्या, आता पोढर झुंढेकार द्या.
2: सुखदा सुखदा प्लीज. नाही नाही काय तुझी अधोगती?
1: अरे
2: म्हणजे केवळ आकारला जोयाला ढेकार म्हणते. ढेकार
1: मज्जा केली रे, मला सुद्धा कधी तुमच्यासारख्या पांचट चारोळ्या करायची हुक्की येते. बघ हे घे सरप्राईज.
2: वा वा वा, म्हणजे पोह्याचे पापड तू तळलेस तर शेवटी. मला तसा मगाशी वास होता, म्हणजे सुगंध त्याचा.
1: हो हो
2: थँक्यू. अशी बायको पाहिजे.
1: चला करा आता सुरुवात जेवायला.
2: पापड खाल्ला करम करम, लोणचं खाल्लं चटक मटक,
0: भात खाल्ला गुट्टू गुट्टू, कढी प्याली भुरुक भुरुक,
1: मी खाल्ली एक भरलं बाळाचं पोट पोट,
2: आणि डिकर आली ढुरुक ढुरुक. बाळ हसलं
0: खुदुक खुदुक.

श्रोत्या कौटुंबिक शिका आपुल्या घरात आताच आपण ऐकली. लेखन केलं होतं सदा जोगळे यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरुरकर, दिनेश अडतकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, आता ऐकूया दायित्व समाजात वर्षा वैद्य यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आपल्या समाजात आज अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्याकडे अपार क्षमता आहे, पण त्यांना आपली भाषा शब्दांच्या स्वरूपात ऐकू येत नाही. अशी ही कर्मवीर मुलं आवाज ऐकू शकत नसली तरी त्यांची जगण्याची उमेद, त्यांची स्वप्न आणि त्यांची संवेदनशीलता कधीच कमी नसते. ते डोळ्यांनी जे पाहतात, हाताच्या हालचालींनी संवाद साधतात आणि मनापासून भावना अनुभवतात. या मुलांना गरज असते ती फक्त आत्मविश्वासाची, योग्य मार्गदर्शनाची आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याची. आपण जर त्यांना समजून घेतलं, त्यांच्याशी त्यांच्या पद्धतीने संवाद साधला, तर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू हे जगातलं सर्वात सुंदर हसू असतं. तर श्रोतेहो, आज अशा निरागस कर्मवीर मुलांसाठी कार्य करणाऱ्या मैत्री फाउंडेशन संस्थापित प्रेरणा स्पेशल स्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा वैद्य यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, तुझं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आज स्पेशल चाइल्ड मुलांच्या अनेक शाळा आहेत, पण फक्त कर्णबध मुलांसाठी शाळा सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं आणि त्यामागचा नेमका उद्देश काय होता?
1: मी मराठी हा विषय घेऊन मुंबई युनिव्हर्सिटीतून पहिले MA केलेला. त्याच्यानंतर मी चेंबूरला हशू अडवाणी कॉलेज आहे, तिथून BEd स्पेशल मुलांचं, स्पेशल म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांसाठीच कोर्स केलेला आहे. त्याच्यानंतर मी नवी मुंबईमध्ये एका शाळेमध्ये होते, एक प्रतिष्ठित शाळा होती, ते त्या मुलांकडे माझ्याकडे फक्त कर्णबधीर शिक्षण होतं, त्या शाळेमध्ये मी शिकवत होते. काही काळाने ना मला असं वाटलं की मी कोणत्या उद्देशाने या क्षेत्रात आलेली आहे, तर तो जो दृष्टिकोन होता तो मला असा खटकत होता. माझं जे उद्दिष्ट आहे ह्या मुलांना शिकवण्याचं ते पूर्ण होत नव्हतं असं मला कुठेतरी एक खटकलं. तर त्यावेळी मग काही पालकांचा मला सपोर्ट होता, तर ते पालक म्हणाले, ताई आपण दुसरीकडे कुठेतरी शाळा काढूया का, तुम्ही कुठेही या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर अशा माझ्या दोन सहकारी शिक्षक आहेत, निर्मल पाटील आणि छाया खता.
0: बरं,
1: आम्ही विचार केला आपण एखादी नवीन एक संस्था काढू जिथे आपल्याला या मुलांना शिकवण्याचं जे आपले उद्दिष्ट आहे ते पूर्ण करू शकू. त्याही आम्ही मैत्री फाउंडेशन ही संस्था सुरू केली. आता अगदी जागा वगैरे शोधण्यापासून सुद्धा पालकांनी आला मदत केलेली होती. म्हणजे सुरुवातीला तर सांगते एका घरामध्ये दोन मुलांमध्ये शाळा सुरू केली.
0: बरं,
1: पण ती जे पालक होते ते आमच्या बरोबर आले, ते म्हणाले आम्हाला ताई काही इन्फ्रास्ट्रक्चर मोठं नकोय, पण आम्हाला शिक्षिका म्हणून तुम्ही तिघी आहात ना, आम्हाला तेवढं हवे, आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण सुधारलं पाहिजे. असं करून आम्ही 2013 एका छोट्या घरामध्ये शाळा सुरू केली.
0: बरं,
1: आता आठवणी तर सुरुवातीपासून आम्हाला खूप रेसिडेन्शियल होती, बिल्डिंग होती एक ती साधी. आता मुलं एक 5 मिनिट तरी बाहेर जाणार, हसणार, बोलणार, पण त्याचा पण लोकांना त्रास व्हायला लागला. आम्ही दुपारी झोपलो आणि तुमची किती गप्पा मारतात, किती मस्ती करतात. आता मुलं आहेत ती थोडतरी त्यांना काहीतरी
0: समजून,
1: ग्राउंड नाही काही नाही तर काहीतरी हवं ना, तर तो एक त्रास झाला. मग त्यानंतर आम्ही दुसरी एक शाळेमध्ये गेलो जी नॉर्मल शाळा होती.
0: बरं,
1: तिथे छान आम्हाला जागा मिळाली, तिथे पण आमच्या पालकांच्या ओळखीनेच मिळाली, तिथे पण आम्हाला पालकांनी सहकार्य केलं. तर ती शाळा तर आम्ही अक्षरशः म्हणजे हातामध्ये झाडू घेऊन काढण्यापासून पुसण्यापासून सगळं आम्ही शिक्षकांनी मुलांनी आम्हाला मदत केली. तिथे छान चालू होती जागा. त्यांची जाती रिडेव्हलपमेंटला गेली. रिडेव्हलपमेंटला इन द सेन्स त्यांना ती कॉलेज मारायचं होतं.
0: बरं,
1: त्याच्यामुळे ती आम्हाला जागा सोडावी लागली. आता पुन्हा जुनगरला एक

0: ठिकाणी आलो, तिथे पण आम्हाला नॉर्मल एक शाळा आहे, तर त्यांनी त्यांचे दोन रूम भाड्याने दिले आहेत आणि आता तिथे आमची शाळा सध्या सुरू आहे.
1: नॉर्मल मुलांची शाळा आहे त्याच बिल्डिंगमध्ये तुमच्या मुलांचीही शाळा सुरू आहे.
0: हो हो.
1: तुमच्या ह्या ज्या सहकारी मैत्रिणी आहेत, तुम्ही मिळून ही संस्था सुरू केली, तर ह्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी देखील कर्णबधीर मुलांना शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का?
0: माझ्या बरोबर ज्या छाया खत्ता म्हणून आहेत, त्यांनी भायखळा CITT म्हणून ते इन्स्टिट्यूट आहे, सध्या ती बंद झाली पण त्या तिथून परीक्षण घेतलेलं आहे, त्यांनी पण BEd केलेलं आहे. दुसरी माझी मैत्रीण निर्मल पाटील म्हणून, त्यांनी कोल्हापूरमधून केलेलं आहे शिक्षण. हा, आणि आता आम्ही ती म्हणूनच आमच्या तिघी स्पेशल एज्युकेटर म्हणून आहोत. या शिक्षकांना ना स्पेशल एज्युकेटर म्हणतात, म्हणताना नुसतं टीचर नाही म्हणत, आणि मुलं आणि पालक ताई म्हणूनच म्हणतात आम्हाला, कधी टीचर म्हणत नाहीत, कोण म्हणत नाहीत आम्हाला, ताई म्हणूनच सगळे शिक्षक त्यांना दादा आणि आम्ही ताई.
1: बऱ्याचदा मुलांना शाळा सुरू करायचं म्हटलं प्ले ग्रुप नर्सरी अशी सुरुवात होते, तर तुमच्या शाळेत कोणत्या वयोगटातल्या मुलांना शिक्षण जातं?
0: आमच्याकडे बघा, जसे ऍडमिशन होतील वयोगटाची जर आमच्याकडे काही अट नसते, जेव्हा तुम्ही शाळेत घालाल आम्ही वाट बघत असतो, लवकरात लवकर तुम्ही शाळेत घाला. आमच्याकडे आतापर्यंत लहान लहान म्हणजे 3.5 वर्षाचं मुलं आलेलं आहे.
1: बरं.
0: अशी 2 मुलं आलेली आहेत की जी अगदी 3.5 वर्षाची, आम्हाला खूप बरं वाटलं की एवढ्या लहान असता घातलं.
1: बरं.
0: नाहीतर पालक काय करतात ना, घालतातच उशिरा. आता तुम्ही कधी बघाल ना आमचे वर्ग, तर एक मुलं 5 वर्षाचं तर एक असतं 10 वर्षाचं. आता जसं सांगते, गेल्या वर्षी आमच्याकडे 10वीची एक बॅच झाली, आधी आमच्याकडे 10वीच्या झाले, पण गेल्या वर्षी तो एवढा डिफरन्स होता की एक मुलगा जमतेम 14 वर्षांचा होता, तो जून मध्ये 15 होता, आणि 2 मुलगी ती 20 वर्षांची होती. एवढा एज डिफरन्स आमच्याकडे असतो. आता पण माझ्या वर्गात एक मुलं आहे 4 वर्षाचं आहे, तर दुसरी 2 मुलं आहेत ती 8 वर्षांची आहेत.
1: बरं.
0: आता त्याला त्याच्या आई वडिलांनी लवकर घातलं, ह्या पालकांनी उशीर घातलं, मग ते पुढे पुढे डिफरन्स होते तर राहतो.
1: एकूण किती मुलं शिक्षण घेत आहेत आमच्या शाळेत?
0: आता आमच्याकडे ना 20 मुलं आहेत, ती माझी 2वी पास झालेली आहेत.
1: बरं.
0: आणि आतापर्यंत माझ्याकडे आता 20 मुलं आहेत, आता गेल्या वर्षी 25 होती, आता 5 मुलं होती, 10वी पास झाली. साधारण एका ह्याच्यात आमच्याकडे 5 मुलं तरी असतात, 5 ते 6 मुलं, एका वर्गात 7 मुलं आहेत. जसा वर्ग होईल तसं. आता एका वर्गात माझ्याकडे 3 मुलं आहेत.
1: बरं.
0: हा, त्यामुळे एका वर्गात किती मुलं असं पण आमच्याकडे रेशो ठीक आहे. आमच्याकडे एका टीचरला तुम्ही साधारण 10 ते 7 मुलं देऊ शकता, कारण ती हँडल करणं कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे आम्ही 5 ते 6 मुलंच एका वर्गामध्ये देतो. तर आता काही जणांकडे 3 मुलं आहेत, तर काही जणांकडे 7 मुलं आहेत. थोडा डिफरन्स असतो.
1: स्पेशल एड मुलांचे अनेक शाळा आहेत आपल्याकडे, पण कर्णबधीर मुलांसाठी उतावर मोजक्या शाळा आहेत. तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शहरातून मुलं शिक्षणासाठी येतील, तर त्याबद्दल
0: कसं आहे? आमच्याकडे येतात, आमच्याकडे अगदी उरणपासून आणि ठाण्यापासून मुलं येतात. कारण नवी मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही घेतलं तर स्पेशल स्कूल आहेत.
1: हो.
0: पण कशा आहेत, IDची मुलं आहेत, इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलं आहेत, आणि ब्लाइंड मुलं आणि डेफ मुलं अशा शाळा आहेत. काही ऑटिस्टिक मुलं आहेत, पण अशीच एक शाळा अशी आहे की ती फक्त म्हणजे फक्त कर्णबधीर मुलाची आहे. त्यामुळे आमच्याकडे एक ठाण्याहून मुलगा होता.
1: बरं.
0: ठाण्याहून म्हणजे तो थोडासा ऑटिझम मध्ये होता आणि कर्णबधीर पण होता, मल्टिपल हँडिकॅप होता. तर त्याच्या पालकांनी तर त्याच्यासाठी गाडी ठेवलेली, तो ड्रायव्हर त्याला घेऊन यायचा, दिवस थांबायचा आणि मग संध्याकाळी त्याला पुन्हा घरी येऊन जायचा. आधी आमच्याकडे एक मुलगी होती, उरवणून येत होती, ती तर 4-5 वर्षाची असतानाच येत होती आमच्याकडे. तिची आई पण दिवसभर एखादा व्रत केल्यासारखं बिचारी बाहेर बसून राहायची शाळेच्या बाहेर, संध्याकाळी शाळा सुटली की तिला घेऊन जायची, कारण उरणपासून इथपर्यंत शाळाच येत त्या म्हणाल्या. म्हटलं एवढ्या लांब तुमच्याकडे बघा, म्हणजे आम्ही पण त्यांना सांगायचो मला एवढा त्रास होतो, येण्याजाण्याचा खर्च खूप होतो. त्या म्हणतात ताई शाळाच नाही येत कुठे आहेत म्हणे सगळ्या आयडीच्या मुलांच्या, ही मुलं नुसतीच बसून म्हणे. अजून मग पण एक परिणाम
1: वेगळा,
0: आता पण माझ्याकडे एक मुलगा येतो, तो 3.5 वर्षांचाच होता, आता तो 4 वर्षांचा झाला. त्याची आई त्या मुलाची बहीण आहे 2 वर्षाची, तर ती बाई 2 मुलांना घेऊन येते. ती उंडला सुद्धा आतमध्ये एका गावात एका डोंगरावर राहते
1: आणि रोज असा प्रवास करतात.
0: ती त्या डोंगरावरून ती म्हणजे खाली येते, मग ह्या 2 मुलं घेऊन मग एक शेअर रिक्षा करते, पुन्हा एक शेअर रिक्षा करते, ती उरण स्टेशनला येते आणि मग ती आमच्याकडे पुन्हा रिक्षा करते. म्हणजे तिचा जो वेळ 100 रुपये हाच खर्च होतो.
1: त्यांच्या मुलांना शिवायची आहे आणि तुम्ही मुलांना छान घडवताय हा विश्वास कुठेतरी त्यांना आहे, म्हणून सगळा प्रवास सुरू आहे खऱ्या अर्थाने.
0: हो हो, म्हणून प्रवास आहे.
1: बऱ्याचदा आई वडिलांना माहित

0: असतं की आपल्या पोटी जे मूल जन्माला येईल ते कर्णबधीर असेल नसेल हे खरंच माहीत नसतं. तर कर्णबधीर मूल जन्माला येण्याची काही विशेष कारणं आहेत का?
1: असं काही स्पेसिफिक कारण सांगता येत नाही, पण काही काही अशी आहेत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यामध्ये लग्न. म्हणजे काही एखाद्या कम्युनिटीमध्ये तर तो खूप प्रकार आहे की एक जवळच्या नात्यामध्ये लग्न करतात. याच्यातून शक्यता असतं असे, असं प्रत्येकालाच होईल असं नाही सांगते, पण तो एक पॉइंट असो की त्याच्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. काही वेळेला गर्भात करण्यातही बायका गोळ्या घेतात, गोळी घेतली नाही झालं जाऊ दे आता राहिला मग राहू दे, त्याचे दुष्परिणाम होतात. अजून पण बरीच काही कारण आहेत की तुम्हाला मुलाच्या जन्माच्या वेळी फोरसेप लागतो काही वेळेला, तर तो फोरसेप पण काहीतरी लागू शकतो, एका वेनला वगैरे तो लागू शकतो, ती पण एक शक्यता असते. जन्म झाल्यावर ज्या मुलांना इन्क्युबेटर ठेवलं जातं त्या ज्या युव्ही रेज असतात त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो.
0: बरं,
1: अशी बरीच कारणं असतात मुलं अशी मला येण्याची. आता खूप काही ऍडव्हान्स सोनोग्राफी वगैरे आलेली आहे, ती कलर कॉपी वगैरे आलेली आहे, त्याच्यामध्ये कळतं तसं बरस, पण तरी ना बाकी कळतं जे मेंदू वाढ झालेली आहे नाही ते कळतं. अजून सुद्धा आजची आमच्याकडे बाई आलेली आहे, तिला तुझं हे मूल तसं आहे तर तू दुसरं जन्माला घाल, तुला लक्ष नाही का आलं? म्हणजे ताई आम्ही खूप सोनोग्राफी केली, सगळ्यांनी सांगितलं काही नाही नॉर्मल आहे तुझं मूल म्हणून.
0: बरं,
1: पण म्हणे ही मुलगी अशी आली जन्माला,
0: म्हणजे ही शक्यता
1: सांगता येत नाही. तसं कारण आहेत पण म्हणजे आपण ढाळू शकतो
0: होय
1: काही कारण आहेत ती.
0: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप मोठी आव्हानं असतील त्यांना शिकवताना, तर ती आव्हानं नेमकी कोणती आहेत?
1: आता कसं आहे ना, त्या मुलांना नाद हा माहितीच नसतो, तर त्यांना त्या आवाजाचं महत्व आम्हाला द्यायचं असतं, आवाजाची जाणीव करून द्यायची असते. आता त्याच्यासाठी श्रवण यंत्र खूप महत्वाचं असतं. आधी त्यांना श्रवण यंत्र लावायची सवय करायची असते, त्यांना ते नाही आवडत असं लावायला, खूप कानात चोचतं किंवा काय ते सारखं काढून टाकतात. मग ते आधी लावायची ते शाळेत आमच्या भीतीने जरा लावतात, घरी जरी नाही लावलं तरी मग ते पालक सांगतात की ओरडतील, शाळेत लावायचं जरा वेळ लावतात ते. मग ते रोज पासायचं, त्याच्यातून त्यांना आवाज ऐकवायचा. आधी आवाज ऐकवायलाच त्यांना आम्हाला वेळ लागतो की आम्ही समोर एखादा मोठा आवाज त्यांना दाखवतो, एखादी डबली आहे हे जोर वाजवून दाखवतो, बघ हा असा याचा आवाज येतोय. त्याच्यानंतर आम्ही त्यांना पाठीमागून तो आवाज ऐकवतो की हा याचा असा आवाज आलाय, आता तुला जर आवाज आला तर हात वर कर. मग त्याला समजतं हा की काहीतरी आवाज येतोय,
0: त्यांना सवय नाही ना.
1: नाही, सवयच नसते. मग त्याच्यापुढे त्यांचे मोल्ड वगैरे साफ करायचे, ते आम्हाला पालकांना प्रशिक्षण द्यावं लागतं की त्याचे मोल्ड साफ ठेवत जा. त्याच्यानंतर सेल त्याचे बरोबर आहेत नाही, सेल तरी काढून ठेवा. तुम्ही सेल त्याच्यातच ठेवलेत तरी मशीन खराब होतं, जेव्हा तुम्ही वारात नसाल तेव्हा ते सेल काढत. मग त्याच्यानंतर तो आवाजाला प्रतिसाद देतोय का ते बघायचं. आता त्याच्यात आमच्याकडे बऱ्याच लेवल असतात.
0: बरं,
1: एक असते आमची डिटेक्ट लेवल, म्हणजे फक्त त्याला आवाज आला की त्यांनी बोट वर करायचं, त्याच्यातून आम्हाला बरं वाटतं. अरे बापरे, आणि आवाज आला पहिल्यांदा आम्हाला खूप आनंद, आम्ही एकमेकांना सांगतो बघा त्याला आवाज यायला लागला, म्हणजे आम्हालाच तो इतका आनंद होतो. मग त्यानंतर परत डिस्क्रिएशन लेवल मध्ये असतं की त्याला दोन किंवा तीन आवाज ऐकवायचे, मग त्याला दाखवायचं ह्याचा आवाज वेगळा आहे, हफलीचा आवाज वेगळा आहे, हा भोपूए ह्याचा आवाज वेगळा आहे, मग आता तू ओळख मी पाठीमागून कोणता आवाज दिला ते, मग त्याला त्या आवाजातला फरक कळायला शिकवायचं.
0: बरं,
1: हा मथून आमचा सगळा हा अभ्यास हळूहळू हळू असा सुरू होतो. त्याच्यानंतर मग त्यांना फळ्यावर रेषा काढून द्यायच्या, डायरेक्ट खात तुम्ही पेन्सिल वगैरे आपण नाही देत, म्हणजे आम्ही ती फळ्यावर देतो, मग ह्याच्यावरून तू फक्त सगळं बोटो फिरव किंवा एक माळू आणून देतो एका डेमध्ये, त्या माळू मधून तू बोट फिरव. का तर त्यांना डावीकडून उजवीकडे लिहायचं, डावीकडून उजवीकडे वाचायचं, ही पण सवय करावी लागते. फक्त तू चित्राला चित्र जोड, नुसतं इकडे झाडे इकडे झाडे, ती दोन्ही तू झाडं जोड. मी काय पेन्सिल घेऊन फक्त एक टणटण देतो हातात, डायरेक्ट वही पेन्सिल मी खूप नंतर देतो. आधी फळ्यावर सगळं, आमच्याकडे बोर्ड पण ना वर्गात आम्ही खाली होतो, मुलांचा हात पोचला पाहिजे, मुलांना सहज ते ऍक्सेसिबल असलं पाहिजे बोर्ड वगैरे, त्याच्यामुळे आम्ही तो बोर्ड पण खाली लावतो आणि तिथून हळूहळू त्यांची सुरुवात करतो अभ्यासाला. लेखन किंवा वचन पूर्व असे व्यवसाय म्हणतात, हसत खेळत हळूहळू त्यांचा अभ्यास सुरू होतो.
0: मॅडम, श्रवणंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट मुलांच्या शिक्षणात किती मदत करतो?
1: श्रवण यंत्र तर महत्वाचं आहेत, म्हणजे त्यांचा एक भागच आहे शरीराचा असं समजाना. श्रवण यंत्र लावल्याशिवाय ते काही करू नाही शकत. कॉक्लिअर इम्प्लांट सुद्धा महत्वाचं आहे, ते कोणाला महत्वाचं आहे? 3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलाला.

0: बरं,
1: त्यांना एक मुलांचा ऑडिओग्राम काढला जातो, म्हणजे त्यांची श्रवण शक्ती किती आहे, किती डेसिबल पर्यंत ते आवाज ऐकू शकतात. ते ऑडिओलॉजिस्ट असतात, ते तपासतात आणि ते सांगतात की या मुलाला कॉक्लिअर इम्प्लांट केलं फायद्याचं आहे, या मुलाला फायद्याचं नाही. कोणाला फायद्याचं आहे, जे प्रोफाऊंड असतात की ज्यांना अजिबातच आवाज येत नाही त्यांना ते कॉक्लिअर इम्प्लांट फायद्याचं असतं, बाकीच्या फायद्याचं असतं. ते पण मुलाचं वय 3 ते 5 ह्या वयात केलं तर फायद्याचं होतं. आता काही लोक ते नंतर समजलं म्हणून करतात, पण आमच्याकडे अशी पण एक मूल आलेलं आहे की त्याचं जवळजवळ मुलगा 6-7 वर्षांचं झाल्यावर केलो, तेवढा फायदा होत नाही त्याचा.
0: योग्य वयात होणं गरजेचं,
1: योग्य वयामध्ये होणं गरजेचं असतं आणि ते पण सगळ्यांना परवडतं असं, त्याला खर्च आहे. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला कुठेतरी डोनर वगैरे मिळू शकतात, पण त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स सतत मॅपिंग करायला लागतो, त्याची थेरपी द्यावी लागते. वर्षभर तुम्ही ते केलं तर ते त्या मुलाला फायदा होतो. कारण त्या कोक्लियन इम्प्लांट असं होतं की डायरेक्ट तुमच्या मेंदूमध्ये आवाज जातो, तो त्या मुलाला सहन पण झाला पाहिजे. त्याच्यामुळे ते मॅपिंग असतं, हळूहळू हळू आवाज वाढवला जातो. मग त्याचं त्या मुलाला व्यवस्थित प्रशिक्षण द्यावं लागतं. ते सगळं केलं तर कोक्लिअर इम्प्लांट अतिशय चांगलं आणि फायद्याचं आहे, पण ठराविक वयातच झालं पाहिजे. पुढे झालं तर ते फायद्याचं होत नाही.
0: पण प्रत्येक आई वडिलांना वाटत असेल की
1: वाटत असतं. पण आता कसं आहे ना, आमच्याकडे एक मुलं आलेला तर मी म्हणते त्याची बहीण आहे 2 वर्षाची, तर आम्ही खूप मागेलो हिचं तरी कोक्लिअर इम्प्लांट करा, या मुलीला फायद्याचं होईल. पण ती बाई म्हणते माझ्या घरच्यांचा सपोर्ट मिळत नाहीये.
0: बरं,
1: तो म्हणे नाही माझी सासू म्हणते काही झाले तर कोक्लिअर इम्प्लांट करायचं नाही, त्या घरात काहीतरी एक इन्सिडन्स झालेला,
0: ती भीती असेल
1: का, त्याच्यामुळे ती भीती आहे. म्हटलं असं होत नाही कधी, म्हटलं आम्ही काही ऐकलं नाही, कोक्लिअर इम्प्लांट घेऊन काही वाईट होत नाही कधी, करा. पण ते शेवटी पालकांवर डिपेंड असतं.
0: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिकवताना कोणकोणते महत्वाचे टप्पे आहेत, म्हणजे बऱ्याचदा सांकेतिक भाषा, लिप रिडिंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तर त्याबद्दल सांगाल.
1: सांकेतिक भाषा असते, पण सांकेतिक म्हणजे ना तुम्हाला लोकांना वाटते ती सांकेतिक भाषा ही वेगळी असते. आपलं असं आहे ना, आमच्याकडे ओरल मेथड देतो, म्हणजे आम्ही शक्यतो बोलून आणि ऐकून असं शिकवतो, लिप रिडिंग शिकवतो. काही शाळा आहे जिथे फक्त सांकेतिक भाषाच वापरतात, पण आमची ही जी ज्या खुणा वापरतात, आम्ही त्यांना सांकेतिक भाषेपेक्षा जे खुणा वापरतात त्याला म्हणतो जेस्चर असतं, तर ते जेस्चर ती मुलं वापरतात आणि त्याच्यातून त्यांना आमी पुढे ज्ञान देत असतो की त्यांना ते भाषेचं ज्ञान देतो, त्याच्या त्यांना आवाजाची जाणीव करायची. हा, आता याच्यात सुद्धा आवाजाची जाणीव करताना आपण बोलतो, आपल्याला स्वतःला समजत, पण आपल्या इथे गळ्याला व्हायरेशन होतो, त्या मुलाचं होत नाही. जेव्हा अगदी लहान आलेली असतात ना, मी ते सांगितलं अरे अ बोलतो, तो अ कसा बोलला, तो नुसतं तोंड हलवतो. मग आम्ही काय, त्याचा एक हात आहे मी माझ्या मानेवर ठेवते, एक त्याच्या मानेवर ठेवते. आता बघ, माझ्या इथे व्हायब्रेशन झालं, तुझ्या इथे असंही जाणवलं, मग त्याला कळतं की अरे हा. आणि मग जेव्हा तो आवाज काढतो ना, तेव्हा खूप त्यांचे चेहरे बघण्यासारखं असतं,
0: आनंद
1: गोड असते. म्हणजे आता मला पण आवाज काढता यायला लागला, हा त्यांचा त्यांना आनंद पण एक वेगळाच मिळत असतो. मला पण आता आवाज काढता यायला लागला.
0: पालकांना सांकेतिक भाषा जर समजत नसेल तर काही अडचणी येतात
1: त्याच्यामध्ये ना? प्रॅक्टिकली तसं होऊ शकतो की पालकांना आवाज येतात, की पण काय होतं ते मुलं त्यांचं वेळच पोहिंग असतं, त्याच्यामुळे असं आईचं कधी होत नाही की मूल काय बोलतंय आईला कळत नाही, काहीतरी खाणाखुणा करतात, नाहीच पालकांना समजलं तर पालक मला येऊन विचारतात ताई काही शाळेत काय झालं, हा असं असं सांगत होता. मग आम्ही त्यांना सांगतो हो, आता काही असतं ना, मुलं एकमेकांना पण त्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती नसतं, पण काही ते खुणा ठेवलेल्या असतात, असा हात केला म्हणजे ही मुलगी, हे आम्हाला माहीत असत. मग आम्ही सांगतो आहोत त्या मुलीबद्दल बोलत होतो, त्यांच्या एक वेगळ्याच खुणा ठरलेल्या असतात. हा, की त्यांच्या शिक्षकांच्या सुद्धा आम्हाला लगेच कळतं, आम्ही पण त्यांना कुण्या सांगतो ह्या ताईंना बोलो, त्यांना कळतं ह्यापैकी कोणत्या ताईंना बोलवायचं आहे, ते कोणत्या मुलाला बोलवायचं आहे. ते पालकांना आम्ही सांगतो सगळं समजून. इव्हन जेव्हा नवीन ऍडमिशन घेतात, मूल लहान असू देत मोठं असू दे, आम्ही पालकांना सांगतो तुम्ही अर्धा एक तास ऑब्झर्वेशनला बसत जाय, की आम्ही काय शिकवतो तुम्हाला पण कळलं पाहिजे, नाहीतर मग तुम्ही घरी सराव कसा घेणार. त्याच्यामुळे तू बसा, कसा आम्ही शिकवतो, काय वापरतो, हेच जर तुम्ही सराव घेतला तर ते मूल अजून लवकर पुढे जाईल.
0: मॅडम, आपल्या घरात स्पेशल चाइल्ड मला आलं की पालकांना एक सामाजिक ती असते आणि काही गैरसमज असतात, तर ते दूर करण्यासाठी संस्था काय काम करते?

0: समजी.
1: आपल्या घरात अपंग मूल जन्माला आलं हा एक त्यांना खूप धक्काच असतो पहिला. त्याच्यातून त्यांना बाहेर पडायला थोडा वेळ लागतो. ते बाहेर लवकर घेऊन जात नाही. मग कारण म्हणे कोणतरी लोक बघतात, मग ते बरं वाटत नाही बघायला. तर आम्ही त्यांना सांगतो की असं करू नका, तू बाहेर घेऊन जा, लोकांना पण सवय होऊ दे, तुम्हाला पण त्या मुलाला पण सवय होऊ दे. आता आम्ही शाळेत आहोत पण तरी आम्ही काय करतो ना, आठवड्यातून एकदा मुद्दामून त्यांना गार्डन मध्ये खेळायला नेतो, जिथे नॉर्मल मुलं असतात, नॉर्मल लोक असतात. म्हटलं लोकांना पण बघू दे किंवा ह्या मुलांना पण बघू दे की नॉर्मल मुलं कशी खेळतात, आणि ही आमची मुलं तर त्या मुलांना दुसऱ्या बघतच नाहीत, त्यांच्यामध्ये एवढे रमत असतात. उलट तीच नॉर्मल येऊन अशी बघत बसतात, मग आम्ही पण त्या मुलांच्या जवळ उभं राहतो की काही मुलांना करायला नको. आम्ही तिथे उभं राहतो, सांगतो काय झाले, हो नाही मॅडम हे असे काय बोलतायत, हे असं का करतात, हे शाळेत जातात का. त्यांना खूप काही लोकांना प्रश्न असतात. म्हटलं अहो लोकांना विचारू दे की अशा शाळा पण असतात का, त्यासाठी आम्ही नेतो. आम्ही 28 सप्टेंबरला जागतिक कर्णवीर दिन असतो तो साजरा करतो. आम्ही 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिन असतो तो साजरा करतो. आम्ही रॅली काढतो की लोकांना माहीत पडू दे की अशा अशा आहेत. इव्हन आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती असेल की आपल्या घराजवळ अशी स्पेशल स्कूल आहे, हे लोकांना अजून माहीत असतं.
0: बऱ्याचदा ना पालनचा सपोर्ट ना ह्या सगळ्यासाठी खूप महत्वाचा असतो. म्हणजे स्पेशल चाइल्ड आपल्या घरात आहे तर ते टेन्शन घेता त्या मुलांना सपोर्ट करून उत्तम शिक्षण कसं मिळेल याकडेही पालकांनी किती लक्ष दिलं पाहिजे.
1: पालकांचं सपोर्ट 100% पाहिजे. म्हणजे आता बघा पालकांचा सपोर्ट आम्हाला मिळतो. आमच्याकडे जेव्हा पालक येतात ना तर शाळा हा खरं म्हणजे त्यांचा शेवटचा ऑप्शन असतो. मूल आपलं बोलत नाही, त्यांना ऐकत नाही, हे कळतच नाही की अरे मुलांना आवाज नाही म्हणून ते बोलत नाहीयेत. नाहीतर बोलू शकतात पण त्यांना आवाज येत नाहीये. मग कोणतरी घरात सांगते की नाही त्याचे बाबांना 5 वर्षांनी बोले, ते आजोबांना 5 वर्षांनी बोलेल, बोलेल तर अजून तू एवढ्या छाला टेन्शन घेते. असं करत करत साधारणपणे 4-5 वर्ष निघून जातात. मग त्यांना कळते अरे अजून बोलत नाही. मग त्यांना असं वाटतं आपण कुठेतरी काही नवस बोललो, नवस फेडायचा राहिला का म्हणून असं झालं. त्याच्यात पण काही दिवस जातात. मग कोणतरी कुठेतरी बोलतो की अरे गावामध्ये ना एक वैद्य आलेला आहे, तो ना छान औषध देतो, वर्षातून एकदाच फक्त तिथे जातो, तो एक काढा प्यायला जातो, मूल बोलायला लागेल. त्याच्यात पण काही दिवस जातात. असं करत करत करत ना जवळ 7-8 वर्ष मुलांची जातात. मग पालकांना कुठेतरी कोणतरी सांगतात की नाही अशा शाळा पण असतात. त्या आधी ते नॉर्मल शाळेत पण घालतात. बहुतेक बालवाडीमध्ये बघितलं ना अशी मुलं असतात जी आपली कोपऱ्यात बसलेली असतात नुसती. मग जेव्हा त्या पण शाळेमध्ये कळते की अरे यांना आपल्याला घेऊन काही उपयोग नाही, मग ते सांगतात की अशा शाळा शोधा, तेव्हा ते आमच्या येतात. मग त्यांना जेव्हा कळतं की नाही अरे अशी मुलं अजून आहेत, अशा शाळा आहेत, आणि अशी ही मुलं किती मस्त खेळतायत, किती मजा करतायत, किती मस्ती चालली यांची, तेव्हा त्यांना अरे आपण का नाही इथे घातलं एवढ्या वर्षामध्ये. पण त्यानंतर ना आपल्याला 100% सपोर्ट मिळतो.
0: पालकांनी जागरूक राहणं गरजेचं,
1: जास्त करून आई जागरूक राहायलाच पाहिजे. आई वडिलांनी
0: आपलं मूल केव्हा बोलतंय,
1: केव्हा बोलतं की तुम्ही 5 वर्ष एवढी वाट नका बघू,
0: खूप वेळ जातो,
1: खूप वेळ जातो. मग काय होतं ना, मेन तुमचं जे 7-8 वर्ष गेलेली असतात, मग त्याच्यापुढे शिकवायचं, त्या आवाजाची जाणीव देती, त्याच्यानंतर पहिली दुसरी तिसरी कधी घेणार. मग त्याच्यामुळे होतं काय, 10 जाईपर्यंत काही काही मुलं 18-20 वर्षांची होऊन जातात. त्यावेळेला त्या पालकांना आणि मुलांना खूप वाटतं बापरे बघा हा मुला आता 15 वर्षांचा हा 10वी झाला, माझा अजून 10वीत गे नाहीये. पण त्याची ही मागची वर्ष गेलेली असतात ना, कळायला वेळ लागतो. तसा
0: शाळेमध्ये ना बरीच तुमच्या मुलं असतील, प्रत्येक जण अभ्यासात हुशार असेल असं नसेल, काहींना इतर गोष्टींमध्ये रस असेल, मग ती कला असेल, अनुभव असेल, चित्रकला असेल, तर त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा यासाठी काय करता तुम्ही?
1: आता सगळीच मुलं अभ्यासात हुशार असतात असं नाहीये, पण आमचं एक उद्दिष्ट असं की निदान 10वी पास हे सर्टिफिकेट मुलांना मिळालं पाहिजे. आता आमच्याकडचा एक मुलगा डान्स मध्ये अतिशय सुंदर होता. म्हणजे आमचे काही कार्यक्रम असेल तर सगळ्यांचे डान्स तो एकटा मुलगा बसायचा, खूप छान होता. तर आम्ही त्याच्या मालकांना सांगितलं की याला पुढे ह्याच्यात काहीतरी करिअर करू दे. नंतर दुसरा एक मुलगा आहे, त्याला चित्रकलेची आवड होती. म्हणजे लहानपणापासून त्याला काही सांगायचं असेल ना तर पटापट पटापट बोर चित्र काढणार आणि मला दाखवणार, मग आम्ही समजून घेतो ह्याला काहीतरी सांगायचं आहे. पण स्वरूप सकपाळ म्हणून एक विद्यार्थी आहे आमच्याकडे, आता तो 2022 झाला. त्याची चित्रकला छान होती आणि त्याच्या आई वडिलांना जाणवलं की ह्याच्याकडे चित्रकलेचं अंक आहे. 10वी पास झाल्यावर

0: त्यांनी ठाण्यामधल्या कॉलेजला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे ऍडमिशन द्या. कॉलेजमध्ये आतापर्यंत स्पेशल मुलांना ऍडमिशन दिलेली नव्हती. त्याच्याही म्हणाल तुम्ही हे एक चॅलेंज म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि माझ्या मुलाला ऍडमिशन द्या, मी सगळी मदत करते. त्याला काही नाही समजलं काय तर मी येईन सतत तुमच्याकडे. आता त्या कॉलेजमध्ये 2 वर्ष तो मुलगा आहे आणि तो खूप छान तिथे करायला लागला, तर कम्प्युटर वर्क करायला लागला. आता मागच्या आठवड्यात द बॉम्बे आर्ट गॅलरी आहे बँड्राला, तिथे एक्झिबिशन भरलं होतं. तिथे त्या मुलांनी 2 चित्र सिलेक्ट केली आणि ती एक्झिबिशन मध्ये ठेवली होती. आम्ही बघायला पण गेलो होतो. त्याला बरं वाटतं आम्ही अजून इथे आलो ना, त्याचं एक्झिबिशन असेल का असेल की आम्ही जातो मुद्दामून, कारण ते अजूनही संपर्कात आहेत. त्याचं काही अचीवमेंट असेल की ते लगेच आम्हाला सांगतात, ताई असं असं झालं आज तुम्ही भेटायला या बघायला या. तर पालकांचा सपोर्ट असतं. असं प्रत्येक मूल अभ्यास असेल असं नाहीये ना, प्रत्येकाच्या अंगातले कला वेगवेगळ्या असतात. पण पालकांना आम्ही सांगितलं की पटतं. आज एवढी वर्ष झालेली तर त्यांना सांगतो की ह्याला कशात आवड आहे, ह्याला कशात आवड आहे, त्याप्रमाणे पालक आमच्या बरोबर सपोर्ट असतात.
1: मुलांच्या आवडीनिवडी बघता, त्यांचे कला गुण बघता, वेगवेगळी प्रदर्शनं त्यांच्यासाठी भरत जातात का, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल करता.
0: असं प्रदर्शनं भरवली पाहिजेत. आता हे जे मी तुम्ही स्वरूपचं उदाहरण सांगितलं, नॉर्मल लोकांचं होतं, तिथे फोटोग्राफी होतो आणि चित्रकलेचं प्रदर्शन होतं.
1: बरं,
0: तर त्याच्यामध्ये चित्र ठेवलेली होते. तर माझं म्हणणं असे चित्र ठेवावी असं, म्हणजे त्यांच्या कला गुणांना वाव मिळालं तर बरं होईल.
1: हो, त्यांनाही म्हणजे प्रगती होईल वेगवेगळ्या क्षेत्रात. मॅडम, आजच्या काळात डिजिटल साधनं, ऍप्स, स्मार्टफोन्स हे कर्णबधीर मुलांसाठी किती उपयुक्त आहेत?
0: खूप उपयुक्त आहेत. आता बघा, स्मार्टफोन आले ना, मुलांना फोन ऐकू येत नाहीत पण तरी ते व्हिडिओ कॉल करतात ना, त्याच्यातून ते संपर्क साधतात. अजूनही माझे काही काही स्टुडंट आधीचे आहेत, म्हणजे जे आमच्याकडे 2016 वगैरे पहिली बॅच 10वी माझी पास झाली, ती मुलं किंवा त्यानंतरची अजूनही व्हिडिओ कॉल करतात आणि आमच्याशी ते संपर्क साधू शकतात. आता बघा, करोनाच्या वेळेला सगळं जग थांबलं होतं, पण त्यावेळेला आम्ही गुगल ड्राईव्ह किंवा झूम मीटिंग करून मुलांनी संपर्क साधला आणि पालकांना पण ते बरं वाटलं. मग त्याच्यामध्ये ना मी त्यांना इंग्लिश शिकवायला लागले, कारण का मुलांना की याच्यापेक्षा ना इंग्लिश भयंकर आवडतं, भयंकर त्यांना ती आवड असते. तर सगळी मुलं बरोबर रात्री, कारण का मी सांगितलं होतं मला वेळ नाही, मी रात्री 9 वाजता घेणार चालेल म्हणे, 9 वाजता सगळी येऊन बसायची आई बाबांबरोबर झूम मीटिंगमध्ये आणि खूप छान करायची. आणि याचा आपल्याला उपयोग तर होतोच ह्या डिजिटल युगाचा. आता बघा, आम्हाला काही अभ्यास शिकवताना गड किल्ले दाखवायचे असतील ते आम्ही पटकन दाखवू शकतो. एखादा राजकीय नेता आहे, अभिनेता आहे, आता आम्ही काही उदाहरण त्यांना पिक्चर मधले हिरो वगैरे त्यांना आवडतात, तर पटकन सांगितलं शाहरुख खान, सलमान खान कळत नाही, तर दाखवलं की लगेच ओळखतात. मग त्यांचे त्या पण खुणा ठरलेले असतात की शाहरुख खान म्हणजे कोण, सलमान खान म्हणजे. तर आम्हाला ह्याचा खूप उपयोग होतो. आम्ही लॅपटॉपवरून दाखवतो, तिचं चित्र दाखवतो किंवा आपले प्राईम मिनिस्टर आहेत काय आहेत त्यांची चित्र दाखवतो. त्याच्यामुळे डिजिटल साधनांचा उपयोग तर खूप होतो. गेल्या वर्षी एक सेंड ऑफ होत्या 10वीच्या मुलांचा, फेअरवेल होतो.
1: बरं,
0: त्यावेळी आम्हाला आमच्या मुलांना बोलवायचं होतं. ती मुलं आली, त्यांना मी म्हटलं असं लोकेशन लागतंय, मी गुगल लोकेशन तुम्हाला या, त्या बरोबर गुगल लोकेशन शोधत येतात मुलं. तेवढी हुशार असतात सगळे स्मार्टफोन वगैरे वापरायला, त्याच्यामुळे त्यांना नक्कीच उपयोग होतो या गोष्टीचा.
1: मॅडम, 3 सहक मैत्रिणी आणि मुलांचे पालक असं मिळून तुम्ही ही संस्था, ही शाळा उभी केली, पण हे सगळं करत असताना आर्थिक भीत बसवणं खूप कठीण असतं, तर ते तुम्ही कसं मॅनेज करता?
0: आर्थिक गणित कठीणच असतं. आता काय, आमची सगळी भाडे तत्वावर आहे, आमची स्वतःची इमारत नाहीये, स्वतः काहीच नाही, कुठे मिळेल तेथे आम्ही आपली जागा भाड्याने चालवत असतो. त्याच्यामुळे आम्हाला मुलांकडून फी तर घ्यावीच लागते, म्हणजे आम्ही आमचे पगार तर विचार करत नाही, कारण आम्ही एक समाजसेवा करण्याच्या या क्षेत्रात आलेलो आहोत. आता काही मुलं फी पण भरू शकत नाही, त्याच्यातली सुद्धा आहेत त्याच्यातली. मग कधी माझे मित्रमैत्रिणी आहेत, कधी जे नातेवाईक आहेत. आता माझी बहीण आहे, ती म्हणाली एका मुलीचा 10वीपर्यंत होईपर्यंत सगळा खर्च मिळेल.
1: बरं,
0: असे आम्हाला काही चांगले लोक भेटतात, मग त्याच्यातून आम्ही जसं मिळेल तसं चालवत आहे. आता फी मध्ये कसं की पण असतं, आम्हाला नुसतं भाडं असं नाही, मुलांचे पेपर, मुलांना काही टीचिंग एड्स आम्हाला बनवायला लागतात, काही आणावे, काही बॉल आणा, कधी छोटे छोटे खर्च खूप असतात आम्हाला, तर मी त्या फी मधून चालवतो.
1: असेही काही मुलं आहेत तुमच्या शाळेमध्ये की जे त्यांच्या आजी आजोबांकडे राहतात, मावशी काका काकूंकडे राहतात, त्यांनाही फी भरणं कधी कठीण असतं, त्यांनाही मत करणारे काही हात आहेत?
0: आता कसं आहे ना, माझ्याकडे एक मुलगा होता, त्याची

0: जरा स्टोरी मध्ये असं तो त्याच्या आईला जवळजवळ 7 वर्षांनी झाला हा आणि ती ट्विन्स झाली मुलं ट्विन्स झाली तर त्यांची एवढी परिस्थिती होती तर त्या मुलाच्या मावशीनी सांगितलं की मी या मुलाला सांभाळीन म्हणजे दोन्ही मधलं एक मूल मी सांभाळीन हे असं नाही तिने एक मूल आणलं त्याच्यानंतर कळलं की हे मूल कर्ण जीर आहे याला ऐकायला कमी आहेत पण मावशीने सोडलं नाही नाही या मुलाला सांभाळीन पण त्यांना तो खर्च झेपणार नव्हता त्यांची स्वतःची फॅमिली होती त्याचा मुलगा सून सगळेच होते पण ना त्यांच्या बाजूला राहणाऱ्या एक होत्या त्यांना वाटलं की ह्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे तेव्हापासून त्यांनी त्या मुलाची शाळा शोधण्यापासून शाळेची फी भरणं एक आईच ती अक्षरशः ती दुसरी आईच त्याची सगळा खर्च त्या बाईनी केलेला आहे आणि अजूनही करतात की अगदी त्या मावशींकडे पण सगळे करतात त्या मुलाचं प्रेमाने त्या मावशींची सून करते म्हणजे असे पण आम्हाला चांगले लोक आहेत एक मुलगा आहे त्याचे आई वडील खूप लांब राहतात त्यांच्या गावात छान आहे त्याचे नाना नानी म्हणाले नाही हे आहे असं मूल आहे म्हणून तुम्ही घरात ठेवू नका तुमच्या गावात छान आहे ना इकडे पाठवा तो मुलगा इथे नाना नानी त्याचा मामा मामी त्यांच्याकडे राहतो आणि त्याचं शिक्षण पूर्ण करतो म्हणजे अशी पण काही मुलं आहेत अजून एक मुलगी आहे तिला तिच्या आई वडिलांनी ती 3 दिवसाची असताना अडॉप्ट केलेलं आहे आता त्यांची तर परिस्थिती नाही त्याचीच मी म्हटलं की माझी बहीण भरते ती मुलगी सुद्धा अभ्यासात खूप हुशार आहे तर असं म्हणजे जी मुलं आहेत ना ती अभ्यासात खूप हुशार आहे तर फी मिळत नाही हे नाही म्हणून आम्ही कधी आमच्या मुलाचं शिक्षण थांबवलं नाही आजपर्यंत आता मी जसं म्हटलं की माझ्याकडे उरणून एक मुलगा येतो त्याचा रील ट्रक ड्रायव्हर आहे त्या बाईला रोजचा येण्याचा खर्च 100 रुपये असतो तिच्याकडे कुठून आम्ही मागणार आम्ही फीच मागत नाही आजपर्यंत तिला कधी बोललोच नाही की तू फी दे म्हणून कारण आम्हाला परिस्थिती बघूनच एवढं वाईट वाटतं हिच्या कोणत्याही कोण फी मागायची तिला एवढं मुलाला शिकण्याची इच्छा आहे ते खूप झालं
1: रोज एवढा प्रवास करून ताळेत आणतात मुलाला मॅडम तुमच्या शाळेत शिक्षण घेऊन आज अनेक मुलांचं भवितव्य घडलं असेल आणि त्या वेगवेगळ्या क्षेत्रात स्थावर झाले असतील तर अशा मुलांच्या यशोगाथा ऐकायला येतील
0: आमच्याकडे जी पहिल्या बॅचची मुलं होती त्याच्यामधली 2 मुलं महापेला एक कंपनी आहे ते डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात ते नंतर एक मुलगा आहे त्याला अपंगांचा असा एक स्टॉल मिळाला
1: बरं
0: तर आई वडिलांनी तिथे त्याला बिझनेस काढून दिलेला आहे ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतायत आणि बाकीची मुलं आहेत ती शिकतायत आता 11वी 12वी करत काही मुलं 12वी झालेली आहेत ती बीकॉम करतायत
1: पुढे आता वेगळ्या पदावर
0: जातील आता ते सिडला कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये ती मुलं कारण का ते आम्हाला जवळ पडत 11वी 12वी तिथे करतात 12वी झाले की ते सायनला त्यांचं कॉलेज आहे तिकडे जातात ती लोक आणि तिकडे पुढचं शिक्षण घेतायत मुलं आता
1: मॅडम आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आज तुझी संस्था काम करते तर या तुझी पुढची उद्दिष्ट काय आहेत
0: आता आम्ही जे कार्य केले ते सगळं आम्ही शून्यातून अक्षरशः उभं केलेलं आहे तर माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशी मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहू दे
1: मॅडम कर्णबधीर मुलांसाठी तुमची संस्था जे कार्य करते ते नक्कीच प्रेरणादायी आहे आज इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून
0: धन्यवाद
1: श्रोते हो दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना जाधे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकू

श्रोते हो, याबरोबरच आता आपला वनिता मंडळा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझे सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे निरोप घेते. नमस्कार.

0: वनितमंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते, दुपारचा एक वाजला आहे. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यात आज एका महत्त्वाचा द्विपक्षीय करार झाला. पृथ्वीमधल्या महत्त्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्तपुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्त्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या 3 तमिळ पेत्री कळघममध्ये प्रवेश केला आहे. 14 आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णा द्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला. आज इसाकी सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे अंबासमुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या 4 विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. रिक्त झालेल्या जागांवर हे 4 जण टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. अण्णा द्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णा द्रमुकचे महासचिव के पलानीस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत. काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं. गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते. हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, NDRF, SDRF आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये CNG गॅसच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे CNG गॅस आता 83 रुपये प्रतिकिलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही 4थी दरवाढ आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अरफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला सर्वात पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतात 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं. त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बस सेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे. तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर DCGA अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. काँगो आणि युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायूदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं DCGA म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही DCGA दिले आहेत. इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले

आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोल्लाशी लोक संबंधित मारले गेल्याचा दावा नेत्यान्याहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारने कांद्याला 1,580 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गी लावारो यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील परिस्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धरमशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीलिटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

ऐकायला विसरू नका. वाहिनी काही क्षणातच म्हणजे ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले. क्वाडच्यांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी म्हणाले. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधु दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. डोंबिवली सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच असतील. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवडे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. देशात वाढती महागाई, इंदरवाढ आणि नीट प्रश्नपत्रिका पेपर फुटी आदी मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्री लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन मिती ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान 5 लिटर डिझेलची बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी मुंबईत मंत्रालयातल्या आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल द्यावं असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेज तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. राज्यातल्या अनेक जुन्या आणि ऐतिहासिक मंदिरांकडे आजही दुर्लक्ष केलं जातं. त्यातल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न तुटपुंज आहे. त्यामुळे मंदिरांच्या जमिनींना लक्ष्य करण्याऐवजी मंदिरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या वादळी पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात रावेरसह यावल आणि चोपडा तालुक्यातल्या 51 गावांमधल्या 1700 अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातल्या 24 गावांमधल्या तब्बल 850 हेक्टरवरच्या केळी बागांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयानं दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष

जाहीर केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्रं, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. छत्रपती संभाजीनगर चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल सह हनीफ खानची नाशिक गुन्हे शाखेत आज तास चौकशी झाली. नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातली संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप या दोघांवर आहे. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रति किलो दराने मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026च्या अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. केरळमधल्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजेपर्यंत 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा, इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

कसम से कहते हैं तुमसे हाँ, तुम भी जलोगे हाथ मलोगे।

0: सखी सहेली
1: कार्यक्रम की प्रस्तुतकर्ता अनुश्री पाठक।

विसरा हे सगळं इथं इमारतींच्या जंगलातला वनवास त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसम

मंडळी, आजच्या आपल्या गप्पांचा विषय आहे द प्रेशर टू हॅव इट ऑल फिगर्ड आउट. म्हणजेच सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण. करिअर, स्टडीज अँड रिलेशनशिप्स. मित्रांनो, आजची तरुणाई एका अशा वळणावर उभी आहे जिथे एका बाजूला स्वप्नांची दुनिया आहे तर दुसऱ्या बाजूला अपेक्षांचं ओझ. प्रत्येक तरुणाच्या मनात एक सततचा प्रश्न चालू असतो, मी योग्य दिशेने चाललो का? काहींना करिअर बद्दल चिंता असते, काहींना स्टडीज बद्दल, तर काहींना रिलेशनशिप्स बद्दल. आणि अनेकांना या तीनही गोष्टी एकाच वेळी सांभाळण्याचा दबाव जाणवत असतो. आजची जनरेशन ही खूप स्मार्ट आहे, टॅलेंटेड आहे, ॲम्बिशियस आहे, पण त्याच वेळी ही जनरेशन सतत ओव्हर थिंकिंग, एन्झायटी आणि अनसर्टनिटीमध्ये जगते. पूर्वीच्या काळात आयुष्याची गती वेगळी होती. लोकांना स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ मिळायचा, निर्णय हळूहळू घेतले जायचे, पण आजची प्रत्येक गोष्ट फास्ट झाली आहे. खरं तर कन्फ्युजन आयुष्याचा नैसर्गिक भाग आहे, पण आजच्या काळात कन्फ्युज असण्यालाच फेलियर समजलं जातं. कॉलेजमध्ये असताना करिअर ठरवायचं असतं, डिग्री पूर्ण होण्यापूर्वी फ्युचर प्लॅन असायला हवं असं सांगितलं जातं. रिलेशनशिपमध्ये असाल तर त्याचं भविष्य काय हे विचारलं जातं, आणि जर अजून काही ठरलं नसेल तर माणूस स्वतःलाच कमी समजू लागतो. आज बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं करिअर सेटल हवं, करिअर स्टेबल हवं, इन्कम चांगली हवी, रिलेशनशिप हेल्दी हवं, मेंटल हेल्थ स्ट्रॉंग हवी, सोशल लाईफ ऍक्टिव्ह हवं. पण आयुष्य इतकं लिनियर नसतं. प्रत्येकाचं टायमिंग वेगळं असतं, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. काहींना करिअर बद्दल सतत प्रेशर जाणवतं, कोणती फील्ड निवडायची, कोणती परीक्षा द्यायची, कोणता जॉब योग्य आहे, किती सॅलरी पुरेशी आहे, स्टेबल करिअर महत्वाचं की पॅशन, या प्रश्नांमध्ये अनेक जण अडकलेले असतात. मित्रांनो, आजच्या युथला एकाच वेळी अनेक गोष्टी प्रूव्ह करायच्या असतात. अकॅडमिकली स्ट्रॉंग असायला हवं, फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचंय, इमोशनली मॅच्युअर राहायचंय आणि फिजिकली फिट राहायचंय, आणि याच सोबत सोशल मीडियावर ऍक्टिव्हही राहायचंय. आणि या सगळ्यामुळे स्वतःला हरवून जाण्याची शक्यता खूप वाढते. रिलेशनशिप बद्दल आज खूप कन्फ्युजन आहे. प्रेम, कंपॅनियनशिप, कमिटमेंट, लॉयल्टी, कंपॅटेबिलिटी या सगळ्या गोष्टींबद्दल सतत बोलतं, पण हेल्दी रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय हे फार कमी लोकांना समजतं. अनेक तरुण रिलेशनशिप्समध्ये असतात पण इमोशनली एक्झॉस्टेड असतात. काही जण एकटेपणामुळे रिलेशनशिपमध्ये जातात, तर काही जण फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे. हल्ली रिलेशनशिप बद्दलचे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स तयार झालेत. परफेक्ट डेट, परफेक्ट कपल, एस्थेटिक फोटोज, रोमॅन्टिक जेस्चर्स, हे सगळं पाहताना वास्तविक आयुष्य खूप साधं वाटू लागतं. पण प्रेम म्हणजे फक्त स्टोरीज नसतात. प्रेम म्हणजे समजून घेणं, पेशन्स, कम्युनिकेशन आणि रिस्पेक्ट असतो. बऱ्याचदा आपल्याला करिअर आणि रिलेशनशिपमध्ये बॅलन्स साधता येत नाही. एकीकडे फ्युचर सिक्युअर करायची धाड असते, तर दुसरीकडे इमोशनल सपोर्टची गरज असते. काही वेळा करिअरसाठी सॅक्रिफायसेस करावे लागतात, तर

काही वेळा रिलेशनशिप टिकवण्यासाठी स्वतःच्या अँबिशन्स ऍडजस्ट करायला लागतात आणि या बॅलन्सिंग ऍक्टमध्ये अनेक जण इमोशनली ड्रेन्ड होतात. खरं सांगायचं तर प्रत्येक तरुण आतून थोडासा घाबरलेलाच असतो. जरी बाहेरून कॉन्फिडंट दिसत असला तरी त्याच्या मनात अनसर्टन्टी असते. मी योग्य निर्णय घेतोय का? जर मी फेल झालो तर? जर मी मागे पडलो तर? जर मला उशिरा सक्सेस मिळाला तर? हे प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असतात. मंडळी, आजच्या काळात कम्पॅरिझन हा सर्वात मोठा मानसिक ताण आहे. पूर्वी कम्पॅरिझन मर्यादित असायचं, पण आज सोशल मीडियामुळे हजारो लोकांची स्वतःची तुलना करतो आपण. कोणीतरी आपल्यात खूप सक्सेसफुल झालेलं दिसतं तर कोणीतरी सेटल्ड, तर कोणी रिलेशनशिपमध्ये हॅपी असलेलं दिसतं आणि मग आपल्याला वाटतं की आपण मागत. पण प्रत्येकाच्या आयुष्याची जर्नी वेगळी असते. काही लोकांना सक्सेस लवकर मिळतं तर काहींना उशिरा. काही लोक करिअरमध्ये चमकतात तर काही रिलेशनशिपमध्ये शांतता शोधतात. काही लोक वयाच्या 40 स्वतःचं खरं पर्पज शोधतात. आणि या सगळ्यासाठी लाईफ ही कॉम्पिटिशन नसून एक्सप्लोरेशन आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण सतत डेस्टिनेशन बद्दल विचार करतो पण स्वतःला समजून घेण्याचा प्रवास विसरतो. अनेक तरुणांना असं वाटतं की जर त्यांना अजूनही फ्युचरबद्दल क्लॅरिटी नाही आहे म्हणजे ते वीक आहेत. पण सत्य असं आहे की क्लॅरिटी वेळेनुसार येते. अनेक वेळा आपण चुकीचे डिसिजन्स घेतो, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, चुकीच्या फील्डमध्ये जातो, पण त्या अनुभवामधून स्वतःला समजून घेत असतो. फेलियरची भीती आज खूप मोठी झाली आहे, कारण आज सक्सेस पब्लिकली सेलिब्रेट होतं आणि फेलियर सायलेंटली सफर केलं जातं. पण प्रत्येक यशामागे अनेक अपयश असतात. प्रत्येक कॉन्फिडंट व्यक्ती आयुष्यात कन्फ्युजनचे फेजेस आले असतात. युथ म्हणजे फक्त अचीव्हमेंट्सची वेळ नाही, ती स्वतःला शोधण्याची वेळ, प्रयोग करण्याची वेळ, चुका करण्याची वेळ, स्वतःच्या लिमिट समजून घेण्याची वेळ. मित्रांनो, आपण अनेकदा स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. एखादी एक्झाम चांगली गेली नाही, रिलेशनशिप टिकलं नाही, करिअर पाथ बदलला की आपण स्वतःलाच फेलियर समजू लागतो. पण जीवनात डिरेक्शन बदलणं चुकीचं नाही. ग्रोथ म्हणजे अनेकदा नवीन वाट निवडणं.

मित्रांनो, आज मेंटल हेल्थ बद्दल बोलणं खूप आवश्यक आहे. एन्झायटी, बर्नआउट, सेल्फ डाऊट, लोनलीनेस या गोष्टी फक्त शब्द नाही आहेत, त्या अनेक तरुणांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. कधी कधी तरुणाईला फक्त एवढंच ऐकायचं असतं, तुला सगळं लगेच समजणं आवश्यक नाहीये, कारण खरंच आयुष्याचा मॅप कोणाकडेच पूर्ण नसतो. मोठी माणसंही अनेकदा कन्फ्यूज असतात. फरक एवढाच की अनुभवामुळे ते अनसर्टन्टी एक्सेप्ट करायला शिकतात. करिअर निवडताना अंधळ लोक सुरक्षित पर्याय निवडतात, कारण समाज त्यालाच सक्सेसफुल समजतो. पण काही लोकांची स्वप्न ही वेगळी असतात. कोणाला कला आवडते, कोणाला रायटिंग, कोणाला म्युझिक, तर कोणाला टीचिंग, तर कोणाला सोशल वर्क. प्रत्येक स्वप्नाचं महत्व असतं. रिलेशनशिप मध्येही क्लॅरिटी वेळेनुसार येते. काही लोक आपल्या आयुष्यात शिकवण्यासाठी येतात, तर काही टिकण्यासाठी. प्रत्येक रिलेशनशिप परमनंट असेलच असं नाही. काही नातेसंबंध आपल्याला स्वतःबद्दल शिकवतात. आज अनेक तरुण इमोशनली एक्झॉस्टेड आहेत, कारण ते सतत स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करत. पण स्ट्रॉंग असणं म्हणजे कधीच न तुटणं नाही, तर स्ट्रॉंग असणं म्हणजे तुटल्यानंतरही पुन्हा उभं राहणं. आपण फ्युचर बद्दल इतकी चिंता करतो की प्रेझेंट जगायचंच विसरतो. कॉलेजचे दिवस, मित्रांसोबतचे क्षण, छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी परत येत नाही. पण प्रेशर मध्ये जगताना आपण त्याचा आनंदही घेऊ शकत नाही. बॅलन्स हा शब्द खूप वापरला जातो, पण बॅलन्स मिळवणं सोपं नसतं. काही दिवस स्टडीज प्रायोरिटी असतात, तर काही दिवस इमोशनल हेल्थ. काही वेळा रेस्ट घ्यावी लागते, तर काही वेळा स्वतःला पुशही करायला लागतं. बॅलन्स म्हणजे परफेक्शन नाही, तर बॅलन्स म्हणजे अवेअरनेस, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आज यूथने बाउंड्रीज शिकणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला इम्प्रेस करण्याची गरज नाहीये. प्रत्येक ट्रेंड फॉलो करण्याचीही आवश्यकता नाहीये. प्रत्येक अचीव्हमेंट टाइमलाईन सारखी असण्याचीही गरज नाहीये. सेल्फ वर्थ म्हणजे फक्त मार्क्स, सॅलरी किंवा रिलेशनशिप स्टेटस नाहीये, आणि त्यावरून ते ठरतही नाही. आपण व्हॅल्युएबल आहोत, कारण आपण माणूस आहोत आणि आपलं अस्तित्व हे महत्वाचं आहे. अनेकदा आपल्याला वाटतं पण इतरांपेक्षा मागे होत, पण आयुष्यात लेट असं काहीच नसतं. काही लोकांना योग्य करिअर 30व्या वर्षी सापडतं, काहींना खरं प्रेम उशिरा मिळतं, काहींना स्वतःची ओळख खूप वर्षांनी सापडते. आणि या सगळ्यासाठी आजच्या जनरेशनला एक गोष्ट शिकणं खूप महत्वाचं आहे, ती म्हणजे अनसर्टेनिटी एक्सेप्ट करणं. आयुष्यात सगळ्या उत्तरांची गरज नसते, काही वेळा फक्त पुढचं पाऊल टाकणंही पुरेसं असतं. कधी कधी आपण इतकं फ्युचर प्लॅन करतो की आयुष्य स्पॉन्टेनियस राहत नाही. पण काही सुंदर गोष्टी या प्लॅनिंग शिवाय घडतात. काही लोक अचानक भेटतात, काही अपॉर्च्युनिटीज अनपेक्षितपणे मिळतात. कारण जीवन ही स्ट्रेट लाईन नसते, त्यात ट्विस्ट्स आहेत, पॉजेस आहेत, रॉंग टर्न्सही आहेत, आणि हे सगळं नॉर्मल आहे. काही वेळा तरुण स्वतःला इतकं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात की स्वतःवर प्रेम करायलाच विसरतात. पण सेल्फ कंपॅशन खूप आवश्यक आहे. करिअर हा आयुष्याचा एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य. रिलेशनशिप महत्वाचं आहे, पण त्यासाठी स्वतःला हरवणं योग्य नाही. अभ्यासही महत्वाचा आहे, पण मानसिक आरोग्य त्याहून महत्वाचं आहे. आणि आजच्या तरुणांना हे समजणं आणि आजच्या तरुणाईला हे समजणं आवश्यक आहे की आयुष्याची टाइमलाईन ही फिक्स्ड नसते. प्रत्येकाचं घड्याळ हे वेगळं चालत असतं. आपल्या आजूबाजूला अनेक कॉन्फिडेंट लोक दिसतील, पण कदाचित ते इंटरनली कन्फ्यूज असतात. आणि त्यामुळे कंपॅरिझन करण्यापेक्षा कनेक्शन निर्माण करा. स्पर्धेपेक्षा सहप्रवास महत्वाचा आहे. आपण अनेकदा डेस्टिनेशनवर इतकं फोकस करतो की जर्नी अप्रिशिएट करायला विसरतो. पण आयुष्य म्हणजे फक्त मोठ्या अचीव्हमेंट्स नाही, तर ते छोट्या क्षणांचं कलेक्शन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कधी कधी थांबून आपण स्वतःला विचारायला हवं, मी खरंच काय शोधतोय. कारण समाजाने दिलेलं सक्सेस आणि आपल्या मनाला हवं

वेगळं चालत असतं. आपल्या आजूबाजूला अनेक कॉन्फिडेंट लोक दिसतील, पण कदाचित ते इंटरनली कन्फ्युज्ड असतात. आणि त्यामुळे कंपॅरिझन करण्यापेक्षा कनेक्शन निर्माण करा. स्पर्धेपेक्षा सहप्रवास महत्वाचा आहे. आपण अनेकदा डेस्टिनेशनवर इतकं फोकस करतो की जर्नी अप्रिशिएट करायला विसरतो. पण आयुष्य म्हणजे फक्त मोठ्या अचीवमेंट्स नाहीत, तर ते छोट्या क्षणांचं कलेक्शन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कधी कधी थांबून आपण स्वतःला विचारायला हवं, मी खरंच काय शोधतोय. कारण समाजाने दिलेलं सक्सेस आणि आपल्या मनाला हवं असलेलं जीवन यात फरक असू शकतो. आजची ही तरुणाई खूप केपेबल आहे, पण केपेबल असण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळं लगेच समजलं पाहिजे. ग्रोईंग अप ही प्रोसेस आहे, त्यामुळे जेव्हा आपण कन्फ्युज्ड असतो तेव्हा स्वतःला दोष नाही द्यायचा. कारण कन्फ्युजन म्हणजे तुम्ही विचार करताय, तुम्ही शोध घेताय, आणि शोध घेणारी माणसं ही शेवटी स्वतःचा मार्ग शोधतात. कदाचित आज आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर असतील, पण ठीक आहे. कदाचित अजूनही करिअर सेटल नसेल, हरकत नाही. कदाचित रिलेशनशिपही परफेक्ट नाहीये आणि अजून स्वतःला समजूनही घ्यावं लागतंय, काही हरकत नाही. कारण आयुष्य म्हणजे सगळं फिगर्ड आउट असणं नाही, तर आयुष्य म्हणजे अनसर्टन्टी मध्येही पुढे चालत राहणं. त्यामुळे आपण सगळ्यांनी स्वतःला एक गोष्ट सांगायला हवी, मी अजूनही शिकतीये, मी अजून वाढतीये, मला सगळं आत्ताच समजणं आवश्यक नाहीये. कारण आयुष्य ही पशा नाहीये जिथे सगळ्या उतरांची तयारी आधीच असावी लागते. कारण आयुष्य हा असा प्रवास आहे जिथे प्रत्येक पावलावर आपण स्वतःला नव्याने ओळखत जातो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्यात, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी, कारण आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचा आदर करत होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: श्रोते, आताच आपण युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम ऐकलात युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात.
1: श्रोतेहो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲप वर सुद्धा.
0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वरून देखील आम्ही आपल्या सोबत आहोत. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून त्यांनी इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेप करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभागाकडून संयुक्त कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा. नवीन नागपूर आणि बाह्यवळण रस्त्यांसाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात विरोधी पक्षांचं नागपूरसह ठिकठिकाणी आंदोलन. भाजपनं चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप. आणि सॅशे या एकात्मिक इशारा प्रणालीद्वारे संपूर्ण देशात आपत्तीविषयक इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार. आता सविस्तर बातम्या. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभागाकडून संयुक्त कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. राज्यातील पेट्रोलच्या मागणीत सरासरीपैकी 23% वाढ झाली असून डिझेलच्या मागणीत 52% वाढ झाली आहे. वाढीव मागणीचाही पुरवठा केला जात असला तरी त्यामुळे टंचाई सदृश स्थिती निर्माण होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान कांद्याच्या प्रश्नासंदर्भात युतीचं सरकार संवेदनशील असून या प्रश्नावर दीर्घकालीन तोडगा काढण्याच्या दृष्टीनं उद्या नवी दिल्लीत केंद्र सरकारसोबत बैठक आयोजित करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्यासाठी सरकारनं बाजारात हस्तक्षेप सुरू केला असून कांद्याला 3 रुपये भाव वाढवून तो 15 रुपये केला. मात्र कांदा प्रश्नावर विरोधकांकडून विनाकारण राजकारण केलं जात असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेत येऊन आज 12 वर्ष पूर्ण होत आहे. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलंय. नवीन नागपूर आणि नवीन बाह्यवळण रस्त्यांसाठी खरेदीच्या जमिनीसाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मौजे गोधनी आणि मौजे लाडगाव रिठी तालुका हिंगणा इथं खासगी जमीन नवीन नागपूर आणि नवीन बाह्यवळण रस्ता प्रकल्पासाठी वाटाघाटीनं थेट खरेदी करावी लागणार आहे. या व्यवहारातील नोंदणी शुल्क देखील माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली असून त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं नियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणेस मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात नागपुरात सायकल रॅली काढून आंदोलन केलं. माजी मंत्री अनिल देशमुख आणि शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनिल देशमुख यांनी इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून भाजीपाला धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याचा आरोप केला. तसंच शेती हंगामात डिझेल टंचाई निर्माण झाल्यानं कृषी कामांवर परिणाम होत असल्याचं सांगत राज्य सरकारनं इंधनावरील कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली. कांद्याला सध्या प्रति क्विंटल 200 ते 300 रुपये एवढा कमी भाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आजच्या विदारक परिस्थितीला केंद्र आणि राज्य सरकारच जबाबदार आहे असा आरोप करत शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमी भाव मिळाल्याशिवाय काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. कांद्याला 3000 रुपये हमी भाव मिळावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली इथं महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. यावेळी रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं. यवतमाळ इथं काँग्रेसतर्फे इंधन तुटवडा, डीएपी युरिया खतांची टंचाई, पीक विमा आणि खंडित वीज पुरवठ्याच्या प्रश्नांवर ट्रॅक्टर डबकी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केलं. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खत टंचाई, बोगस बियाणं, कीटकनाशकं आणि वाढत्या इंधन दरांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मोर्चात माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. दरम्यान यवतमाळमध्ये खरीप हंगामात कृषी यंत्राद्वारे शेत मशागतीची लगबग सुरू असून

0: करण्यासाठी शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता लक्षात घेता जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या इंधन किसह 40 लिटर चॅनमध्ये डिझेल वितरित करण्याचे आदेश जारी केले आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं पत्रकार परिषद भाजपवर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवल्याचा आरोप केलाय. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल असल्याचा दावा करत संबंधितांवर अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: आमचे जवळपास 23 नगरसेवक नॉट रिचेबल आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात. आणि मी 100% सांगतो त्यांना 5 लाख रुपये देऊन त्यांना उचललेलं आहे आणि हे पैशांनी हे सगळी लोक आमची विकली गेली आहे. आता आम्ही व्हीप जारी करणार आहोत, त्यांच्या घराला व्हीप चिपकवणार आहोत ज्यावेळेस निवडणूक होईल आणि त्यांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही सुरू करू. कारण पक्षाचा व्हीप झुंगारून जर काय पाऊल उचलत असतील तर ते पात्र ठरू शकतात.
0: भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होत असली तरी सर्व जागांबाबत एकत्रित निर्णय व्हावा अशी भूमिका मांडली. यावेळी वडेट्टीवार यांनी कांदा उत्पादक शेतकरी, कर्जमाफी आणि वाढती महागाई या मुद्द्यांवरूनही राज्य सरकारवर टीका केली. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आहे. दूरसंचार विभाग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि सी डॉट यांच्या सहकार्यानं देशभरात मोबाईल आधारित आपत्ती इशारा प्रणाली अधिक सक्षम करण्याचं काम सुरू आहे. सॅशे या एकात्मिक इशारा प्रणालीद्वारे सध्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये SMS आणि सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीविषयक इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. देशभर या प्रणालीच्या कार्यक्षमतेची चाचणी सुरू असून नागरिकांना हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमधले चाचणी संदेश प्राप्त होऊ शकतात. हे संदेश केवळ प्रणाली पडताळणीची असून नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावं असं आवाहन दूरसंचार विभागानं केलंय. येत्या काही तासांसाठी भंडारा, नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. नागरिकांनी खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान विदर्भ उष्णतेची लाट कायम असून दुपारी 2:30 चंद्रपूर आणि गडचिरोली इथं सर्वाधिक 46.2 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा आणि ब्रह्मपुरी 46 अंश तर नागपुरात 43.6 सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. अकोला आणि अमरावती इथं 43.2, गोंदिया इथं 43.4 तर बुलढाण्यात 39.6 सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा इथं कडक उन्हामुळे सुमारे 500 वटवाघळांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. 22 मे रोजी तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यानं उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केलाय. विषाणूजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी मृवटवाघळांना खड्डा करून पुरण्यात आलाय. चंद्रपूर मनपा आरोग्य विभागानं अवैध गर्भलिंग निदान केंद्राविरोधात नागरिकांना माहिती देण्याचं आवाहन केलं असून माहिती देणाऱ्या व्यक्ती आणि डीक ऑपरेशनमध्ये सहभागी गर्भवती महिलेला प्रत्येकी 1 लाख रुपयांचं शासकीय बक्षीस जाहीर करण्यात आलंय. याशिवाय चंद्रपूर मनपातर्फे 25,000 रुपयांचं अतिरिक्त बक्षीस दिलं जाणार आहे. नागरिकांनी अवैध केंद्राची माहिती टोल फ्री क्रमांक 104 किंवा 1800-233-4475, मनपा हेल्पलाईन 1800-25-74010, व्हॉट्सअप क्रमांक 8530-000-6063 किंवा आमची मुलगी या संकेतस्थळावर द्यावी असं आवाहन करण्यात आलंय. IPL क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्या 7:30 सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभागाकडून संयुक्त कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा. नवीन नागपूर आणि बाह्य वळण रस्त्यांसाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात विरोधी पक्ष नागपूरसह ठिकठिकाणी आंदोलन. भाजपनं चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप. आणि सॅशे या एकात्मिक इशारा प्रणालीद्वारे संपूर्ण देशात आपत्तीविषयक इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्यघर.
3: यानंतरची उद्घोषणा लेचच ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनी मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन.

0: देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड देशांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉक्टर जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर यावेळी म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत न करता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शिमित्सु मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 19,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कोल गॅसिफिकेशन अँड डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ज सोलर मॉड्यूल इग्नॉट वेफर स्पॅन इलेक्ट्रिक स्टील पेट टायर कॉर्ड तसंच सिंथेटिक ग्रॅफाइट एनॉड मटेरियल या प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातल्या विविध भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून वाढवून 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असंही ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला हो काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: नाशिकमधला कांदा 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहेत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांच्यासह अन्य नेते कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई

0: या 10 एप्रिल आणि 6 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येत आहे तुमच्याच महसूल मंडळात.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IPL क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणार आहे. धर्मशाळा इथं थोड्याच वेळात 7:30 सामना सुरू होईल. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. वाढती महागाई इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. महागाई आणि इंधन दरवाढीमुळं जनतेचं कंबरड मोडलं असूनही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यावेळी केली. या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रणाचा तपास करणार सीबीआयचं पथक 12व्या दिवशीही लातूरात पळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केलं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोर जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्र पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं आज ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.6 इतकं होतं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन द्यायचा राज्य सरकारचा निर्णय. IPL क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्या रंगणार आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटा रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर.

0: दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांची. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकता तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळ लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
1: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अमिता वाही सह न्यूज़ AIR या मोबाईल ऍप वर.
2: चला उलगडू आजही विस्मय गाना.
3: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्रची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात.
4: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा परिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन आर्ले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर सुद्धा.
5: काय दानबारा?
6: हा काय बाई?
5: तुमची मुलं 2 दिवस झाले शाळेकडे फिरकलीच नाहीत, काय झालं तरी काय?
6: हा वा बाई, मुलांना दिलं तिकडे खाण्याच्या कामावर पाठवू
5: गेला. अहो काय केलं तुम्ही? तेवढ्या कोवळ्या जीवांना तुम्ही कामाला लावलं, त्यांच्या आयुष्याची अशी माती करण्याचा तुम्हाला काय हो अधिकार?
6: अहो बाई, शाळेत जाऊन काय पोरांची पोट भरणार आहेत वय? कामाला गेली तर किमान त्यासनी 2 वेळेला खायला तरी मिळ ना.
5: अहो ग्यानबा, शाळेने आज मुलांना शाळेत मोफत शिक्षण आणि आहाराची व्यवस्था केली आहे.
6: असं होय.
7: पालकांनो ध्यानात घ्या, तुमच्या आयुष्यात जरी अमावस्येचा अंधार दाटला तरी तुमच्या मुलांच्या आयुष्यात तरी सुखाची पौर्णिमा उगवू द्या. कारखानदारांनो लक्षात ठेवा, 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवणं हा आहे कायद्यानं गुन्हा. नका कधी चूक पुन्हा पुन्हा.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख परिनिसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांतापरांची चव खाद्योष्णीची,
1: दोस्ती निसर्गाची देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल सुलभ दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉक्टर अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐका आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारताचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड आंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ सिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तवेश या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या युगात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे. फळभाजी खरेदी करण्यापासून ते बँकेच्या मोठ्या व्यवहारापर्यंत आपण एका क्लिकवर कामं पूर्ण करतो. पण हीच डिजिटल सोय कधी कधी आपल्यासाठी किती मोठी डोकेदुखी ठरू शकते याचा विचार कधी आपण केला आहे? आजच्या डिजिटल युगात आपलं जीवन नक्कीच सोपं झालं आहे, मात्र त्यामुळे आर्थिक फसवणूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारतर्फे वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं, सावध राहण्याचे संदेशही दिले जातात. या पार्श्वभूमीवर डिजिटल सावधगिरी आणि आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षा या विषयावर आंतरराष्ट्रीय सायबर कायदेतज्ञ डॉक्टर प्रशांत माळी यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: सर, आजच्या काळात डिजिटल अटक म्हणा किंवा केवायसी अपडेट, पार्ट टाइम जॉब, गुंतवणूक आणि ओटीपी फसवणूक इतक्या वेगानं का वाढत आहे? आणि जर समजा फसवणूक झालीच तर सामान्य नागरिकांनी पहिली सावधगिरी कोणती बाळगावी?
2: आज सायबर गुन्ह्याकडे तंत्रज्ञान, डेटा आणि मानसशास्त्र तिन्ही शस्त्र आहेत. यामुळे ते हजारो लोकांना एक क्लिक मध्ये फोन मेसेज किंवा बनावट वेबसाइट पाठवू शकतात. तुमचे खाते बंद होईल, तुमच्यावर केस झाली आहे, तुम्हाला मोठा नफा मिळेल, अशा भीती आणि लोभाचा वापर केला जातो. पहिली सावधगिरी मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे घाईत निर्णय घेऊ नका. म्हणजे कोणताही ओटीपी पिन, यूपीआय पिन किंवा स्क्रीन शेअरिंग ऍक्सेस बिलकुल देऊ नका. त्याला एक गोल्डन शब्द आहे इंग्लिशमध्ये, आपण म्हणतो थिंक बिफोर यू क्लिक. डिजिटल युगातील हेच नवे सुरक्षा मंत्र झालेले आहे. थोडासा विचार करा, वेळ द्या. काही केल्याने खूप सारं नुकसान लोकांचं सध्या होतो आहे असं मी बघितलेलं आहे.
1: सर, अनेकदा असं होतं की शिक्षित असूनही आर्थिक सायबर फसवणुकीचे बळी अनेक जण ठरत आहेत आणि सायबर गुन्हेगार लोकांच्या मानसशास्त्राचा नेमका असा कसा गैरवापर करतात, म्हणजे त्यांना कसं कळतं की समोरची व्यक्ती जी आहे तिला आपण फसवू शकतो?
2: अतिशय चांगला प्रश्न आहे हा. सायबर गुन्हेगार संगणकापेक्षा मानवी मेंदू अधिक हॅक करतात. मग ते कसं करतात? तर ते भीती, लालच, विश्वास आणि घाई याचा वापर करतात. बरं, ते तुम्हालाच बरोबर तुमची

0: भीती लालच विश्वासघाई कशात असेल तुम्हाला हे कळण्यासाठी ते एआयचा सुद्धा वापर करतात. म्हणजे एआय टूल वरून तुमचं प्रोफाइलिंग केलं जातं, म्हणजे सगळ्या सोशल मीडिया तुमचा जो काही प्रेझन्स असतो सगळ्याकडे त्याच्यावर ना तुमचं एक प्रोफाईल म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी बनवली जाते. काय आवडतं काय नाही आवडत, कशाला रिएक्ट कराल कशाला नाही करणार. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला देऊ इच्छितो की भीती कशी दिली जाते, लगेच म्हणते तुमच्या मुलाला अटक झाली आहे भीतीली, म्हणजे लालच द्यायचं असेल तर काय म्हणतील 10,000 गुंतवा 1,00,000 मिळवा. जर विश्वास संपादन करायचा असेल तर म्हणतील मी बँकेतून बोलतोय किंवा मी इन्शुरन्स कंपनीतून बोलतोय किंवा मी इन्कम टॅक्स मधून बोलतोय असे विश्वास संपादन करतात ते. मग घाई पण निर्माण करतात, म्हणजे आत्ताच करा नाहीतर खाते बंद होईल किंवा आत्ताच करा तर ही जी स्कीम आहे ती बंद होईल. हे जी घाई तुमच्याकडे निर्माण करतात आणि तो घाईला सिनियर सिटीजन्स ते बळी पडतात. मग आता काय झालं की शिक्षण असून भावना सक्रिय झाल्या की वेग मागे येतो आणि त्यामुळे डिजिटल साक्षरतेसोबत भावनिक सावधगिरी देखील आवश्यक आहे.
1: सोशल मीडियाचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
0: बघा, सोशल मीडिया वापरताना पहिलं तर तुम्ही जे काय त्याच्यावर आपले पर्सनल गोष्टी टाकू नका, फोटो टाकू नका, तुमचे लोकेशन्स टाकू नका, जिओ लोकेशन्स टाकू नका. मित्रमैत्रिणी जर क्लोज असतील, लग्न होणार असेल कोणाबरोबर, तर असे काही फोटो तुम्ही जर तुमचं अकाउंट पब्लिक असेल तर बिलकुल शेअर करू नका. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा हाताचा फोटो म्हणजे त्याकडनी तुमचा फिंगरप्रिंट पण क्लोन केलं जाऊ शकतो, त्यामुळे हाताचा फोटो टाकू नका त्याच्यावरती. असे सगळे डिटेल्स किंवा तुमचे काही वीक पॉइंट असेल, तुम्ही सिंगल मदर असाल तर लहान मुलाचा फोटो टाकू नका. प्रत्येक जर तुम्हाला वाटतं ना की हे माझ्या जीवनातला वीक पॉइंट आहे तर तसले फोटो टाकणं कधी पण अवॉइड करावा सोशल मीडियावरती. कारण सोशल मीडियावरती काही सोशल पोलिसिंग कंटिन्युअसली चालत नाही. सोशल मीडिया ज्या कंपन्या आहेत त्यांना धंदा करायचा, ते कॅपिटलिस्टिक माइंडसेट मध्ये त्यांना एक दुसऱ्याशी जोडण्यात इंटरेस्ट आहे. तुमची सुरक्षा बघण्यामध्ये हा त्यांचा सेकंड किंवा थर्ड प्रेफरन्स आहे. त्यामुळे आपण जर सावधानता बाळगली नाही तर मग कुठल्या ना कुठल्या तरी सायबर हादसा आपल्या बरोबर होऊ शकतो.
1: जसं तुम्ही म्हणालात की वैयक्तिक गोष्टी टाळू नका, पण आपण जेव्हा सोशल मीडिया ओपन करतो तर पाहतो की सगळं वैयक्तिकच असतं. म्हणजे आम्ही कुठे फिरायला गेलोय, आम्ही काय खाल्लंय, आम्ही कोणाच्या लग्नाला चाललोय, आमच्या घरी काय आहे किंवा ऑफिसला कसं चाललंय. तर मग याला कुठेतरी काही बंधनं येऊ शकतात का की आली पाहिजे साठी काही कायदा आहे का?
0: कायदा म्हणून नाही आहे हे सगळं. तुम्हाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल मीडियावर कसं वागायचं हे आपल्याकडे शाळेत कॉलेजमध्ये शिकवलंच जात नाही. हा सर्वात मोठा इश्यू आहे की जेव्हा तुम्ही सोशल असता तिथे वागणं कसं. पहिला आपल्याला सिव्हिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता, त्या सिव्हिक्स मध्ये आपल्याला सिव्हिलियननी कसं राहावं काय करावं हे सगळं सांगितलं जायचं. तर माझं असं म्हणणं आहे की शाळेत आणि कॉलेजांपासून ही सोशल मीडियावर काय करावं आणि काय नाही करावं आणि लोकांना कसं जपावं हे गरजेचं आहे. कायदा कधी लागू, कायदा रिएक्टिव्ह आहे ना, प्रोएक्टिव्ह आपण जर शिकवलं तर गरजेचं आहे. आणि महत्वाचं गोष्ट याच्यामध्ये की काही गोष्टी कायद्यापर्यंत जात सुद्धा नाही. आता काही जणांना काही स्त्रियांवरती एकदम हलक्या दर्जाचे कमेंट केले जातात आणि कधी कधी तिच्या फोटोवरती जाऊन काही मुलं कमेंट करतात त्याच्यावरती आणि त्या कधी कधी आपल्या म्हणजे मातृभाषेत असतात किंवा त्यांच्या मातृभाषेत असतात जे म्हणजे इंग्लिशमध्ये नसतात. त्याच्यामुळे काय होतं की जे हे सोशल मीडियाचा जो एआय असतो त्याला खूप वेळा कळत पण नाही, त्यामुळे तो त्याला डिलीट करत नाही. किंवा तुम्ही जर त्याला सांगितलं की ही कमेंट काढून टाका तर ते खूप वेळा त्यांचा एआय रिप्लाय देतो की माझ्या पॉलिसीच्या बरोबर हे पॉलिसी विरोधात नाही म्हणून. कारण त्यांना काही शब्द असतात मराठी भाषेत किंवा कुठल्याही भाषेत ते त्यांना खराब शब्द आहेत म्हणून कळत नाही. म्हणून आपण जितकं स्वतःहून आपले पायदंडे घालू स्वतःला सोशल
1: खरखर. सर तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की आपल्याला जसं शिकवलं जायचं की समाजात वावरताना घराबाहेर वावरताना कसं वागलं पाहिजे, काही केलं पाहिजे काही नाही, आणि सोशल मीडियावरती वावरताना कसं तुम्ही वागलं पाहिजे आपल्याला शिकवलं जातच नाही, त्यामुळे हे आपण स्वतःच शिकलेलं बरं. तर हा तर सोशल मीडियाचा झाला प्रश्न, पण आता आपण जेव्हा डिजिटल फ्रॉड करी येतो तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समजा बँक खात्यात अचानक पैसे गेले चुकीची लिंक ओपन केल्यामुळे म्हणा किंवा फ्रॉड कॉल्स उचलल्यामुळे, तर पहिल्या ताज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो, तर त्याने नेमकी कोणती कोणती पावलं उचलायला हवीत?
0: बघा, सायबर फसवणूक किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झालेले क्राईम याच्यामध्ये जे एव्हिडन्स असतो ना तो खूप वोलाटाईल असतो आणि त्याचे जे पहिला तास जो असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. खूप वेळा बघण्यात आलेलं आहे की स्त्रिया किंवा सिनियर सिटीजन किंवा यंग मुलं लहान मुलं जी असतात

0: सत्य ते काही काळासाठी त्यांचा होश असतो तो हरपलेला असतो. ते कधी कधी 24 तास 4-5 दिवस कोणाला काही सांगतच नाही काय झालं ते. अवेअरनेस म्हणून करणं गरजेचं आहे जे आपण आता सांगतोय. सर्वात महत्वाचा मुद्दा काय असतो की जे पहिल्या 1 तासामध्ये 1930 ही जी हेल्पलाईन आहे त्याला फोन करणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे आपलं भारत सरकारचं मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं, त्याचं नाव cybercrime.gov.in आहे. मी रिपीट करतो cybercrime.gov.in. तुम्ही सायबर क्राईम रिपोर्टिंग जरी गुगलवर टाईप केलं तरी ती वेबसाईट पहिली येते. तिथे जाऊन आपली कंप्लेंट दाखल करणार, तिकडे तुम्हाला ते मोबाईल नंबर ओटीपी वगैरे विचारून तुम्हाला ऑथेंटिकेट करतील. नंतर संबंधित बँक जी असेल त्याला माहिती द्या, म्हणजे त्यांच्याकडे एक डिस्प्युट रेझोल्युशन फॉर्म असतो, तो डिस्प्युट फॉर्म जो असतो ना तो डिस्प्युट फॉर्म जाऊन बँकेत जाऊन भरून टाकायचा. चौथी महत्वाची गोष्ट जे ट्रान्झॅक्शन स्क्रीनशॉट असतात ते काढून ठेवून पुरावे जतन करण्यात यावे. पाचवी असते की मला जर तुमची खूपच मोठा आहे आणि काही तुम्हाला वाटतंय वरती काही झालेलंच नाही आहे तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देणं. सायबर पोलीस स्टेशन जायला पाहिजे असं काही नाही, आता हल्ली सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचं ऑफिसर बसलेला असतो, तर तुम्ही तिकडेही जाऊन हे कंप्लेंट केली तर महत्वाचं आहे. कारण वेळेत रिपोर्ट केल्याने काय होतं की हे पैसे फ्रीज होतात समोर ज्या अकाउंटला गेलेले असतात ते, आणि जर ते फ्री झाले तर मग ते कोर्टामार्फत आपल्याला परत आपल्या अकाउंटमध्ये घेता येतात.
1: म्हणजे असं काही झालं समजा आपल्या अकाउंट मधून पैसे अचानक गेले सायबर फ्रॉडचे आपण शिकार झालो तर सगळ्यात आधी घाबरून जाऊ नये आणि 1930 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करा. आणि समजा आता मोबाईल वरती आपल्याला लिंक येतात किंवा एपीके फाइल्स येतात, क्यूआर कोड असतो किंवा स्क्रीन शेअरिंग ऍप्स असतात, तर ह्यामुळे काही धोके आहेत का आणि हे धोके नागरिकांनी कसे टाळावे?
0: बघा मोबाईल फोन आहे ना आजकाल तुमची खिशातली बँक आहे. एक चुकीचा क्लिक म्हणजे घराचे दार चोराला उघडण्यासारखे आहे. एपीके फाइल्स मध्ये नेहमी खूप वेळा मॅलवेअर असू शकतं. एपीके फाइल्स म्हणजे ऍप्लिकेशन फाइल्स आहेत, ते अँड्रॉइडची पॅकेज फाइल्स असतात. हा एपीके फाइल्सचा खतरा फक्त अँड्रॉइड वापरणारा असतो, आयफोन वाल्यांना नसतो. मग क्यूआर कोड स्कॅन करून पैसे जातात खूप वेळा, ते एक प्रॉब्लेम असतो की भाई क्यूआर कोड स्कॅन केल्याने काय होतं की ते जो क्यूआर कोड असतो पैसे देण्यासाठी आलेला असतो, म्हणजे त्या समोरच्याला देण्यासाठी आलेला असतो किंवा त्याने घेण्यासाठी पाठवलेला असतो. आपल्याला पैसे देण्यासाठी नाही पण तो सांगताना असं सांगून देतो की तुम्हाला देण्यासाठी हा क्यूआर कोड आहे. स्क्रीन शेअरिंग ऍपमुळे काय होतं की गुन्हेगार तर तुमचा पूर्ण मोबाईलचा किंवा तुमच्या लॅपटॉपचा आयपॅडचा संगणकाचा पूर्ण ताबाच घेऊन टाकतो. त्याच्यामुळे तुमच्या संगणकात जे काय आहे ते त्याला तिकडे रिमोटली बसून कुठेही बसलाय तो, साता समुद्र पार बसलाय तरी त्याला ते दिसत असतं. त्यामुळे स्क्रीन शेअरिंग ऍप शक्यतो देऊ नका. बनावट लिंक द्वारे बँकिंगची माहिती पण चोरी होते, म्हणजे हे ज्या लिंक्स आहेत ना फिशच्या लिंक्स, याने बँकिंग म्हणजे मोबाईल मध्ये खूप लोकांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये बँक नंबर पासवर्ड पिन वगैरे सेव्ह केलेले असतात तर ते चोरी लावू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की अननोन लिंक म्हणजे अननोन रिस्क. म्हणून फक्त अधिकृत ऍप स्टोअर मधून ऍप डाउनलोड करा आणि कोणालाही स्क्रीन ऍक्सेस देऊ नका.
1: सध्या सोशल मीडियावरती एआय चा वापर करून डीप फेक आवाज काढणं किंवा बनावट प्रोफाइल तयार करणं, तर एआय चा वापर करून पण फसवणूक वाढल्याचं चित्र दिसत आहे का सर?
0: बघा आता सगळंच एआय इनेबल्ड सायबर क्राईम झालेलं आहे. आता काय झालंय, एआय त्यांना प्रोफाइलिंग करू देतात तुम्हाला किंवा तुला कुठली चॉईस आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरणार आहात की तुम्हाला रिफंड मिळणार आहे की तुम्हाला ईडीची काही नोटीस आली आहे का वगैरे काही, असं जे डिटेल्स त्यांना माहित असतात जे तुम्हाला अपेक्षित असतं अशाच मजकुराचा तुम्हाला ईमेल येईल आणि मग तुम्ही त्याला क्लिक करून तुम्हाला वाटतं तो खरा आहे. आणि एआय मुळे आता चेहरा आणि आवाज दोन्ही बनावट तयार होऊ शकतात, त्यामुळे म्हणजे ते दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसत. जुनी वाक्प्रचार होता तो एआय ला लागू होतोय आता. मग तुम्ही ओळखणार कसं जर हा एआयनी बनवलेला चेहरा आहे? त्यांनी समजा अचानक पैसे मागितले तुमच्याकडे की बाबा मला एवढे पैसे दे मी अडकलोय, मला एवढे पैसे द्या मी हे बरं करतो, मी तुम्हाला आता एवढे पैसे द्या मग तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम आहे तो ऍड करून टाकतो, असे काही त्यांनी पैसे सुरुवातीला कुठल्याही याच्यात मागितले. समजायचं हा फ्रॉड असू शकतो. व्यक्ती व्हिडिओ कॉल टाळते का तुमच्या बरोबर? जर बोलणारी व्यक्ती असेल तर त्याला सांगायचं व्हिडिओ कॉल कर मला, मग ती व्हिडिओ कॉल जर टाळत असेल तर समजायचं आपण. किंवा प्रोफाईल नवीन किंवा संशयास्पद आहे का ती? खूप वेळा तुम्हाला फेसबुकवर रिक्वेस्ट येते किंवा इन्स्टावर रिक्वेस्ट येते आणि नंतर बघितलं तर काय असतं, ते एखाद्या स्त्रीचा मुलगा एखाद्या फॉरेनर स्त्रीचा फोटो असतो आणि तिचे मित्र जे दिसतात ते इंडियन दिसतात. हे एक तुम्हाला नकार घंटा तुमच्या डोक्यात वाजली पाहिजे की हे सगळे इंडियन लोकच का हिच्याबरोबर. एखादी

0: कुठची तरी फॉरेनर कंट्रीची कोणतरी तुम्हाला रिक्वेस्ट ठेवते तर ती तुम्हाला का पाठवेल, हे प्रश्न जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही सिक्युअर राहू शकत नाही. जर नातेवाईक किंवा मित्र पैसे माझे असतील तर दुसऱ्या माध्यमातून व्हेरीफाय करा ना तुम्ही. तुम्हाला जर हा म्हणजे फोन करा, दुसरीकडनं फोन करा, घरात दुसरी मंडळी असतील त्यांच्या फोनवर त्यांना फोन करून विचारा. म्हणजे काय थोडक्यात की एआय युगामध्ये ट्रस्ट बट व्हेरीफाय, म्हणजे विश्वास ठेवा पण व्हेरीफाय करा, ही नवीन डिजिटल संस्कृती असली पाहिजे आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये.
1: म्हणजे एकूणच आपली डिजिटल फसवून होऊ नये, आपल्या सोशल या अकाउंटचा गैरवापर होऊ नये यासाठी सर्वांनी दिसतं तसं नसतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. सर तुम्ही खूप महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे त्याबद्दल खूप धन्यवाद.
2: श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकलात. संध्याकाळचे 7:31
3: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे.
4: सायंकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसाद करीत आहोत कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्यानं ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसानी.

0: आजच्या या सन्मानी कार्यक्रमात मी आहे सतीश, माझ्यासोबत आहे सविता. आम्ही दोघेही आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. भारतीय सौर 5 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 26 मे 2026.
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी के तहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, सुना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग. पहली वाली बात कहा,
2: परंतु सभी डाले
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच है?
1: अरे बेटे, एक्सपीरियंस से बता रहा है, धूप में बाल फेर नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज से खेती शुरू करूंगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: सकाळी सकाळी एकदम तो एकदम मस्त फ्रेश आणि एकदम उत्साही दिसून राहिली होती.
4: काऊन नाही दिसणार तर, मी आता जो दूध पितो ना म्हणून माझा चेहरा असा चमकतोय पाय.
0: तुझ्याकडं गाई आहे, म्हशी आहे, तर तू त्याच्या गोष्टी करशीलच. आता माझ्याकडं नाही आहे तर मग का आम्ही करू?
4: तर मग एकानी मस नाही तर काय?
0: मग एक काम कर ना, मला एखादी मस देऊन दे ना.
4: मस देऊन दे ना. त्या अंदी मस पाहिजे तुले.
0: हा
4: तर मग मया म्हशीले अंदी गुड मॉर्निंग म्हणावं लागन.
0: इंग्रजी समजते का होती म्हशीले?
4: आता काऊन नाही समजत. समजते तिले, समज समजते. कसंय माहिती का, मी जेव्हा इंग्रजी बोलली का ते जास्तच दूध देते.
0: म्हणजे बताई, म्हणजे नाही समजलं मले.
4: म्हणजे कसं, काल मी म्हटलं मया म्हशी हाऊ आर यू, तर लगेच 2-3 लिटर दूध जास्तच दिलं.
0: मग तर मी येईन उद्या आणि म्हणेन थँक यू.
4: अरे जपून, जास्त इंग्रजी बोललास तर मी शहरात नोकरी नाही जाईन कमाई वाली.
0: पण खरं सांगू ताई, दूध व्यवसायामध्ये फायदा आहे का?
4: काऊन नाही तर भरपूर फायदा आहे. रोज पैसे भेटत, शेणखत येगड आणि गावात मान भी येगडा.

0: तर मी बी वाली एक मस घेऊनच जातो पाय.
1: हा माई वाली एक मस घेऊन जातो, मस घेऊन जा. पण आधी सकाळी 5 उठायची सवय का?
0: अरे बापा बापा बापा, म्हणजे हे तर दुधापेक्षा झोपच महाग पडलं.
1: झोप कहाची महाग पडत? आता आपल्याला कुठं जायचं राहिलं सकाळी उठून? आपण लावतो
0: का? लावतो अलाराम लावतो, अजून का लावतो?
1: तर तुला अलारामाची गरजच नाही ना.
0: ते कशी का बा?
1: अरे ते मस नाही, आता माई तू मस घेऊन जाशील ना घरी, तर तेच हंबरडं मारून तुला उठवण ना सकाळी सकाळी.
0: अरे हो
1: मग.
0: अरे हो हो, हे तर विसरूनच गेलो.
1: मंडळी नमस्कार. आज आपण भेटणार आहोत अशा शेतकऱ्याला ज्यांच्या घरात गजर घड्याळाला नाही तर गायीच्या हंबरण्याला होतो.
0: ज्यांच्या दिवसाची सुरुवात चहान नाही तर दुधाच्या कॅनने होते.
1: चला तर मग जाणून घेऊया.
0: शेतीसोबत दुग्ध व्यवसाय करणारा युवा शेतकरी संदीप निखाडे यांची सविता ढुमणे यांनी घेतलेली ही मुलाखत.
1: नमस्कार मंडळी, आजच्या किसानवाणी कार्यक्रमात आपण भेटणार आहोत शेतीसोबतच पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी संदीपजी देवराव निखाडे यांना. संदीपजी नमस्कार, आमच्या किसानवाणी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: संदीपजी पण कुठे राहता?
2: आम्ही कचरा.
1: अच्छा. आणि ही जी शेती आहे तुमच्याकडे, जी शेती करत आहे मी, तर किती एकर शेती आहे तुमच्याकडे?
2: 16 आहे पूर्ण.
1: वडिलोपार्जित आहे की तुम्ही घेतलेली? आणि अशी
2: आजोबाची
1: आहे. मग तेव्हापासून ती 16 होती की आता तुम्ही वाढवली आहे त्याच्यात काही?
2: नाही, 16 होती.
1: आणि शेतीसोबत तुम्ही एक पूरक व्यवसाय करत आहे, दुग्ध व्यवसाय. हा कधीपासून सुरू आहे तुमचा?
2: हा खूप दिवस झाले.
1: मग किती जनावर आहे तुमच्याकडे?
2: आमच्याकडे 12-13 जनावर आहे.
1: आणि शेतीमध्ये कोणतं कोणतं उत्पादन तुम्ही घेता?
2: शेतीमध्ये कापूस, तूर, चना, धान.
1: शेती करताना तुम्ही जे खत वापरता, तर कोणतं खत वापरता? सेंद्रिय खत?
2: शेणखत
1: वापरता. मग ते शेणखत तुम्ही स्वतः तयार करता का?
2: हो, स्वतः गोळा करतो शेणखत.
1: अच्छा. आणि ते शेणखत तुम्ही शेतात तयार करता?
2: हो, शेतात.
1: तर तुमचं जे दुग्ध व्यवसाय आहे त्याच्यात किती लिटरचं तुमचं दूध राहते?
2: आमचं दूध दररोज 15 दूध राहते. 5 दूध आम्ही संध्या वाटतो. 10 दुधाचं दही बनवतो.
1: तुम्ही ते डेअरीमध्ये देता की असं घरोघरी जाऊन तुम्ही ते दूध?
2: नाही, घरोघरी देतो.
1: अच्छा, घरोघरी जाऊन विकता. आणि दही?
2: दही पण घरोघरी.
1: आणि मग दुधापासून म्हणजे कोणकोणते पदार्थ तयार करून विकतात?
2: दुधा काटून दही बनते, लोणी बनते, तूप, ताक.
1: आणि हे जे दूध तुम्ही विकता तर किती रुपये लिटर प्रमाणे तुमचं विक्री असते त्याची?
2: आमची विक्री आहे 100 लिटर.
1: मग आता तुमचं जे उत्पन्न झालं, तर किती उत्पन्न मिळालं तुम्हाला? किती निघालं तुमचं उत्पन्न?
2: आमचं उत्पन्न निघालं 80-90 क्विंटल कापूस झालेला आहे.
1: अच्छा.
2: धान झाले, तांदूळ निघाले 6-7 क्विंटल, ज्वारी 3 क्विंटल आणि तूर निघाली 3 क्विंटल, चना झाला 5 क्विंटल.
1: अच्छा. तर मग याची विक्री जी करा ती कुठे जाऊन करता तुम्ही?
2: वरोरा, वणी इथं होते विक्री.
1: मग तुमचा जो माल निघतो त्या तुम्हाला योग्य भाव मिळतो का प्रत्येक वेळी?
2: प्रत्येक वेळी नाही मिळत योग्य भाव.
1: आणि उत्पन्न निघाल्यानंतर लगेच विकता की काही दिवस ठेवून नंतर त्याची विक्री करता?
2: काही दिवस घरी पण ठेवतो.
1: अच्छा.
2: निघाल्यानंतर
1: हा जो दुग्ध व्यवसाय तुम्ही करता, तर मग आता जसं उन्हाळा सुरू आहे तर या दिवसात जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी लागते, तर त्यासाठी तुम्ही काय करता?
2: आम्ही त्याला गोठ्यामध्ये बांधून चाराकणे, पाणी पाजणे, खूप गरम झालं तर पाणी टाकणे त्याच्या अंगावर, धुणे.
1: आणि त्यांचं जे लसीकरण आहे तर ते वेळोवेळी करता का?
2: हो, वेळोवेळी.
1: आणि मग कसं तुम्ही घेऊन जाता की पशु वैद्यकीय अधिकारी तिथे येऊन ते
2: डॉक्टर साहेब येतात?
1: अच्छा, ते येतात आणि लसीकरण करतात. परतच्या काही जी जनावरे आहेत ते कोणत्या जातीची आहे?
2: मुर्रा आणि जर्सी.
1: मग तुम्ही जेव्हा घेता जनावर विकत तर तेव्हा असं काही ठरलेलं असते या जातीचं घ्यायचं किंवा काही असं काही असते का?
2: जास्त उत्पन्न मिळावं म्हणून मुर्रा घेतल्या जाते, जास्त दूध दिलं पाहिजे म्हणून जर्सी गाय घेतल्या जाते.
1: आणि तुमच्या जनावरांना जो चारा तुम्ही देता तो कोणत्या प्रकार चारा देता जनावरांना?
2: तो चारा आम्ही हिरवा पण मिळते, वारला पण मिळते, दोन्ही.
1: तर नेमका तुम्ही कोणता वापरता?
2: चण्याचं उतार, ज्वारीचं, मुंगाचं, धानाची निघलेली तणीस आणि

0: ज्वारी हिरवा नाही का चालेल, तो पण वापरतो.
1: मग असं कधी झालंय का की जसं तुम्ही उत्पन्न घेता असं तुम्ही कापूस घेता, तूर पण घेता, ज्वारी पण घेता, तर असं कधी झालंय का की खूप नुकसान झालंय तुमचं आणि तुम्हाला नफा मिळालेला नाही, असं कधी झालं होतं का?
0: असं याच वर्षी झालेलं होतं पावसामध्ये, नाही का.
1: हा हा. तुमच्या काही जी जमीन आहे तर ती पूर्ण कोरडवाऊ आहे की ओलीत याची आहे, कशी जमीन आहे तुमची?
0: काही ओलीत आहे काही कोरडवाऊ आहे.
1: मग ओलितामध्ये काय पीक घेता तुम्ही?
0: ओलितामध्ये गहू, चना, सोयाबीन हे पीक घेतो. कोरडवाऊ मध्ये कापूस.
1: अच्छा, कोरडवाऊ मध्ये कापूस. आणि ओलिताचा आहे तर मग भाजीपाला वगैरे काही असं घेता का उन्हाळ्याच्या दिवसात किंवा असं कोणत्याही म्हणजे सीझन मध्ये?
0: हो, थोडंफार लावतो उन्हाळ्यात. टमाटर, शेंगा, भेंडी, वांगी.
1: मग ते विकता की फक्त घरीच?
0: नाही, विकतो.
1: मग कुठे नेऊन, म्हणजे असं मंडीमध्ये वगैरे देता की असं?
0: दुर्गापूर.
1: दुर्गापूरला म्हणजे तिथे बाजारात नेऊन विकता?
0: बाजारात.
1: आता हा जो तुम्ही दुग्ध व्यवसाय करत आहे तर याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं, काय शिकले याच्यामधून तुम्ही?
0: पूर्ण म्हणजे प्रॉफिट नाही का मिळते ना, त्यामुळं आम्ही शिकलो. पहिलं थोडा काळ वेगळा होता, आता थोडा बदलला, नफा जास्त भेटते.
1: अच्छा. आणि मेहनतही असते त्याच्यामध्ये?
0: मेहनत पण आहे. पहिलं एवढी मेहनत नव्हती, आता थोडी जास्त मेहनत आहे.
1: आणि मेहनत करता पण त्याचा नफा पण तुम्हाला मिळतो?
0: नफा.
1: आता तुमच्या काही जे शेती आहे, तर तुम्ही खूप वर्षापासून जे शेती करता कारण तुमची ती वडिलोपार्जित आहे, तर मग सुरुवातीला तुम्ही कोणतं पीक घेत होते?
0: पहिलं सुरुवातीला पीक आम्ही ज्वारी, हरभरा, सोयाबीन, जवस, मूग,
1: अच्छा,
0: उडीद हे पीक घेत होतो.
1: आणि आता तुम्ही जे पीक घेता तर ते बदललं आहे का?
0: हो, बदललं आहे.
1: हा. तर मग आता उडीद वगैरे, जवस वगैरे तुम्ही घेत नाही का?
0: नाही नाही नाही.
1: अच्छा, का बरं?
0: नफा नाही मिळत.
1: अच्छा, त्याच्यामध्ये नफा नाही मिळत.
0: कापसात जास्त नफा मिळते
1: म्हणून तुम्ही कापसाची लागवड करता?
0: कापसाची लागवड.
1: तुम्ही पीक बदलवलं तर तुम्हाला काय फरक वाटला त्याच्यामध्ये?
0: फरक म्हणजे कापूस लावल्यामुळं जास्त उत्पन्न व्हायला लागलं, नफा जास्त मिळतो.
1: अच्छा.
0: ज्वारी, सोयाबीन आम्ही लावत तेव्हा म्हणजे नफा मिळे नाही,
1: म्हणजे तुम्हाला पाहिजे होता तेवढा नफा तेवढा
0: मिळत नव्हता.
1: पण आज जे पीक घेता तर त्याच्यामधून तुम्हाला पाहिजे आहे त्या पद्धतीनं तो नफा तुम्हाला मिळत आहे. तुम्ही आता हे दुग्ध व्यवसाय करता तर त्याच्यामध्ये काही आधुनिक तंत्रज्ञानाचा वगैरे वापर करता का? म्हणजे आता जे मशीन वगैरे लावून दूध काढलं?
0: नाही, पूर्ण हाताचा आहे, शरीराचा आहे.
1: म्हणजे तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत
0: नाही.
1: तुमचे जे जनावरं आहे तर रोजचं भरपूर शेण निघत असेल,
0: हो,
1: तर मग त्या शेणाचा उपयोग करता तुम्ही?
0: आम्ही शेणाचा उपयोग, एक असा गड्डा आहे आमचा त्याच्यात आम्ही ठेवतो आणि नंतर उन्हाळ्यामध्ये पूर्ण शेतीच्या कामाला.
1: म्हणजे तुम्ही तुमच्या जनावरांचं जे शेण जमा करता त्याचं पूर्ण शेणखत बनवून ते तुमच्या शेतीमध्ये वापरता?
0: वापरतो.
1: म्हणजे ते रासायनिक अजिबात वापरत नाही आणि हे भाजीपाल्यासाठी पण तुम्ही शेणखतच वापरता?
0: शेणखत वापरता.
1: दुग्ध व्यवसाय आहे म्हणजे आता तुम्ही शेती पण आहे, एक दुग्ध व्यवसाय पण करता जोड व्यवसाय म्हणून, तर मग तुमच्या कुटुंबातील लोकांचा त्याच्यासाठी सहभाग आहे? सगळ्यांचा सहभाग असतो?
0: सहभाग आहे. काका, काकू.
1: हा. म्हणजे तुमची फॅमिली, जॉईंट फॅमिली मोठी आहे का? असं एकत्र एकत्र राहता?
0: हो, आमचं कुटुंब मोठं आहे.
1: किती लोक आहे तुमच्या कुटुंबात?
0: आमचे पूर्ण लोक 10 जण आहे पूर्ण.
1: अच्छा, 10 जण आहे. बरं, ही जे तुम्ही जनावर सांगली की 10-12 नग आहे, तर सुरुवातीला तेवढीच होती की आता तुम्ही वाढली आहे?
0: नाही, आम्ही आता वाढवली आहे. सुरुवातीला जास्त नव्हती, 4-5च होती. आम्ही वाढवत धंदा.
1: अच्छा, म्हणजे तुम्ही अजून जनावरं विकत घेतली?
0: हा, विकत घेतली.
1: आणि शेतीसोबत तुम्ही हा दुग्ध व्यवसाय करत आहे, त्यामागचा तुमचा उद्देश काय होता?
0: दुग्ध व्यवसाय म्हणजे शेतीचा नफा मिळणारा तो बॅलन्स राहील आणि दुग्ध व्यवसायानं
1: जे दुग्ध व्यवसायाच्या याच्यातून तुमचं पूर्ण घर चालतं.
0: हा, घर चालतं.
1: आणि तुमचं शेतीचं जे उत्पन्न आहे ते तसंच राहतं,
0: बॅलन्स राहील.
1: तुम्हाला नफा पण छान होत आहे म्हणून तुम्ही हे शेतीसोबत हा दुग्ध व्यवसाय सुरू केला. बरं, तुम्ही आता हे जे यश संपादन केलं आहे म्हणजे शेती आहे तुमची, जमीनही भरपूर आहे, त्याच्यातून तुम्ही चांगलं पीक घेता प्रत्येक वर्षी, नाही का. आणि त्याच्यानंतर या दुग्ध व्यवसायातही तुम्हाला खूप चांगलं उत्पन्न म्हणजे मिळत आहे, तर या तुमच्या यशामागचं कारण काय सांगाल तुम्ही, काय वाटतं त्याच्याबद्दल?
0: पूर्वीच्या काळाकडून आमचा या दूध व्यवसाय शेती चालू आहे.
1: बरोबर.
0: कारण म्हणजे आजोबा काठूनचा हा पूर्ण व्यवसाय, तो व्यवसाय आम्हाला आवडला.
1: अच्छा. आणि म्हणजे मी त्याच्यामध्ये स्वतःचा तेवढाच सहकार्य दिलं, मेहनतही केली?
0: मेहनतही केली.
1: बरं, तुमचं शिक्षण किती झालं?
0: शिक्षण 10वी.
1: अच्छा, तुम्ही 10वी पर्यंत शिक्षण घेतलं पण असं समोर शिकावं असं नाही वाटलं का?

0: वाटलं पण काही अडचणीमुळे आम्ही थांबून गेलो.
1: अच्छा, म्हणजे तुम्हाला शिकायचं होतं की तुमचा जो शेती व्यवसाय तोच करायचा होता?
0: आम्हाला शेती व्यवसाय करायचा होता आणि शिकायचं पण होतं, पण काही कारणामुळे नाही का.
1: अच्छा, आता एक सांगा, तुमच्या या व्यवसायामध्ये तुम्ही कितपत समाधानी आहे? समाधान आहे का तुम्हाला की आपण शेती करतो आहे, दुग्ध व्यवसाय करतो आहे, तर यात कितपत समाधानी आहे?
0: नाही, समाधानी आहे ना.
1: समाधानी आहे का? म्हणजे तुम्हाला जे वाटतंय त्या पद्धतीनं चाल आहे?
0: हो, चालत आहे.
1: बर, आता जसं आहे की उन्हाळ्यामध्ये चारा वगैरे मिळत नाही, बरोबर आहे ना. बाकीच्या दिवसात जसा चारा मिळतो, म्हणजे ओला चारा पण तुम्हाला बाकीच्या दिवसात मिळतो, पण उन्हाळ्यात मिळत नाही, तर मग तुम्ही वर्षभर तो चारा पुरला पाहिजे, उपलब्ध राहिला पाहिजे, तो चारा मिळाला पाहिजे, यासाठी काय करतो?
0: आम्ही चारा उपलब्ध राहिला पाहिजे म्हणून खरेदी करून कुटार घेणे,
1: हा,
0: एका गोट्यात साठवून ठेवणे, पाणी पाऊस नाही लागला पाहिजे यासाठी ताडपत्री बांधणे,
1: हा,
0: असं आम्ही.
1: म्हणजे तुम्ही वर्षभराचा चारा घेऊन ठेवता आणि तो बरोबर राहायला पाहिजे याची पण काळजी घेता?
0: काळजी घेत.
1: बरं, आता जसं तुमचा गोठा असेल गाईचा, तर कसा झालेला आहे?
0: तो लाकडाच्या पद्धतीने तयार केला.
1: अच्छा, लाकडी याच्याने तयार केलेला. मग म्हणजे त्याची साफसफाई वगैरे तर याकडे व्यवस्थित लक्ष देता का?
0: हो, देतो.
1: कशा पद्धतीनं साफसफाई करता?
0: हातानं शेण सावडणे, शेण जमा करणे आणि झाडूने साफसफाई करणे.
1: तर मग या पण कामात तुमच्या घरच्या लोकांचा तुम्हाला सहभाग येतो का?
0: मदत आहे.
1: मदत आहे. आणि जसं असं असते की आता दुग्ध व्यवसाय म्हटलं भरपूर त्याची भांडी वगैरे असतात, भरपूर कामं निघतात, तर तुमच्या घरच्या ज्या बायका आहेत तर त्याच्यात पूर्ण सहभाग देतात तुम्हाला?
0: हो, आई आई काकू मोठी आई सहभाग
1: सगळे मिळून ते करतात.
0: हो, सगळे मिळून.
1: तुम्ही शेती करत आहात आता आणि दुग्ध व्यवसाय पण आहे, तर तुमचं आता तर ते तुमचं सुरूच आहे, पण पुढे अजून काही नवीन करायचं असेल तुम्हाला तर काय, तुमचं पुढचं ध्येय काय आहे, काय करायचं तुम्हाला यामध्ये, काही बदल वगैरे?
0: बदल म्हणजे थोडा दुधाचा व्यवसाय मोठा करणे,
1: हा,
0: आणि शेतीमध्ये जे पीक पिकवत आहे पिकत आहे आता तेच आम्हाला पिकवणे.
1: तर मग तुम्हाला असं म्हणजे तेच पीक पिकवायचं आहे आणि त्याचं उत्पन्न वाढवायचं आहे?
0: उत्पन्न वाढवायचं आहे.
1: बरं, आणि दुग्ध व्यवसायामध्ये त्याला वाढवायचं आहे तुम्हाला?
0: हो.
1: अच्छा, तर आणि आता तुम्ही एक शेतकरी आहात, सोबतच तुम्ही दुग्ध व्यवसाय पण करता, तर आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल, काय त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही?
0: आम्हाला शेती करणे हा छंद आहे.
1: हा, कारण ती तुमच्या घरची चालत आली शेती
0: वडलोपाची आहे, आणि दूध व्यवसाय हा पूर्वी काटूनचा आमचा एक छंद असल्याने व्यवसाय
1: व्यवसाय बरोबर आहे.
0: आणि शेती करणे म्हणजे आम्हाला नफा मिळते, शेतीत पिकलेलं पीक घरी पण खाता येते, विकता पण येते, आणि दूध दही घरी पण खाता येते आणि विकता पण येते.
1: म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला घरी पण मिळतात आणि तुम्ही बाहेर विकून त्याचा नफा पण कमवू शकता,
0: मिळवू शकता. तरुण हा शेतीकडे वळत नाही, नोकरीकडे जास्त लक्ष आहे, आणि दूध व्यवसाय केल्यानं उत्पन्न तितकं निघते.
1: अच्छा,
0: शेती शेती असेल तर नोकरी करण्यापेक्षा शेती करा आणि शेतीतलं पीक कसं वाढवता येईल याकडे लक्ष द्या. त्याच्यातून नक्कीच नफा मिळेल, तुम्ही यशस्वी व्हाल.
1: हा, बरोबर आहे, कारण आजचा तरुण जो आहे तो शेती करायला नाही म्हणतो.
0: नाही,
1: बरोबर. सगळे जर नोकरी किंवा बाकीचे राहतील तर मग शेती कोण करणार? शेतकरीच नसेल तर अन्न कुठून मिळणार? हा प्रश्न. खूप छान तुम्ही सांगितलं माहिती, आणि आजच्या आमच्या किसान वाणी कार्यक्रमात तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. काय काका, समजलं का नाही? समज
2: बाप्पा, तवरी दादा दादा आणि आता एकदम काका.
1: कौन नाही म्हणीन तर काका, तो तरुण शेतकरी शेती सोबत दुधाचा व्यवसाय कराय आणि पुढे जात आहे, आणि तू जित आहे तच आहे, म्हणून तो दादा आणि तू काका.
2: समजलं व ताई, समजलं. हे बाय, आता मी हे दोन चार गाय अशी घेऊन टाकतो,
1: घे,
2: आणि माझ्या शेती सोबत जोडधंदा सुरू करून टाकतो.
1: बरोबर.
2: आणि तू जे काका काका म्हणताय ना, तर तुला दादा होऊनच दाखवतो.
1: असं कस मग, आता बोलला का? बरोबर.
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब मिट्टी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, सुना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता छलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग. पहली बात कहा

0: दादा एवढ्यात तो नाही का लईच गरम होत आहे. कसं का उकल्यावानीच लागत आहे बापा.
1: अहो ताई मंदामंदी तर ढग बी येत आहे असं वाटते का गारपीट पडते का असं स्वतःचा येऊन राहिला. या हवामानाचं काही समजत
0: नाही. नाही काहीच सांगता येत नाही कवा का होईन. तर मला वाटते कुठं पाऊस घेऊन येईल नाही तर.
1: अहो पण ते माहीत कसं होईन आपल्याला कवा का होईन कवा का नाही तर.
0: हो ना त्याच बाई गणित राहत असं ना.
1: हा ते नाही का डॉक्टर पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांचा हवामान अंदाज राहते पाय त्याच्यावरून बी समजते.
0: हो का
1: आहे ना आपल्याकडे ते मोबाईलमध्ये. चल बरं पाहू आपण.
0: चल चल पाहू चल. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात दिनांक 23 ते 27 मे 2026 रोजी आकाश आंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 46.2 ते 46.9 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 31.2 ते 31.5 अंश सेल्सिअस राहून कोरडे हवामान राहण्याची अधिक शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
1: ताई पुन्हा एक या हवामान अंदाजामध्ये एक चेतावणी पण दिली आहे
0: असं.
1: चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक 26 ते 27 मे रोजी तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना हवामानावर आधारित कृषी सल्ला पण आहे.
0: हो
1: सांग बरं ते.
0: तापमानातील वाढ लक्षात घेता उन्हाळी भाजीपाला पिकांना आणि फळबागांना उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावं.
1: हा आणि पुढील 5 दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बंधूंनी धान पिकाची कापणी मळणी राहिली असल्यास त्यांनी कापणी किंवा मळणी करून बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
0: हा कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बंधूंनी उन्हाळी मूग तीळ भुईमुंग आणि भाजीपाला पिकांची काढणी मळणी राहील असल्यास काढणी मळणी करून बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
1: आणि शेताची खोल नांगरणी करावी त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोष आणि घातक बुरशींचा नायनाट होईल. तसंच शेतात काळी कचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनविण्यासाठी वापर करावा.
0: शेताची बांधबंदिस्ती करून घ्यावी. पिकासाठी रोप वाटिकेची पूर्वतयारी करावी.
1: खरीप हंगामाकरिता संशोधित धान बियाणे आणि आवश्यक खतांची उपलब्धता करून घ्यावी. आणि पुन्हा पाय खरीप हंगामाने त्याच्या संदर्भात बी दिला आहे.
0: बियाणे खरेदी करायचे.
1: तर बियाणे खरेदी करते वेळी टॅग किंवा लेबल सर्व माहिती म्हणजेच पिकाचं नाव जात गट क्रमांक बीज परीक्षणाची तारीख उगवण शक्ती शुद्धतेचे प्रमाण निव्वळ वजन विक्रेत्याने तपासून घ्यावं. तसंच विक्रेत्याकडून बियाणे खरेदीची पक्की पावती किंवा बिल घ्यावं. त्यामध्ये बियाण्याचे नाव पीक वाण आणि बियाणे खरेदीची तारीख लिहिण्याची खात्री करून घ्यावी.
0: आता उन्हाळी मूंग ना त्याच्यामध्ये स्थानिक वातावरणाचा अंदाज घेऊन मूंग पिकाची तोडणी किंवा मळणीचे नियोजन करावे. उन्हाळी मूंग पिकाच्या शेंगाची तोडणी सकाळच्या वेळी करून उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी.
1: आणि उन्हाळी तीळ आहे ना बोंडे पक्वताच्या अवस्थेमध्ये नाही का उन्हाळी तीळ झाडांची पाने आणि बोंड्या पिवळी पडू लागल्यास पीक कापणीस सुरुवात करावी. कापणीनंतर पेंढ्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्या. 3 ते 4 दिवसांनी बोंड्या वाळल्यानंतर मळणी करावी. मळणीनंतर बियाणे स्वच्छ करून उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवावे.
0: आणि उन्हाळी मूंग आहे ना त्याची शेंगा पक्वता अवस्था तर स्थानिक वातावरणाचा अंदाज घेऊन उन्हाळी भुईमूंग पिकाच्या काढणीचे नियोजन करावे. उन्हाळी भुईमूंग पिकाची काढणी साधारणपणे 75 ते 80% शेंगा पक्व झाल्यास पिकाची काढणी करावी. काढणीनंतर शेंगा बियाणे स्वच्छ करून उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवावे.
1: आता उन्हाळी धान याच्याबद्दल बी दिला आहे. पाय का म्हणते पुढील 5 दिवसात कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बंधूंनी धान पिकांची कापणी किंवा मळणी राहिली असल्यास त्यांनी कापणी किंवा मळणी करून बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. धान पिकांची मळणीची काम शक्य नसल्यास ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवा. धान पीक वाणांची भेसळ लोंब्या ढाव्यात. धान पिकाची पक्वतेनुसार कापणी कोरड हवामान असताना जमिनीलगत करावी. कापलेले पीक उन्हात काढल्यानंतर पेंढ्या बांधून मळणीसाठी खळ्यावर रचून ठेवावी आणि मळणी करावी.
0: आता मिरची फुल आणि फळ अवस्था तापमान वाढण्याची शक्यता

0: पासून मिरची पिकाला उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावे.
1: वांगी फळ वाढीची अवस्था आहे त्यामध्ये तापमान वाढण्याची शक्यता असून वांगी पिकाला उपलब्धतेनुसार पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावं. शेंडे आणि फळे पोखरणाऱ्या नियंत्रणासाठी सायपन मेथ्रिन 25% प्रवाही 30 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
0: आता आता पशूंचं नाही का, उन्हाळ्यामध्ये पशूंची पण काळजी घ्यावी लागते, तर त्यासाठी काय करायचं, तापमानाची वाढ लक्षात घेता जनावरांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना गोठ्याची सावलीची व्यवस्था करावी आणि स्वच्छ थंड पाणी जावे.
1: उष्णतेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे.
0: जनावरांसाठी हिरव्या चाऱ्यासाठी मका पिकाच्या आफ्रिकन टॉल आणि ज्वारी पिकाच्या पुसा चारी SS 898 या वाणाची लागवड करावी.
1: कुक्कुटपालन आहे ना, त्याच्याबद्दल पण सांगितलंय पा
0: याच्यात.
1: काय म्हणताय पा, उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून कुक्कुटपालन गृहात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या भांड्याची संख्या वाढवावी, थंड मुबलक प्रमाणात पाण्याची अवस्था करावी, तसंच खाद्य सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेसच द्यावी.
0: तापमानात वाढ होत असल्यामुळे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी कुक्कुटपालन शेडचे छप्पर गवत भाताचा पेंडा किंवा नारळाच्या झावळ्या यांनी झाकून त्यावर अति उन्हाच्या वेळी त्यावर पाणी पडेल अशी व्यवस्था करावी. तसेच वारा वाहत असलेल्या दिशेने शेडच्या बाजूस पाण्यात भिजलेला बारदान किंवा गोंडपाट बांधावा.
1: आणि सर्व महत्वाचं म्हणजे माती परीक्षण आहे का नाही,
0: बरोबर आहे,
1: त्याच्याबद्दल बी ऐकलंय का म्हणून राहिले पाय. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पीक लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण अवश्य करावं. माती परीक्षणाच्या अहवालावरून आपल्या मातीमधील अन्नद्रव्यांची कमतरता कळते, जेणेकरून रासायनिक खतांचे नियोजन करता येते आणि खतांची बचत होते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता राखली जाते. पायताई महत्वाची
0: आणि सगळीच माहिती आहे याच्यामध्ये,
1: माहिती आहे आपण या म्हणजे आता आपण आपल्या शेतामध्ये का करायचं का नाही करायचं याच्यावरून आपल्याला सप्पास असते आणि आपण तसं तसं केलं तर आपली जमीन पण चांगली
0: होते, बरोबर आहे का नाही. दादा आताच आपण ऐकलं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून आलेला कृषी हवामान सल्ला पत्रक
1: होत आहे आणि तो आपल्या काही पडीन
0: आपल्या फायद्याचा आहे ना, आणि आपल्या शेतकऱ्यांना तर नक्कीच फायद्याचं होईल,
1: फायद्याचा पडीन. पण मी काय म्हणतो ताई, आपण एक गाणं ऐकलं पाहिजे.

0: वा वा ताई, मस्त वाटलं पाहिजे हे गाणं ऐकून. एकदम झकास,
1: एकदम आठवणी जागे झाले नाही का.
0: आता ती घड्याळ पा, ते आपल्याला सांगत आहे की बाबा तुमचा वेळ संपला आहे, आता तुम्ही
1: निरोप घ्या,
0: निरोप घ्या. तेव्हा आजच्या या कार्यक्रमातून मी सतीश,
1: मी सविता
0: आपला निरोप घेत आहोत.
1: नमस्कार.
0: आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.

कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्यानं ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम आपण ऐकलात किसानवाणी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचंही चंद्रपूर केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत. आता ऐकूया भावधारा एक गीत आणि त्यानंतर राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकस्थितीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांना अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका. दररोज सकाळी 8:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

श्रोतेहो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रम. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडोते यांचं नाव द्यायचा राज्य सरकारचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता.

0: नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉक्टर जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them, while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि क्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरिता गुंतवणूकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन देईल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुसच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. या बैठकीत क्वाड देशांच्या सामायिक उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसंच दहशतवाद विरोधी कारवाईची गरज व्यक्त केली गेली असं नायडू यांनी सांगितलं. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज 12 वर्ष पूर्ण केली. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. या काळात पायाभूत सुविधांचा विकास निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं नबीन यांनी म्हटलं आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यात निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. महाराष्ट्रात गावं महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यासाठी ही जमीन स्थानिक महिला बचत गट मावीम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन

0: करण्यात आलं. मुंबई आग्रा मार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळ्या घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्या ताब्यात घेतलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून केंद्र सरकारनं 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील म्हणूनच हे करतो.
0: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना आज धर्मशाला इथं गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 7 षटकात 1 बाद 86 धावा झाल्या होत्या. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू तसंच सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आज दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरी प्रकार सिंधूनं इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वार्दानी हिचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात रांकी रेड्डी आणि शेट्टी या जोडीनं अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन जी ई यांचा 26-28, 21-15, 21-13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या शास्त्रीय बदलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश नावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी पोलीस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव आणि अर्थतज्ज्ञ डॉक्टर शमिका रवी यांचा समावेश असेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडीचं नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.